भावधारा या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया बहिणाबाई यांची रचना. स्वर आहे उर्मिला कुलकर्णी यांचा.

श्रोते हो भावधारा या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे लता मंगेशकर पंडितराव नगरकर यांच्या स्वरातील होनाजी बाळा यांची रचना संगीत आहे वसंत देसाई यांचं

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथंच संपला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल.

वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 18 भाद्रपद शके 1948 दिनांक 9 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:55 झाली आहेत। आजच्या पहिल्या सभेला सुरुवात करीत आहोत मंगल संगीतानं।

संत जनाबाईंचा अभंग अनुराधा पौंडवाल यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. कार्यक्रमात यानंतर अपर्णा मयेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

संत एकनाथ महाराज रचित गवळण आपण ऐकलेत अनंत भोईर यांच्या आवाजात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया कवी राजा बढे यांचं देशभक्तीपर समूह गीत मुंबई गायकवृंदाच्या स्वरात.

या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:30 वाजत आहेत. कार्यक्रम जगूया आनंदी.

सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. जगूया आनंदी कार्यक्रमात आज मी दिनेश शडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आनंदी जगण्यासाठी अनेकदा आपण खूप विचार करतो, पण जास्त विचार करणं हे मनाला थकवतं, कारण अनेक गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात आणि त्यांची चिंता किंवा काळजी करून परिस्थिती काहीही बदलत नाही आणि निष्कारण आपल्या मनाला थकवा येतो. आणि ही आजची गोष्ट नाही आहे बरं का, अगदी महाभारत काळामध्ये जरी आपण गेलो तरी युद्धाच्या आधी अर्जुन असाच गोंधळलेला होता नाही का, भीतीमध्ये होता. पण भगवंतांनी त्याला उपदेश केला, गीतोपदेश केला आणि विचार सोडून कर्मावर लक्ष केंद्रित कर असं त्याला सांगितलं. आणि आपल्या विचारांचा आळस किंवा थकवा झटकून त्याने कर्म करायला सुरुवात केली, कर्माचा विचार पुढे आला आणि अर्थात युद्ध जिंकलं गेलं. भगवंतांनी त्यांना हेच सांगितलं की भविष्याची भीती आणि भूतकाळाची खंत या दोन्ही गोष्टी

वर्तमान नष्ट करतात. त्यामुळे भूतकाळही विसर आणि भविष्याची चिंता करू नकोस. आज जे करायचं आहे ते पूर्ण ताकदीने कर, बाकी सगळं माझ्यावर म्हणजे ईश्वरावर सोड. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान, आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचं ज्ञान.

0: ऐकावी गीता म्हणजे नुसती ऐकू नये तर ती आचरणात आणण्याचाही प्रयत्न करावा, हाच गीतेचाही संदेश आहे. श्रोते आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात एका नव्या विचारासह. आनंदी जगण्यासाठी नमस्कार.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभव.

जगूया आनंदी आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:35 झालेली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. अस्मिता वाहिनीवरचे आजचे कार्यक्रम असे आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आज प्रसारित होईल 8:40. कृषीवाणीचा आजचा विषय आहे जनावरांमधील परजीवी प्रादुर्भाव आणि परिणाम 6:40 आणि 2:00. आरोग्यम धनसंपदामध्ये लिव्हर सोरेसिस भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत

0: भांडारकर सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 परिसरमध्ये सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयीची माहिती तज्ज्ञ अनंत हिंगवे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये उत्सव लोककलेचा या मालिकेअंतर्गत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला याविषयीची माहिती देणारा डॉ प्रकाश खांडगे यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले सकाळी 7:40. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 120 सकाळी 9:00 लेखक नितीन साळुंके. वाचक स्वर स्वानंद केतकर आणि यशस्वी उपासनी. आज सकाळी 11:05 सहज संवाद संवादिका सुलभा सौमित्र. दुपारी 12:00 वनिता मंडळ निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची पुणे केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होईल दुपारी 1:40. संध्याकाळी 5:30 युववाणी यामध्ये स्टेट ट्यून या मालिकेत 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगानं संवादाचं टाक पाऊल जीवनाकडे या विशेष कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी संवाद. संध्याकाळी 6:30 क्रीडा विश्व यात स्मृती मधानाची गगनभरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळात बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी संवाद. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष 7:30 माझा आवार माझा शिवार यात राज्यस्तरीय कृषी प्रसारणाअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा यशोगाथा लेखन निशा औतकर आणि अक्षय ऊर्जेचं महत्व याविषयी डॉ एस आर काळबांडे यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है हे दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. शास्त्रीय संगीतामध्ये आशिष कुमार झा यांचा तबलावादन सकाळी 10:30 ताल छपताल. संजय उपाध्ये यांचं व्हायोलिन वादन दुपारी 2:30 राग गौड मल्हार. संध्याकाळी 5:02 आदित्य सुतार यांचं बासरीवादन राग बिया मल्हार. पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग तिलकश्याम रात्री 10:00 आणि पंडित माधव इंगळे यांचं शास्त्रीय गायन राग केदार आणि बसंत भैरवी रात्री 10:30. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 झालेली आहे. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी थोड्याच वेळात.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पावसाळ्यामध्ये परजीवींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर, उत्पादन क्षमतेवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो. बाह्य आणि अंतर्गत परजीवी रक्त शोषतात, शरीरातील पोषक घटकांचा वापर करतात आणि विविध रोगांचा प्रसार करतात. गोचिड, उवा आणि हुकवर्म यासारख्या परजीवींनी सतत रक्त शोषल्यामुळे जनावरांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे जनावर

0: अशक्त दिसतात, हिरड्या फिकट पडतात आणि काम करण्याची क्षमता कमी होते. अंतर्गत जंत आतड्यांमधील पोषक घटक शोषून घेतात, त्यामुळे खाद्याचा योग्य उपयोग होत नाही, वाढ खुंटते, वजन कमी होतं आणि लहान वयातील जनावरांचा विकास मंदावतो. परजीवींच्या संसर्गामुळे जनावरांची भूक कमी होते, शरीरावर ताण वाढतो आणि पोषक तत्वांचा अपुरा उपयोग होतो. परिणामी दूध उत्पादनामध्ये 10 ते 30% किंवा त्याहून अधिक घट होऊ शकते. आतड्यातील जंतांमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन जुलाब, निर्जलीकरण, भूक मंदावणं आणि तीव्र अशक्तपणा निर्माण होतो. परजीवींच्या संसर्गामुळे मादी जनावरांमध्ये उशिरा माजणं, गर्भधारणेचं प्रमाण कमी होणं, गर्भपाताचा धोका वाढणं, तसंच नर जनावरांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. परजीवींच्या सततच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य रोगांचा संसर्ग सहज होतो. पावसाळ्यामध्ये पशुपालकांनी यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. यामध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण केलं तर जनावरांचं रोगापासून संरक्षण होतं, संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येतं. पावसाळ्यात अंतर्गत जंतांची वाढ जलद होते. नियोजनबद्ध जंत निर्मूलन केल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव कमी होतो, जनावरांची वाढ सुधारते आणि उत्पादन क्षमता वाढते. गोठ्यामध्ये ओलावा आणि घाण साचू देऊ नये. स्वच्छ, कोरडा, हवेशीर गोठा ठेवला तर गोचिड, माशा, डास आणि इतर परजीवींची पैदास कमी होते. जनावरांना नेहमी स्वच्छ आणि दूषित मुक्त पाणी द्यावं. अशुद्ध पाण्यामुळे जंत आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. नवीन आणलेली जनावरं 15 ते 30 दिवस नियमित गोठ्यापासून वेगळी ठेवावी. त्यांची आरोग्य तपासणी आणि जंत निर्मूलन करावं. यामुळे संसर्ग इतर जनावरांमध्ये पसरण्यापासून प्रतिबंध होतो. जनावरांमध्ये भूक कमी होणं, ताप, अतिसार किंवा परजीवीची लक्षणं दिसली तर त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार केला तर गंभीर नुकसान टाळता येतं. फिरत्या चराई पद्धतीचा अवलंब करून अतिचराई टाळावी. ओलसर आणि दूषित कुरणामध्ये चराई कमी केल्यास परजीवींचा संसर्ग कमी होतो. गोचिड, उवा, पिसू, माशा आणि डास यांच्या नियंत्रणासाठी नियमित स्प्रे, पोरॉन किंवा इतर शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्पादनामध्ये घट होत नाही.
1: वाचक स्वर सुवर्ण कुलकर्णी यांचा होता. सादरगते रोशन जाधव.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: 6:45 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
4: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं. लिव्हरनी काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही. एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात. तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम, आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाइन म्हणजे आतड्यामध्ये होतंच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्यावर लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सचं मेटाबॉल

जमते होता. अनेक प्रकारचे प्रतिकार शक्तीला आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकार शक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबोलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे, हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण, हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, आंतरबाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच, मी सांगितलं. बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात. त्याच्यात छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते. मायक्रोस्कोपिक लेव्हलवर सुद्धा नॉर्मल जे लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूनी आतड्यांकडनं, इंटेस्टाईनकडनं, स्प्लीनकडनं, पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूनी येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोहोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं, पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिसीज मध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षण असतात, पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिझीज सिरोसिस कडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे आता सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिसही येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये याविषयीची माहिती.
2: नमस्कार मंडळी. परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊ. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत. आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही

0: पण वाळवंट तयार न होण्याइतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक, तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती, लहान झुडपे देखील प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे 3 मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी, गायी, शेळ्या, मेंढ्या, हरणं, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटक, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर किंवा शाकाहारी प्राण्यांवर जगतात. कोल्हे, साप, बेडूक, पाल, पक्षी इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. मग येतात तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कन्झ्युमर्स. यामध्ये गरुड, ससाणे इत्यादींचा समावेश होतो. हे द्वितीय भक्षकांची शिकार करतात. नंतर येतो विघटक म्हणजे डिकम्पोजर्स. यामध्ये मृत अवशेषांचे विघटन करणारे जीवाणू, बुरशी यांचा समावेश होतो. हे घटक मृत घटकांतील खनिजे पुन्हा मातीत मिसळतात, जेणेकरून उत्पादकांना पुन्हा ते उपलब्ध होतात. नंतर येतात अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स. यामध्ये माती, वातावरणात आढळणाऱ्या पोषक घटकांचा समावेश होतो. वनस्पतींना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या घटकांची आवश्यकता असते. हे घटक माती आणि हवेद्वारे पुरवले जातात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती ऐकली.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचिका ऋचा झा. अथ वार्ता. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य भारतस्य UPI इत्यस्य वैश्विक विस्ताराय आह्वानं कृतवान्. सः वित्तीय प्रौद्योगिकी क्षेत्रम् आहूतवान् यत् तत् भारतस्य स्वदेशीयेन उपभोक्तृदेय जालेन UPI इत्यनेन सह अधिकानां देशानां देय प्रणाली संयोजये तथा भारतीय प्रवासी जनानां धनप्रेषण व्ययस्य न्यूनीकरणे साहाय्यं कुर्यात्. प्रधानमंत्री एतद् ह्यः मुंबई नगरे ग्लोबल फिनटेक फेस्ट इत्यस्य सप्तम संस्करणं संबोधयन् उक्तवान्. प्रधानमंत्री UPI इत्येतत् वित्तीय प्रौद्योगिकी क्षेत्रस्य विजेतारम् इति वर्णयन् उक्तवान् यत् गते मासे UPI माध्यमेन 400+ crore धन विनिमया अभिलेखिता. सः सबलं प्रतिपादितवान् यत् धन विनिमय व्ययस्य न्यूनीकरणाय वित्तीय प्रौद्योगिकी प्रणालीषु वैश्विक सहकार नूतनं लक्ष्यं भवितव्यम्.
4: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा यूपीआई। मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी, लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो यूपीआई के बिना अधूरी ही होगी।
3: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी उक्तवान यत् भारतेन नवोन्मेषं सर्वसमावेशितान् च केन्द्रे निधाय वित्तीय प्रौद्योगिक्याः यात्रा नूतनानि शिखराणि प्रति नीता अस्ति। असौ उक्तवान् यत् एजेंटिक एआई, टोकनाइजेशन, क्वांटम चेत्यादयः प्रविधयः वित्तीय क्षेत्रे नवीन संभावनानां द्वाराणि उद्घाटयन्ति। चतुर्दिवसीयं ऐषमः ग्लोबल फिनटेक फेस्ट इत्येतत् अद्यारभ्य सितंबर मासस्य एकादश दिनांक पर्यन्तं मुंबई नगरे आयोजितः अस्ति। ध्यातव्यमिदं यत् फेस्ट इदं ह्यः एव आरब्धमासीत्। रक्षामंत्री राजनाथ सिंहः अद्य उक्तवान् यत् संकटकाले भारतं सर्वदा दृढतया श्रीलंकायाः पक्षे स्थास्यति। सः उक्तवान् यत् भारत श्रीलंका देशयोः सम्बन्धाः समान इतिहास संस्कृति आस्थासु आधारिताः सन्ति। भारतीय प्रवासी समुदायेन सह संवादावसरे सः एतत् उक्तवान्। असौ एतदपि कथितवान् यत् उभयोः देशयोः मध्ये घनिष्ठाः सांस्कृतिकाः रिक्थ सम्बद्धाश्च सम्बन्धाः सन्ति, येन द्विपक्षीय सम्बन्धानां विकासाय सुदृढाधारः प्रदत्तः अस्ति। श्रीसिंहः कोलम्बो नगरं प्राप्तवान्। ध्यातव्यमिदं यत् तत्र असौ श्रीलंकायाः शीर्षनेतृत्वेन सह वार्तां करिष्यति। भारतस्य पूर्व मुख्य न्यायाधीशः न्यायमूर्तिः दीपक मिश्रः कटकनगरे सरला साहित्य सांसदा कलिंगरत्न पुरस्कारेण सम्मानितः अस्ति। पुरस्कारे देवी सरस्वत्याः रजत प्रतिमा, प्रशस्ति पत्रं च सम्मिलिते स्तः। अवसरेऽस्मिन् भाषमाणाः न्यायमूर्तिः मिश्रः उक्तवान् यत् मनुष्यः जीवने कियत् दूरमपि गच्छेत् तथापि जन्मभूमेः मृत्तिका, तस्य स्मृतिं, परिचयं, सांस्कृतिक परम्पराञ्च निरन्तरं निर्माति। संविधानस्य उल्लेखं कुर्वन् न्यायमूर्तिः मिश्रः प्रस्तावनायां वर्णितं बन्धुत्वम् एकं जीवन्तनैतिक सम्बन्धं वर्णितवान्। केन्द्रीय महिला बाल विकास मन्त्रालयेन अद्य वाराणस्याम् ऐषमः नवम राष्ट्रिय पोषण मासस्य शुभारम्भः करिष्यते। केन्द्रीय महिला बाल विकास मन्त्री अन्नपूर्णा देवी, मुख्यमन्त्रिणः योगी आदित्यनाथस्य उपस्थितौ रुद्राक्ष कन्वेन्शन सेन्टर इत्यत्र अस्य अभियानस्य शुभारम्भं करिष्यति। अस्मिन् वर्षे राष्ट्रिय पोषण मासस्य विषयो वर्तते अस्माकं आंगनवाड़ी केन्द्राणि अस्माकं दायित्वम् इति वार्ताः।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र 7 वाजले आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके।
5: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
6: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
5: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
6: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
7: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही।
8: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक।
7: ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747
8: आणि वेबसाईट www.vpbedekar.com।
9: श्रोते हो नमस्कार, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू आहे। आपणही आजपासून गणेशोत्सव आणि या उत्सवातील लोककला यांचा आढावा घेणारी उत्सव लोककलेचा ही नवी माला सुरू करीत आहोत। आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेशागमनाच्या चैतन्यमय वातावरणाचं वर्णन करणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा।
10: श्रोते हो, श्रावणात घननिळा बरसतो, रेशीम धारा सुरू असतात आणि संपूर्ण चराचर आनंदून जात। काळ्या तांबड्या मातीवर हिरवी दुलई पसरते, सृजनाचा हा सोहळा सुरू होतो। घराघरात श्रवण भक्ती सुरू होते, पांडव प्रताप, हरिविजय, शिवलीलामृत, रामविजय अशा ग्रंथांचं

0: द्या आत्मरूपा. गणपतीच्या वैदिक रूपापेक्षा त्याचं लोकसंस्कृतीतलं रूपच सर्वांना भावतं. गणपती येतो पण तो नाचत नाचत येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाचत आले हो गणपती पायी घागऱ्या वाजती. चला तर श्रोते हो मग तयारी करूया गणपतीची. मंजिरा टाळांना नव्या रंगीबेरंगी दोऱ्या लावल्या जातात, पखवाज नव्याने मढवले जातात, भगव्या पताका आणि छत्र चामराने दुकानं सजतात. इतकंच काय, गवरबाईच्या साड्याने चोळ्यांनी दुकानं सजतात, रांगोळ्यांनी दुकानं रंगीबेरंगी होतात, फुलांच्या माळा लगडतात, मिठाईची दुकानं प्रसादासाठी खुणावू लागतात. अवघं विश्व जणू चैतन्यमय होतं. गणपती उत्सवाची चाहूल लागली की आनंदाचे डोही आनंद तरंग, कारण येतोय आता तुमचा आमचा बाप्पा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीच्या मुख्य धारेत शिवाचा संप्रदाय आणि शक्ती संप्रदाय हे दोन संप्रदाय महत्वाचे मानले जातात. शैव संप्रदायामध्ये भगवान गणेशाला अनन्य साधारण महत्व आहे, कारण तो भगवान शंकराचा पुत्र. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने भगवान गणेशाची स्तुती केली आहे. भगवद्गीतेचा आरंभच मुळात गणेशाच्या वंदनाने होतो. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ अशा सर्व संतांनी गणेशाचा धावा केला आहे. संपूर्ण भारतात केवळ शैव संप्रदाय नव्हे तर गणपत्य म्हणून स्वतंत्र संप्रदाय आहे. या संप्रदायाची कीर्तनाची परंपरा श्रावण आणि भाद्रपदात सुरू होते. मग काय, सगळीकडे बाप्पाचा जय जयकार, घरात मंदिरात सर्वत्र विश्वविशंभर. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, विठ्ठल गणपती दुजा नाही. खरोखर विठ्ठल आणि गणपती वेगळा नाही, कारण दोन्ही महाराष्ट्राची लाडकी दैवत. पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी, संतासंगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. भक्त भाविकांच्या प्रेमाचा कल्लोळ आषाढी वारीच्या वेळी पंढरीच्या वाटेवर जसा असतो, तसाच प्रेमाचा कल्लोळ गणेशाच्या आगमनाच्या वेळी असतो. पंढरीचा वारकरी वारीच्या वेळी मुक्कामाच्या ठिकाणी भारूड सादर करतो. भजनी भारूड आणि सोंगी भारूड असे भारूडाचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकाराची सुरुवात गणपतीच्या वंदनेने होते. सगुण रूपातील गणपती लोकसंस्कृतीत पूजला जातो, तर निर्गुण रूपातील गणपती कलगी तुऱ्यासारख्या लोककला परंपरामधून पूजला जातो.
1: गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यासंबंधी डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख आपण ऐकत होतात. वाचक स्वर सुलभा स्वामित्र, सादर करते गुरुनाथ तिरवणकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही कुठेही आणि केव्हाही.
5: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
4: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
5: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
6: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
7: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
6: अंकुर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
7: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
6: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
7: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली. संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
8: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.
9: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
10: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना

0: योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
4: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
5: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवून वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानांमुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
8: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक एआई, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
7: भारताची यूपीआय प्रणाली हे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातलं सर्वात मोठं यश असल्याचं म्हणत सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यूपीआयच्या यशाविषयी पंतप्रधान म्हणाले,
8: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा यूपीआई. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो यूपीआई के बिना अधूरी ही होगी.
7: वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

0: अतिरिक्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा नैतिक डेटा निर्मिती मानकं वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचंही लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावणं शक्य होईल. त्यामुळे इंधन बचत मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरण रक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत केलेल्या गुंतवणुकीतून अनेक फायदे होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर केल्या जात असलेल्या खर्चामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जेएनपीटी इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगानं आणि वेळेत धावण्यास मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. तर 2030 पर्यंत जेएनपीटी हे देशातलं सर्वाधिक क्षमता असलेलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आणि जो आपला पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्यावर आपलं जे जेएनपीटी सारखं पोर्ट आहे याचा फायदा भारताच्या बृहद भागाला देण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. आज आपल्या देशाला ज्यावेळेस ग्लोबल सप्लाय चेनचा भाग म्हणून काम करायचं आहे त्यावेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर लॉजिस्टिकच्या मुवमेंटची कॉस्ट. येत्या काळामध्ये मला विश्वास आहे डीएफसी ज्यावेळी पूर्णपणे आपण सुरू करू त्यावेळी 7% खाली आपण ही आणू शकू आणि त्यातनं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आपल्याला एक सप्लाय चेनचं एक मोठं केंद्र म्हणून या ठिकाणी आपलं काम होईल.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यशस्वी खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठीच्या प्रगती म्हणजेच आधुनिक प्रशासन आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्याच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यात माढा इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पदं आणि खर्चाच्या तरतुदीला तसंच नागपूरमध्ये कोराडी इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार गुणवत्ता वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. 5 जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं 1600 खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 70% कर्ज मिळणार आहे तर 30% राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार संगीतकार ए आर रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती

0: माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमठाणा इथं एका तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून 3200 रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुखजित स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या मेगा प्रोजेक्टच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. राज्याला वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ते काल भारतीय उद्योग महामंडळातर्फे आयोजित CII हॉस्पिटल टेक परिषदेत बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड सावंतवाडी रोड नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि कोकण हे भाग प्रथमच थेट रेल्वे सेवेनं जोडले जाणार आहेत. या रेल्वेमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातली अनेक महत्वाची शहरं आणि पर्यटनस्थळं एकमेकांशी जोडली जातील. हवामान. आज कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकर भरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो. त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
3: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 558 किलो हर्ट्सवर. 7:22 आणि 10 सेकंद झालेली आहेत.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरिदास।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि अवयवदानाच्या गैरसमजुतींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या उदात्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या संस्थांचं एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्याने लोकांना मृत्यूनंतर अवयवदानाचं महत्व पटवून देणं आणि शिक्षित करणं हे आहे. यामुळे आपण अनेक जणांचे जीव वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुस यासारखे अवयव दान करता येतात आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचं जीवन वाचवता येऊ शकतं. परंतु समाजामध्ये अवयवदानाविषयी अनेक गैरसमज, संभ्रम आणि भीती देखील आहे आणि त्यामुळेच अवयवदानाचं प्रमाणही खूप कमी आपल्याला दिसून येतं. या सर्वावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो तर

0: नेमकं अवयव दान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं आपण दान करू शकतो आणि या अभियानाविषयी थोडक्यात माहिती द्या.
1: अवयव दान म्हणजे आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स असतात ते आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतर दान करू शकतो.
0: बरोबर.
1: सो कुठले कुठले आपण अवयव दान करू शकतो? हृदय, फुफ्फुसे, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास, किडनी, आतड्या, हे सगळं अवयव आपण दान करू शकतो. आणि हा आणि हे सगळं अवयव झाले, त्याच्या व्यतिरिक्त आपण अमुक टिश्यूज ते पण डोनेट करू शकतो. जसे कॉर्निया म्हणजे डोळे, तसंही त्वचा, स्किन, इवन बोन्स, हाडे जे आहे तेही डोनेट करू शकतो. ट्रेकिया तेही डोनेट करू शकतो. सो बॉडीचे प्रत्येक भाग जे आहे,
0: इवन संपूर्ण बॉडी पण
1: आणि फुल बॉडी पण डोनेट करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल आहे आणि ते लीगल आहे. त्यांना गव्हर्नमेंटने सगळं ऑफिशियली परमिट केलं, मान्यता दिलेली आहे. तर हे सगळं आजची तारीख मध्ये संभव आहे.
0: बरोबर. आता मी ज्या अभियानाचा उल्लेख केला, राज्य शासनाने जो सुरू केलाय, तो अभियान मग नेमका काय?
1: सो ह्याच्यामध्ये आपण आजची तारीख मध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्या लोकांना अवयवदानाची गरज आहे तशी संख्या आजची तारीख मध्ये महाराष्ट्र राज्यात 9000 पुढे आहे. आणि त्याच्यामधून फक्त 10% लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना अवयव मिळतो. सो तुम्ही जर हे बघायला गेले की किती लोकांना गरज आहे, जे नोंदणी केलेली आहे आणि ते वेटिंग मध्ये आहे आणि ज्यांना मिळतो, त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे.
0: खूपच
1: गॅप आहे. सो ते गॅप कमी करण्यासाठी जनजागृतीची फार गरज आहे. सो हे जनजागृती सामान्य लोकांमध्ये गरज आहे, डॉक्टरची मंडळीमध्ये गरज आहे, पॅरामेडिकल वर्कर्समध्ये गरज आहे. सगळ्यांमध्ये जागृती आली आणि जे काही गैरसमज आहे ते सगळं क्लिअर झालं तर आपण हे संख्या वाढू शकतो आणि हे जे गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त त्यांची संख्या घेतलेली आहे ज्यांना नोंदणी केलेलं आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
0: न केलेले पण खूप असतात.
1: न केलेले पण किती असतो, त्यांना माहिती का मिळणार नाही तर मग कशाला नोंदणी करायचं? सो एक खूप मोठी लिस्ट आहे. तर ते गॅप कमी करण्यासाठी हे अभियानची गरज होती आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्यातनं एवढं मोठं अभियान हातात
0: घेतलंय. सर, तुम्ही त्या समितीचे ज्या संचालक आहात त्याला रोटो सोटो असं म्हटलं जातं, तर या नेमक्या राज्य अवयवदान समितीचं काम काय चालतं आणि ही कधी स्थापन झाली?
1: सो ऍक्च्युली 1994 हे ऑर्गन ऍक्ट पास झालं, केंद्र सरकारने केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातने हे अडॉप्ट केलं. आणि आपल्याकडे आपली पद्धत होती ज्याच्यातनं आपण अवयवदानची जागृती चालू केलं होतं आणि सगळं माहिती दिलं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सगळं आपण ठरवलं होतं. 2011 आणि 2014 मध्ये ह्याच्यामध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने आणि ते महाराष्ट्र राज्याने अडॉप्ट केले. त्याच्यानंतर 2017 हे रोटो सोटोची स्थापना केईएम हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी झाली.
0: मुंबईतल्या केईएम
1: हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते मोठं वैद्यकीय कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तिकडे ह्याची स्थापना झाली. आणि तिकडनं आता पूर्ण राज्यात जे काही अवयवदानासाठी अवेअरनेसचे कॅम्पेन्स असतात ते चालू होतात. जे अवयव डोनेट होतात ते कसं आपल्याला कोणाला द्यायचं त्याची लिस्ट मेंटेन करण्यासाठी, जे ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट मेंटेन करायची आणि गव्हर्नमेंटला सल्ला द्यायची की आपण पॉलिसीज मध्ये काय चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल. हे सगळं सोटो रोटोचे काम आहे
0: त्या समितीतर्फे केलं जातं.
1: हे सोटो म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आणि रोटो म्हणजे जे पश्चिमी भारत कोण आहे त्याच्यामध्ये गुजरात, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, ह्या सगळ्यासाठी पण आपण
0: रोटो आहे आणि केंद्र सरकारची पण नोटो आहे मला वाटतं.
1: आणि केंद्र सरकार जे बघते ते नोटो आहे म्हणजे नॅशनल, ते पूर्ण देशासाठी.
0: बरोबर. आता मी जे मगाशी उल्लेख केला की लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत किंवा संभ्रम असतो, तर हे गैरसमज नेमके लोकांमध्ये काय आहेत आणि ते तुम्ही कसे काय दूर कराल?
1: तुमचं हे म्हणणं एकदम अगदी बरोबर आहे की लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये अमुक गोष्ट आहे जे लोकांना एकदम क्लिअर माहिती असायला पाहिजे. एक की अवयवदान केल्यानंतर विधुप्रदा येत नाही. दुसरं, देहाचे अंत्यविधी पूर्णपणे
0: करता येतात
1: आपल्याला. आणि सगळ्या धर्मामध्ये ह्याला जीवनदानाचे कार्य मानतात.
0: अच्छा.
1: तर असं कुठलाही धर्म नाही आहे जे म्हणतात की असं नाही करू शकतो आपण. अवयवची विक्री व खरेदी दोन्ही कायद्याने कम्प्लीट गुन्हा आहे.
0: अच्छा.
1: दान केलेले अवयव विकले जात नाही आणि त्याचे वितरण शासन मान्य संस्थातर्फे पारदर्शकपणे केले आहे.
0: अच्छा.

0: मध्ये काहीच मॅन्युप्युलेशन होत नाही, काही वर खाली होत नाही. जे नियमप्रमाणे ज्यांना नंबर लागतो त्यांनाच हे ऑर्गन भेटतो.
1: बरोबर. पण आता ही नेमकी प्रक्रिया सांगा ना की जर एखाद्याला अवयव हवा असेल तर त्यांनी कसं काय अप्लाय करायचं आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हे प्रोसिजर कसं करायचं?
0: सो ज्यांना हे ऑर्गन्सची गरज आहे ते काय करू शकतात, तुम्ही जसं कोणाला किडनीची गरज आहे
1: बरोबर,
0: तर तुम्ही तुमचे किडनीचे डॉक्टर कडे जायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे.
1: अच्छा.
0: मग ते जर त्या हॉस्पिटलमध्ये संभव असेल, म्हणजे अनेक हॉस्पिटल असतात ज्यांना ह्याच्यासाठी परवानगी मिळेली आहे.
1: अच्छा.
0: सो ज्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही आहे ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी परमिशन आहे ट्रान्सप्लांट करायची, तसे सेंटरमध्ये आपली नाव नोंदणी होऊन जातो.
1: अच्छा.
0: तिकडनं महाराष्ट्र राज्यात ते ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतो तिकडे ते नाव जातो आणि तिकडे ऑफिशियली नाव नोंदणी होतो. सो नाव नोंदणी करताना काही खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज आहे. नाव नोंदणी करायच्या आधी तुमची कंडिशन आहे की नाही ट्रान्सप्लांट साठी त्याची अमुक टेस्टिंग होतात.
1: अच्छा.
0: ते टेस्ट झाल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस मिळतो आणि ते फिटनेस नंतर हे सगळं नाव
1: नोंदलं.
0: एकदा नाव नोंदलं झालं मग त्याच्यानंतर ते लिस्ट प्रमाणे जेव्हा आपला नंबर लागेल आणि अवेलेबल झालं तर तुम्हाला फोन येईल, तुम्हाला हॉस्पिटलला जायचं, तिकडे अमुक टेस्ट होणार की त्या दिवशी तुमची फिटनेस आहे की नाही ट्रान्सप्लांटची आणि मग ट्रान्सप्लांट होतो.
1: बरोबर.
0: सो प्रत्येक ऑर्गन्समध्ये
1: तसं
0: फॉलो केला जातो. जे ज्यांना डोनेट करायची इच्छा आहे, सो दोन प्रकारची मृत्यू असते. एक ज्याला आपण सांगतो मेंदूमृत्यू. मेंदूमृत्यू म्हणजे काय?
1: ब्रेन डेड,
0: ब्रेन स्टेम डेथ. म्हणजे पूर्ण ब्रेन कम्प्लीट परमनंटली डेथ झालंय आणि पण बाकीचं शरीर चांगलं आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. कोणाच्या ब्रेन मध्ये हेमरेज झालं म्हणजे रक्तस्राव झाला मेंदूमध्ये, किंवा कोणाला मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन इंजुरी मेजर झाली आहे, कोणाला स्ट्रोक झालाय, ब्रेन मध्ये मेजर क्लॉट आलाय, त्याच्यामुळे मेंदूमृत्यू झाली आहे. सो असे लोक ते अवयवदान करू शकतो. सो अशी कंडिशन मध्ये डॉक्टर्सची टीम फॅमिलीला येऊन सांगणार, परिवारजनांना सांगणार की आम्हाला असं वाटतोय की हा मेंदूमृत्यू असू शकते. जर तसं झालं तर डॉक्टर्स त्याची टेस्टिंग करणार.
1: अच्छा.
0: की खरोखर मेंदूमृत्यू झाली आहे की नाही. ते टेस्टिंग कशी होतो? चार डॉक्टर्सची कमिटी असते
1: एखाद्या हॉस्पिटलमध्ये.
0: हे पण जे पद्धत आहे, जे ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करायची पद्धत जी आहे, ते त्याच्यासाठी पण हॉस्पिटलला पहिलेपासून गव्हर्नमेंटची परवानगी लागते. आणि ते जे कमिटी ऑफ डॉक्टर्स जे आहे त्याची पण नोंदणी गव्हर्नमेंटकडे असते. तेच करू शकतात, सगळे डॉक्टर करू शकत नाही. सो ते चार डॉक्टरची कमिटी असते, ते येऊन दोनदा 7 तासाच्या गॅपमध्ये टेस्टिंग करते आणि बघते की खरोखर ब्रेनस्टेम डेथ झाली आहे की नाही. ते 7 तासाच्या गॅपमध्ये दोनदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण मेंदूमृत घोषित करतो.
1: अच्छा.
0: एकदा मेंदूमृत घोषित झाले मग त्याच्यानंतर जे तिकडे समन्वयक असतात, कोऑर्डिनेटर्स जे आपण सांगतो हॉस्पिटलचे, ते जाऊन फॅमिलीला विचारणार की हा मेंदूमृत्यू आता झालेली आहे, तुमची अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. जर त्यांची फॅमिलीला मग त्यावेळी भरपूर माहितीची गरज पडते, ते सगळं त्याला दिले जाते,
1: समुपदेशन केलं जात.
0: करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग जर फॅमिलीची परवानगी असेल तर अवयवदानचं प्रोसेस असतो, त्यांची सही झाल्यानंतर फॉर्म वगैरे भरून मग ते ऑपरेशन करून ते सगळं अवयवदान घेऊन मग जे त्यांना गरज आहे.
1: आणि त्यांना मात्र संपूर्ण बॉडी मिळते, म्हणजे त्यांना जर काही धार्मिक विधी करायचे असतील.
0: बिलकुल. ते इनफॅक्ट जसं सर्जरी नंतर एकदम सुंदर प्लास्टिक सर्जरीमध्ये कसे टाके घेतात, त्या प्रकारने एकदम क्लीन छान पैकी, म्हणजे कुठल्याही प्रकारची
1: डिस्फिगरमेंट
0: विद्रूप होत नाही, ते इम्पॉर्टंट असतो. सो ते आपण त्याच्यामध्ये मेन करतो की जे रिस्पेक्ट जे आपल्याला द्यायला पाहिजे असे लोकांना ते आपण देतो.
1: बरोबर आहे. तर मंडळी आताच आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाचं महत्व जाणून घेतलं, परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच पुढच्या भागातही सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: चालणे।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
0: तुझ्या कळ्या तुझी फुले।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र 7:40 झालेली आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले। लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले।
5: श्रोतेहो नमस्कार। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसालेवालेंचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्यासोबत। अजित सर नमस्कार।
6: नमस्कार
5: सर। आता भाद्रपदाचे वेद आहेत आणि भाद्रपदात सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे गणपती उत्सव। या गणपतीचं सगळ्यात आवडतं खाद्य म्हणजे मोदक। बनवायला खूप सोपे पण साधायला अतिशय अवघड अशी ही कला आहे उकडीचे मोदक बनवणे। तर याबद्दल सांगा काय उत्पादन आहे आपल्याकडे।
6: गणपती म्हटले की उकडीच्या मोदकांच्या शिवाय कोणाचंच पान हलत नाही, अगदी गणपती बाप्पांचं सुद्धा हलत नाही। आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की उकडीचा मोदक बनवणं ही एक कला आहे। हे सगळ्यांना जमतच असं नाही। सारण बनवायचं म्हणजे सुद्धा खूप काम आहेत। नारळ खरवडायचा, चांगल्या गुळाचं पाक बनवून त्याचं घट्ट सर असं सारण बनवायचं। उकड काढण्यासाठी जो आपल्याला तांदूळ लागतो तो सुद्धा चांगला सुगंधी असला पाहिजे, चिकट असला पाहिजे। आणखीन तो धुवून त्याची तांदूळ पिठी करावी लागते। तर ते सुबक आकाराचा मोदक हा वळायला लागतो, हा सर्वांना जमतोच असं नाही। त्याच्यामुळे तुम्ही जर का बघाल तर आपल्या घरामध्ये 4-5 जणी जर का जमले असतील तर त्यातल्या एकीचे मोदक हे देखणे होतात। तर हे सर्व जे अडचणी असतात आणि सर्वात म्हणजे त्याला लागणारा वेळ। हल्दीच्या दिवशी सगळेजण आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना मोदक बनवायला तेवढा मोकळा वेळ पण मिळत नाही। आणि म्हणून आम्ही हे एक विशेष उत्पादन बाजारात आणण्याचं ठरवलं। आता बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक हे मुंबईत सर्वत्र आणि पुण्यातही महत्वाच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत। आणि त्यातून तुम्हाला लागले तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता।
5: अच्छा।

0: पण उकडीचे बोधक कसे खायचे याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंय. पण त्याआधी श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या. शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगत होतात फ्रोझन उकडीचे मोदक, तर हे कसं वापरायचं?
1: आपण जसं घरामध्ये उकडीचे मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने आमच्या कारखान्यामध्ये उकडीचे मोदक बनतात. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे सारण बनतं, उकड बनते. आणखीन आता आमची क्वांटिटी खूप वाढलेली असल्यामुळे आम्ही पूर्णपणे मशीनने मोदक बनवतो. तयार झालेले मोदक जसे आपण वाफवतो त्याचप्रमाणे हे मोदक वाफवले जातात आणि त्याच्यानंतर ब्लास्ट फ्रीझिंगचे तंत्रज्ञान वापरून हे फ्रीज केले जातात. तिथपासून तुमच्या घरात येईपर्यंत हे -18 डिग्री सेंटीग्रेड या टेम्परेचर मध्ये आम्ही त्याची वाहतूक करतो. आता तुम्ही हे फ्रोझन उकडीचे मोदक स्वतःच्या घरी आणल्यावरती शक्यतो ते स्वतःच्या फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये जिथे बर्फ असतो तिकडे ठेवून द्यावेत. आणि ज्या वेळेला आपल्याला वापरायचे असतील, ज्या जेवणाला आपल्याला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा असेल, त्यावेळेला जस्ट थोडा वेळ आधी, अगदी 1 तास आधी ते मोदक बाहेर काढावेत. आणखीन आपण जसे ताजे मोदक हे वाफेवरती शिजवतो त्याप्रमाणे 10 मिनिटं हे मोदक शिजवावेत, म्हणजे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. आणखीन सांगायला नको पण साजूक तुपाबरोबर हे सर्व्ह करावे,
0: उत्तम लागतात. खरंय, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या. शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747, 99877 98 747, 9987978747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित बेडेकर सरांसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सात वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. ऐकूया भावधारा.

0: कृष्णा कल्ले यांनी गायलेलं नाग देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
3: ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
5: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा, विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
6: 2 ते 10 डिसेंबर 2026. इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
5: अंकुर थॉम बयॉन.

0: बांटीश्री सहज 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले, शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट,
0: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
1: ऑनलाइन बुकिंग साठी कंबोडिया अंकोर फाउंडेशन डोंबिवली, संपर्कासाठी फोन 98 21 40 38 38.
2: फोन पुन्हा एकदा 98 21 40 38 38.

0: India's Sheetal Devi will have another opportunity to claim gold when she faces Aizada Seidan of Kazakhstan in the para compound women's individual final. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Saira. Russia says BRICS can bridge Iran-UAE gap, writes Hindustan Times. The Tribune writes Modi-Putin bilateral on September 11, Sukhoi 57 sale, tech transfer on table. The newspapers have widely covered PM Modi inaugurating infrastructure projects. The Asian Age headlines PM unveiled 35,000 crore projects. The Tribune writes India-China holds second LAC flag meet in 2 days. After the tragic incident of building collapse in Satyaniketan area in Delhi, the matter has reached the Supreme Court. The Pioneer writes, safety of PGs in Delhi under Supreme Court lens. The Hindu writes, Supreme Court mulls ban India's safety regulations for student hostels. And finally, Dinin Express writes, 60 years of Star Trek, fans pass down not only shared language but values too, adding that Star Trek functions as connective tissue between fans past and present. And with that, it's back to you, Saira.
0: Thanks, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says UPI is undisputed champion of India's fintech success story. Defence Minister Rajnath Singh describes Indian community in Sri Lanka as important bridge between the two countries. US says it destroyed 5 Iranian oil tankers in Persian Gulf after attacks on American warship. Canada imposes retaliatory tariffs of up to 50% on more than 600 US goods. Rain likely to lash large parts of central, south, east and west India between September 12 and 21 before southwest monsoon begins its seasonal retreat. And in tennis, Aryna Sabalenka and Francis Tiafoe enter semifinals of US Open in New York. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 23 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
4: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
3: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी

मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जेएनपीटी इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबोत दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास, संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं वाराणसीत तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील.
यासाठीचे प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकररूपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश

0: देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ पीटी उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण महाअभियानाला आजपासून देशभरात सुरुवात आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत प्रसारित करत आहोत. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत आगमन झालं. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डिजिटल पेमेंट आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रातील भारताचं नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं तसंच विकसित भारत 2047 दृष्टिकोनाला गती देण्याच्या मुख्य उद्दिष्टानं आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधानांनी या परिषदेच्या आयोजनस्थळी भरवण्यात आलेल्या फिनटेक प्रदर्शनाला भेट दिली आणि मार्गदर्शनही केलं. सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टिवलचे अध्यक्ष श्री क्रिस गोपाल कृष्णन यांनी प्रास्ताविक केलं.
3: Sir, this year's theme is potential to impact agentic AI, tokenization and quantum, trusted, connected global systems for inclusive finance. The uniqueness of the Indian model has always been inclusion, which is your mantra too. Sir, this year we expect 100,000 plus delegates, 8,000 plus participating institutions, 1,200 plus speakers, 500 plus investors, 5,000 plus startups, 450 plus sessions, 350 plus exhibitors, 200 plus product launches, making this one of the largest such gatherings in the world. GF platform stands to make finance more inclusive, technology more responsible, and collaboration more.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आठ वाजून 56 मिनिटं आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ऐकूया देशभक्तीपर समूह गीत.

मुंबई गायकवृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूह गीत आपण ऐकत होत आहात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया महालक्ष्मीच्या धोबी घाटाचा चौथा भाग.
1: मुंबईत कापड गिरणी आणि रेल्वे सुरू झाल्यावर देशभरातून मोठ्या संख्येनं लोक मुंबईत स्थलांतर करायला लागले. मुंबई झपाट्याने वाढायला लागली. फोर्ट सारख्या महत्वाच्या परिसरात जागा उपलब्ध करून नव्यानं आखणी सुरू झाली. अशा परिस्थितीत त्या काळी व्हिक्टोरिया टर्मिनस सारख्या मोक्याच्या विस्तीर्ण जागेवर असलेला धोबीघाट हलवण्याचा ठराव मंजूर झाला. जवळच असलेल्या महालक्ष्मीची विस्तीर्ण खाजण जमीन त्यासाठी निश्चित झाली. धोबीघाटाचं महालक्ष्मीला होऊ घातलेलं स्थलांतर टळणं शक्य नाही हे ध्यानात आलेल्या धोब्यांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातच सप्टेंबर 1875 मध्ये PWD एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सनी बोरी बंदरचा धोबीघाट रिकामा करून सरकारच्या ताब्यात देण्याची नोटीस दिली. या नोटीशीमुळे बिथरलेल्या धोब्यांनी त्यांचे पुढारी असलेल्या केसुदाजी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे कमिशनर पेडर यांच्याकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी निवेदन दिलं. पेडर यांनी धोब्यांना भेटायला बोलवून महालक्ष्मी स्टेशन शेजारच्या

0: समजावून सांगितल्या.
1: तरीही धोब्यांचं समाधान होईना म्हणून त्यांनी 16 सप्टेंबर 1876 या दिवशी थेट सरकारकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. सरकारनं 30 सप्टेंबर 1876 रोजी पत्र लिहून धोब्यांना बोरी बंदरची जागा सोडून महालक्ष्मीला जावंच लागेल, मात्र त्या ठिकाणी त्यांना अधिक चांगल्या सोयी सुविधा देऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी घरही बांधून देऊ असं आश्वासन दिलं. याही आश्वासनानं धोब्यांचं समाधान झालं नाही, त्यांनी जागा सोडायला ठाम नकार दिला. धोबी घाट महालक्ष्मीला स्थलांतरित करण्याचा ठराव मंजूर होऊन 2 वर्ष उलटून गेली. 1876 वर्ष उजाडलं पण हा तिढा काही सुटत नव्हता. धोबी घाटासाठी नवीन जागा सगळ्या सोयी सुविधांसह तयार होती, पण धोबी बोरी बंदरची जागा सोडायला तयार नव्हते. अर्थात आपल्याला आज ना उद्या महालक्ष्मीच्या जागेवर जावंच लागणार याची कल्पना त्यांना आली होती. तरीही आणखी एक प्रयत्न म्हणून त्यांनी नव्यानं आलेले म्युन्सिपल कमिशनर मिस्टर ग्रांट यांच्याकडे 4 जून 1877 या दिवशी आपली कैफियत मांडली. नवीन ठिकाणी गेलं तर त्यांची आणि त्यांच्या ग्राहकांची कशी गैरसोय होणार आहे याचा पाढा पुन्हा वाचला. कमिशनरांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र धोब्यांना महालक्ष्मीला जावंच लागणार हे ठामपणे सांगितलं. फार तर त्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना बोरी बंदरला काम करण्याची मुभा देता येईल आणि त्यानंतर त्यांना तिथून हलवण्यात येईल असं त्यांनी निक्षून सांगितलं. त्यानंतरही जर ते तिथून गेले नाहीत तर 1 जुलै पासून त्यांचा पाणी पुरवठा तोडण्यात येईल असंही बजावलं.
0: 1 जुलैचा दिवस उजाडला. सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेनं बोरी बंदरच्या धोबी घाटाचा पाणी पुरवठा तोडला. सोमवार 2 जुलै रोजी धोब्यांनी मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला. महानगरपालिकेनं घेतलेल्या निर्णयात गव्हर्नरांनी हस्तक्षेप करायला स्पष्ट नकार दिला. जास्तीत जास्त शनिवार 7 जुलै पर्यंतची मुदत देऊन बोरी बंदरची जागा रिकामी करून सरकारच्या ताब्यात द्या असं त्यांनी बजावलं. आता सगळे उपाय हरले होते. नवीन ठिकाणी जावंच लागणार होतं, तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून धोब्यांनी संपाचं हत्यार उपसलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संप निष्फळ ठरला आणि गव्हर्नरांनी बजावल्याप्रमाणे 7 जुलै 1877 या दिवशी बोरी बंदरच्या 200 धोब्यांनी महालक्ष्मीच्या नवीन धोबी घाटाचा ताबा घेतला. पुढची काही वर्ष बाकीचे धोबी हळूहळू नवीन ठिकाणी यायला लागले आणि बोरी बंदरचा धोबीघाट इतिहास जमा झाला. धोब्यांनी महालक्ष्मीला धुलाईचं काम सुरू केलं खरं, पण नवीन ठिकाणी यावं लागल्याची नाराजी त्यांच्या मनातून काही गेली नव्हती. त्यांची नाराजी त्यांनी कपडे धुलाईचे दर वाढवून व्यक्त केली. ग्राहकांनी तक्रारी केल्या. सरकारनं पुन्हा एकदा धोब्यांना पाचारण केलं. जागा सरकारनं मोफत दिली होती. घाट म्युन्सिपाल्टीनं बांधून दिला होता. पाणीही म्युन्सिपाल्टीनं नाममात्र दरात उपलब्ध करून दिलं होतं. धोबी घाट महालक्ष्मी स्टेशनला अगदी लागून असल्यामुळं येण्या जाण्याचा खर्चही फारसा उरला नव्हता. राहायची सोयही सरकारने केली होती. असं असताना दर वाढवण्याचं काहीच कारण नसल्याचं सांगून धोब्यांनी एकतर्फी वाढवलेले दर सरकारनं कमी करायला लावले.
1: हळूहळू धोबी घाट महालक्ष्मीला रुळायला लागला. सुरुवातीला आलेल्या 200 धोब्यांनंतर काही काळानं सगळ्याच धोब्यांनी आपला मुक्काम बोरी बंदरहून महालक्ष्मीला हलवला. काही काळ गेल्यानंतर इथल्या एक अडचणी लक्षात येऊ लागल्या. पाणी गरम करण्यासाठी भट्टीची व्यवस्था होती, परंतु त्या भट्टीचा धूर जाण्यासाठी चिमणीची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे तो धूर पूर्ण घाटभर पसरलेला राहत असे आणि त्यांना काम करायला त्रास होत असे. दुसरी अडचण म्हणजे म्युन्सिपाल्टीनं घाट तर चांगला बांधून दिला होता, पण कपडे वाळवण्यासाठी जागाच उपलब्ध करून दिली नव्हती. जी होती ती खार फुटी आणि दलदलीनं भरलेली होती. शिवाय साचलेल्या खारट पाण्याचा उग्र दर्प वातावरणात कायम भरून राहिलेला असे. त्यातच धोबी घाटावरचं सांडपाणी साठून राहत होतं. ते वाहून नेण्याची चांगली व्यवस्थाही अद्याप केलेली

0: धोबी पुन्हा आपलं गाऱ्हाणं घेऊन सरकार दरबारी गेले. चिमणीची व्यवस्था म्युन्सिपाल्टीनं लगेच करून दिली. जादा जागेसाठी मात्र सरकारकडे जायला सांगितलं. कपडे वाळवण्यासाठी लागणाऱ्या जागेची मागणी अगदी रास्त होती, त्यामुळे सरकारनं ती पूर्ण करायचं आश्वासन दिलं आणि मुंबईच्या कलेक्टरांना या अडचणीवर तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यांची ही अडचण कलेक्टरांनी कशी सोडवली ते ऐकूया पुढच्या भागात.
1: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो महालक्ष्मीच्या धोबी घाटाच्या गोष्टीचा चौथा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनेलवर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत होतात. सकाळचे 9:10 झालेली आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता चित्रपट संगीत ऐकूया गीतबहार या कार्यक्रमात.

0: पाच नाजूक बोटे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, रेखा डावजेकर आणि शरद जांभेकर यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं गीत होतं, संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

विनय मांडगे रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं शेम टू शेम या चित्रपटासाठी. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: आदम मुंबई ग नगरी बाडी बाता, जशी रावणाची दुसरी लंका ग, वाजतो ग डंका डंका.

0: लावण्यवती या चित्रपटासाठी श्रीपाद भावे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ही मूळ रचना पठ्ठे बापूराव यांची आणि संगीत राम कदम यांचं होतं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार या गीताबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न तुमच्या

0: अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला शरद सुतवणे यांनी गायलेलं गीत आहे सुरेश भट यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया. शीतल खांडेकर यांनी गायलेलं गुरुनाथ शेणई यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
4: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
9: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
8: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
10: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया अभिषेक नलावडे यांनी गायलेलं गीत.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: शोभा गुरुडू यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 10:10 प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

0: दे दणादण या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि

0: आनंदातर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

लता मंगेशकर, आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलेलं एक फुल चार हाफ या चित्रपटातलं विवेक आपटे यांचं हे गीत होतं. संगीत अनिल मोहिले यांचं होतं. लावण्यवती या चित्रपटासाठी ऐकूया अनुराधा मराठे यांनी गायलेलं गीत. मूळ काव्य पठ्ठे बापूराव यांचं. संगीत राम कदम.

चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 10:31 झाली आहे. नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात ऐकूया. आशिष कुमार झा यांचं सोलो तबला वादन ऐकूया. झपताल आणि रूपक हे ताल सारंगी लहरासात उस्ताद फारूक लतीफ खान यांनी केले आहे. ऐकूया आशिष कुमार झा यांचं सोलो तबला वादन, ताल झपताल आणि रूपक.

आशिष कुमार झा यांचं तबलावादन श्रोते आपण ऐकत होतात. ताल झपताल आणि रूपक आत्ता आपण ऐकला. त्यांना सारंगी साथ फारुक लतीफ खान यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि 11:05 सहसंवाद कार्यक्रमात भेटूया. पण आता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

0: ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात। सकाळचे 11:05 झालेली आहेत सहसंवाद। नमस्कार, मी सुलभा सौमित्र। आजचा दिवस आपल्याला खूप छान मजेत आनंदात जाऊ। आत्ता सकाळची वेळ आहे 11:12 आपण धावतच असतो, बँकेत निघालेला असतो, ऑफिसला निघालेला असतो, मुलांना शाळेत सोडायला निघालेला असतो आणि पोस्टात जायचं असतं। बरीच कामं असतात आपल्याला आणि आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो असतो, तर आपल्याला लवकर ग्रीन सिग्नल मिळो आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वेळेवर पोहोचो ही शुभेच्छा। कारण सिग्नल लाल झाला की आपण थांबतो, पण खरंच थांबतो का? गाडी थांबते, चाकं थांबतात, पण डोकं ते तर धावतच असतं। ऑफिसला उशीर झालाय, घरचं काम बाकी आहे, कुणाचा फोन उचलायचा आहे, कुणाला तरी उत्तर द्यायचं आहे, कुणीतरी दुखावलंय, त्याचं मन दुखावलंय, कुणाशी तरी बोलायचं आहे, आणि मग जाणवतं आपण रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय की आपल्या आयुष्याच्या ट्रॅफिकमध्ये। ट्रॅफिक रस्त्यावरचं आणि मनातलं, कारण कधी कधी रस्त्यावरची वाहतूक ही मोकळी असते पण मनात मात्र विचारांची गर्दी असते, भावनांची गर्दी असते, आठवणींची गर्दी असते आणि सगळ्यात मोठं म्हणजे माणसांची गर्दी असते। पण माणूस मात्र एकटा असतो आणि आपलं मन

सौमित्रनी लिहिलेलं हे गाणं खरं आहे ना, किती कल्लोळ आपल्या भावभावनांचा, आणि श्रीधर फडके यांनी तो अगदी परफेक्ट सुरात मांडलाय, आणि तो सूर म्हणजे आशा भोसले यांचा. मनाचंही आपल्या खरंच असंच आहे, रस्त्यावर ट्रॅफिक असेल तर आपण हॉर्न वाजवतो, पण मनात ट्रॅफिक असेल तर तिथे हॉर्न नसतो, तिथे आवाज नसतो, फक्त एक अस्वस्थता असते आणि मन आपलं उधाणलेलं असतं.

खरं आहे ना, मन उधाणलेलं असतं, बेभान झालेलं असतं आणि गहिवरलेलं असतं. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये म्हणजे मुंबईमध्ये राहत असताना प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, तो म्हणजे ट्रॅफिक. आपण सिग्नलवर थांबतो कधी 2 मिनिटं, कधी 5 मिनिटं, कधी 10 मिनिटं, आणि त्या काही मिनिटात आपल्याला वाटतं किती वेळ वाया जातोय. पण कधी विचार केलाय, कदाचित तो वेळ वाया जात नसतो, तो वेळ आपल्याला स्वतःकडे बघण्यासाठी मिळालेला असतो. पण आपण काय करतो, मोबाईल काढतो, मेसेज पाहतो, सोशल मीडिया पाहतो, न्यूज पाहतो, रील्स पाहतो, म्हणजे रस्त्यावरची वाहतूक थांबलेली असताना देखील आपण स्वतःपासून पळत असतो. कधी त्या लाल सिग्नलकडे बघितलं? बघा, तो आपल्याला सांगत असतो थोडं थांब. कदाचित आयुष्यही तेच सांगत असतं, थोडं थांब, आईशी बोल, वडिलांचा फोन घे, मुलाच्या डोक्यावरून हात फिरव, जुन्या मित्राला मैत्रिणीला फोन कर, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला विचार, कुठे धावते मी इतकी, कुठे धावतोय आपण ना. कारण

0: दिल है मुश्किल जीना।
1: ट्रॅफिकमध्ये असो तेव्हा आपण शेकडो गाड्या पाहतो, एक कार, त्यात कदाचित एखादा बाबा आपल्या मुलाला शाळेत सोडायला निघाला असेल, एका बसमध्ये एखादी आई ऑफिसला जात असेल, एका रिक्षात एखादा तरुण मुलाखतीला जात असेल, एखाद्या दुचाकीवर नवरा बायको असतील, कुठेतरी कोणी हॉस्पिटलला धावत असेल, आणि आपण प्रत्येकाला फक्त एक गाडी म्हणून पाहतो, पण प्रत्येक गाडीच्या आत एक माणूस आहे, त्याची चिंता आहे, त्याचं दुःख आहे, त्याची स्वप्न आहेत, त्याची घाई आहे, त्याची जबाबदारी आहे, कुणाच्या चेहऱ्यावर हेल्मेट आहे, पण त्या हेल्मेटच्या आत कदाचित हजार विचारांचं वादळ सुरू आहे। म्हणून पुढच्या वेळी ट्रॅफिकमध्ये कोणी तुमच्यासमोर गाडी थांबवली ना, काय थोडं थांबा आणि त्याला बोलण्याआधी विचार करा, कदाचित त्यालाही कुठेतरी पोहोचायचं आहे ना, हो ना।

खरं आहे ना, एक वेगळा ट्रॅफिक असतो श्रोतेहो, आणखी एक ट्रॅफिक नात्यांचा ट्रॅफिक हो ना. दोन माणसांमध्ये गैरसमज उभे राहतात, मग संवाद बंद होतो. संवाद बंद झाला की अंतर वाढतं, आणि अंतर वाढलं की मनात विचारांची गर्दी होते. त्याने फोन का नाही केला, ती माझ्याशी असं का बोलली, किंवा त्याला माझी किंमत नाही आहे का, मीच का नेहमी पुढे जाऊ. आणि मग एक छोटासा गैरसमज मनात चार लेनचा ट्रॅफिक बनतो. कधी कधी नातं वाचवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त एवढंच म्हणूया, चल बोलूया. कारण नात्यांमध्ये सर्वात धोकादायक गोष्ट भांडण नाही. खरं आहे ना, भांडण नाही, शांतता. शांतता आहे. भांडणात तरी शब्द असतात, शांततेत फक्त अंदाज असतात. आणि अंदाजापेक्षा मोठा ट्रॅफिक जगात दुसरा नाही.

कधी कधी श्रोते हो बाहेर सगळं व्यवस्थित असतं, म्हणजे नोकरी आहे, घर आहे, पैसे आहेत, गाडी आहे, मोबाईल आहे, लोक आहेत, पण तरीही मन म्हणतं काहीतरी कमी आहे. हीच तर मनाची गर्दी. एक विचार दुसऱ्या विचाराला धडकतो, एक आठवण दुसऱ्या आठवणीला ओव्हरटेक करते, भूतकाळ मागून हॉर्न वाजवतो, भविष्य पुढून घाई करायला सांगतं आणि वर्तमान तो कुठेतरी मध्येच अडकून पडतो. आपण कालच्या गोष्टींचा विचार करत बसतो, उद्याची चिंता करत बसतो आणि आज हातातून निसटून जातो. म्हणूनच मनात ट्रॅफिक वाढला की थोडं बाजूला व्हायचं, श्वास घ्यायचा, डोळे मिटायचे आणि स्वतःला सांगायचं,

सगळं आजच सोडवायचं नसतं. काही प्रश्नांना वेळ द्यावा लागतो, काही जखमांना वेळ लागतो, काही नात्यांना वेळ लागतो, आणि काही वेळा स्वतःलाच स्वतःपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. हो ना?

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयरिया ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण श्रोतेहो ट्यून केलेली आहे. आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र. श्रोतेहो, आपण दुसऱ्यांवर रागवतो कारण त्यांनी आपल्याला समजून घेतलं नाही, पण आपण त्यांना समजून घेतलं का किंवा त्याला समजून घेतलं का? आपल्याला प्रेम हवं असतं, पण आपण प्रेम दिलं का? आपल्याला आदर हवा असतो, पण आपण समोरच्याचा आदर केला का? आपल्याला वेळ हवा असतो, पण आपण कुणाला वेळ दिलाय का? माणसांच्या नात्यांमध्ये एक विचित्र गोष्ट आहे. सगळ्यांना समोरच्याने बदलायला हवं असतं, हो ना? पण स्वतःमध्ये बदल करण्याची वेळ आली की मन म्हणजे आपण मनाशी म्हणतो मी का बदलू, आणि मग ट्रॅफिक वाढत जात. रस्ता मोकळा करायचा असेल तर कधी ना कधी आपल्याच बाजूला व्हावं लागतं.

श्रोते हो, लहानपणी शाळेत जायची घाई असते आपल्याला, मोठं झाल्यावर कॉलेजला जायची घाई, मग नोकरीची घाई, लग्नाची घाई, घर घेण्याची घाई, पैसे कमवण्याची घाई. आणि या सगळ्या घाई गडबडीत, या सगळ्या जाम ट्रॅफिक झालेल्यामध्ये आपण जगलो कधी, प्रेमात पडलो कधी, आणि प्रेमात पडलो असेल तर सांगायचंच राहून गेलं असेल, बोलायचंच राहून गेलं असेल, किंवा भेटलो, सांगितलं, पण आपल्याला जायचं कुठे होतं आणि भलतीचकडे गेलो, असं कदाचित वाटत राहतं.

प्रत्यक्षातला प्रत्येक लाल सिग्नल हा अडथळा नसतो. काही सिग्नल आपल्याला वाचवण्यासाठी असतात, काही थांबे आपल्याला चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून थांबवतात. कधी नातं तुटतं, कधी एखादं स्वप्न अपूर्ण राहतं, त्यावेळी वाटतं की आपल्याला सगळं संपलं. पण कदाचित तो फक्त एक लाल सिग्नल असतो, थोडं थांबायचं, श्वास घ्यायचा, दिशा तपासायची आणि हिरवा दिवा लागला की पुन्हा पुढे जायचं. कारण आयुष्य म्हणजे सतत वेगानं जाणं नव्हे, आयुष्य म्हणजे योग्य वेळी थांबणं आणि योग्य वेळी पुढे जाणं हे देखील आहे. हाच तर जिंदगीचा प्रवास आहे.

आज ऑफिसला येत असताना इतकं ट्रॅफिक लागलं होतं, इतकं ट्रॅफिक लागलं होतं की रस्त्यावरचं ट्रॅफिक आणि मनातलं ट्रॅफिक आज तुमच्यासोबत शेअर केलं. तुमच्यासारखं श्रोते हो कुणीतरी आपल्या मनातल्या ट्रॅफिकमधून बाहेर पडण्याचा रस्ता शोधत असेल. रस्ता त्यांचा मोकळा असो, प्रवास सुंदर असो आणि मनातली वाट नेहमी माणसांकडे जाणारी असो, कारण कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. भेटूया. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत होतात 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. ठीक 12 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, पण काही वेळा निर्दयी हात त्या कळ्यांवर घाव घालतात. बालपण हे फुलपाखरासारखं नाजूक असतं, त्याच्या रंगांवर भीतीची सावली पडू नये म्हणून समाजानं आणि कायद्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच बालकांच्या संरक्षणासाठी भारतात पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणारा हा कायदा. आज अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याकडून या कायद्यासंबंधी आपण माहिती करून घेणार आहोत. महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे. वर्षाताई या बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष त्या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतात. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत. कमला भसीन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं यांनी मराठीत भाषांतरही केलेलं आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांचे 250 अधिक गट करून 2500 मुलांना जीवन कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वागत करूया अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांचं.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सुरुवातीला सांगा, या कायद्याची गरज का भासली असावी?
1: खरं तर खूप विरोधाभासी वाटू शकतो हा शब्द, की बालकांच्या संदर्भाने होणारा लैंगिक अत्याचार. बालक म्हणजे 18 वर्षाखालची लेकरं, मुलं आणि मुली दोघेही. आणि 18 वर्षाखालच्या मुलांना, म्हणजे आता 10व्या वर्षी मुलींना पाळी येऊ लागलेली आहे बदललेल्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून. पण साधारणपणे 10व्या वर्षी जरी पाळी जरी आली तरी तिला आपण समजतंय, ती प्रौढ आहे असं आपण 18 वर्षानंतर म्हणतो. मतदान ही त्याच्यानंतर होतं, लग्नाची परवानगी आपण 18 नंतर देतो, पण 18 पर्यंत आपण तिला बालक समजतो, तिला किंवा त्याला. आणि तोपर्यंत त्यांचे लैंगिक अवयव या सगळ्यासाठी विकसित झालेले नसतात. आणि ते विकसित झालेले जरी असले तरी ते वापरण्यासाठीची जी क्षमता, जी आर्थिक परिस्थिती, ती समज, मानसिकता, हे सगळं त्यांच्याकडे नाहीये. म्हणून आपण त्यांना बालक म्हणतो. असं जरी असलं तरी त्यांच्या संदर्भाने अगदी 10 पेक्षाही खालच्या वयातल्या, अगदी 4 वर्षाच्या जन्मलेला, म्हणजे अलीकडे मी 8 महिन्याच्या मुलीवर झालेले अत्याचार पाहिलेले आहेत. त्यामुळे बदललेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये 8 महिन्याच्या बालिकेसोबत सुद्धा ह्या घटना घडू शकतात. आणि हे जेव्हा निदर्शनाला आलं की केवळ आपल्याकडची भारतीय न्यायसंहिता किंवा आता जे पूर्वीचं जे IPC हे बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी पुरेसं नाही, एक प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधकात्मक काही व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि बालकांच्या संदर्भाने होणारे हे अत्याचार पोलीस स्टेशनला ज्या

0: सर्वांनी उल्लेख आपण केवळ प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून करतो, पण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 30-30 गुन्हे दाखल आहेत आजच्या तारखेला. आणि म्हणून ह्या कायद्याची गरज आणि कायद्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेतलेल्या न्यायालयांची निर्मिती केली गेली. आणि हा कायदा 46 वेगवेगळ्या कलमांचा कायदा आहे.
1: बरं.
0: आणि बालकांना संरक्षण देईल, बालकांची मानसिकता लक्षात घेईल आणि मग ती केस हाताळली जाईल असं वातावरण देईल असे डायरेक्शन्स कायद्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा कायदा चालवण्यासाठी न्यायालयांना सुद्धा काही डायरेक्शन्स कायद्याअंतर्गतच दिलेले आहेत, काय करा आणि काय करू नका. आपल्याकडे कमिशन आहे, म्हणजे जसं महिला आयोग आहे आपल्याकडे, तसा बाल आयोग पण आहे आपल्याकडे, ज्याला आपण चाइल्ड राईट कमिशन म्हणतो. तिथेपासून ते गाव पातळीवरती अंगणवाडी स्तरावरती अंगणवाडी आणि ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण स्तरामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्त्यांवरती आणि गावामध्ये आपल्याकडे बाल संरक्षण समिती, बाल हक्क संरक्षण समिती, व्हिलेज चाइल्ड राईट प्रोटेक्शन कमिटी आहे. पण हे एरवीप्रमाणेच की तिथे तो बोर्ड लावलेला असतो, अंगणवाडी ताई त्याच्यावरती आपलं नाव टाकते, ग्रामसेवकांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकलेला असतो, त्याच्यावर काही सदस्य कार्यरत असतात, पण ते कागदावरच राहतं. मुलांच्या संदर्भाने गावामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची नोंद घ्यावी, म्हणजे चाइल्ड मॅरेज होत असेल तर, घरामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार कमी जास्ती होत असेल तर, त्यांची पळवापळवी होत असेल तर, त्यांना चाइल्ड लेबर म्हणून कामाला लावत असतील तर, या सगळ्याच्या संदर्भाने त्या बालहक्क संरक्षण समितीने काम करणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला पोक्सो अंतर्गत जर काही लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याच्याही संदर्भाने त्यांनी कामकाज करावं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याकडे ही सगळी व्यवस्था दिलेली आहे, कायदा अतिशय सक्षम दिलेला आहे आणि या कायद्याच्या संदर्भाने खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालय पण अतिशय संवेदनशीलपणे, आणि न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की 6 महिन्याच्या आतमध्ये ते निकाली निघाले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे नुसते तारीखवर तारीख तारीखवर तारीख असं ह्या कायद्याच्या बाबतीत चालणार नाहीये.
1: बरोबर.
0: आणखीन एक विशेष गोष्ट याच्यामधली अशी आहे की लैंगिक अवयव तर तयार नाही आहेत बालकाचे, मग लैंगिक अत्याचार कसे? तर स्किन टू स्किन टच असण्याची गरज नाही. त्या बालकाचं पोर्नोग्राफिक इमेजेस वापरणं, चुकीचे चाळे त्यांना करायला लावणं, त्याच्या संदर्भाने चुकीच्या गोष्टी त्याच्या फोटोग्राफी करणं, त्याची व्हिडिओग्राफी करणं, आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची पोर्नोग्राफी बालकांच्या संदर्भाने फोटोग्राफ्स किंवा त्यांच्या संदर्भाने असले व्हिडिओ जर सेव्ह केले तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आहे. त्या बालकाची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण गोपनीयता सांभाळली पाहिजे. पहिला कायदा आहे की ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांना डायरेक्शन दिलेले आहेत, बातमी आली तुमच्याकडे तर काय करा आणि काय करू नका, हे मीडियाला सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहेत. पोलिसांनी सुद्धा वर्दीमध्ये जाऊन स्टेटमेंट घ्यायचं नाहीये.
1: अच्छा.
0: कारण त्या बालकाला भीती वाटू शकते. घटना घडलेली पहिली इन्फॉर्मेशन आली पोलिसांकडे की तातडीनं जाऊन त्याचे स्टेटमेंट घेत असताना सामाजिक कार्यकर्ते काउन्सिलर तिथे हजर राहतील, युनिफॉर्म शिवायचा अधिकारी तिथे असेल, होता होईल ती महिला असेल, आणि ते बालक जिथे कम्फर्टेबल असेल,
1: म्हणजे घरी असेल तर
0: घरी असेल ते म्हणाले की इथे नाही आपण तिथे बसू. समजा घरातलाच कोणीतरी आरोपी आहे तर
1: बरेचदा, आणि असं कोणीतरी जवळच असतात, नातेवाईक,
0: जवळचे नातेवाईक असतात, ओळखीतली माणसं असतात, जवळच्या घरातल्या कोणीतरी असू शकतं, त्यामुळे जिथं ते कम्फर्टेबल नाहीये. लेकरं फार छान कम्युनिकेट करतात, त्यामुळे ते जे बालक जिथे कम्फर्टेबल असेल तिथे ते स्टेटमेंट घेतलं जावं असं कायद्यात म्हटलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि अलीकडे नुसतं शारीरिक होणारे अत्याचाराचा संदर्भ नाही तर पोर्नचा नुसता संदर्भ नाही तर अशा बालकांचा वापर करून मोठे मोठे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे अशा बालकांच्या संदर्भाने बाल लैंगिक पर्यटन वाढलेलं आहे.
1: फारच दुर्दैवी आहे.
0: अशी काही लॉजीज, अशी काही ठिकाणं आहेत असं रेकॉर्डवर आलेलं आहे. आणि बाहेरून परदेशातून वगैरे असे लोक येऊन अशा पद्धतीने त्यांचा गैरवापर करतात असे संधी साधू लोक आहेत असं तिथे पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भाने सुद्धा त्याच्या संदर्भातही पोलीस स्टेशननी निगराणी ठेवणं हे अपेक्षित आहे.
1: पण मग तक्रार कोण नोंदवणार? म्हणजे ही मुलं तर सज्ञान नसतात किंवा त्यांना पळून आणलेलं असतं, टुरिस्ट आलेले असतात, त्यांनी त्यांचा गैरवापर करून ते निघूनही गेलेले असतात, पण मग दाद कशी?
0: मोठ्या प्रमाणावर मिसिंग आपल्याकडे अलीकडे दाखवत आहेत, मुलींची मुलांची पळवा पळवी

0: अलीकडेच पुणे किंवा सातारा किंवा ह्या भागातल्या मुला मुलींच्या पळवा पळवीच्या खूप मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट्स पण आले आणि बातम्या पण येत आहेत. त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात, त्यामुळे त्यांचा रेस्क्यूचा एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला या पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्यावेळेला त्यांचे जवळचे नातेवाईक बहीण आई हे जेव्हा तक्रार घेऊन येतात ना त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सुरक्षित करणं गरजेचं असतं. ही गोष्ट त्या बालकांनी सांगू नये. ह्याच्यासाठी आरोपी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून व्हायलंट होऊ शकतात. आपल्यापेक्षा कमकुवत प्रजातीला आपण कसेही वापरू शकतो आणि इतक्या लेवलवर जर त्यांचे हार्मोन्स या पद्धतीने हे करत असतील तर त्यांच्यावरती कोणताही सोशल दबाव राहिलेला नाही. करणारे जर आरोपी बघाल ना, भावकी गावकी याच्या सगळ्याच्या संदर्भाने जो एक प्रेशर होतं ते बदललेल्या अर्बनायझेशन मध्ये अलीकडे आम्ही ते रुर्बनाईज पण म्हणायला लागलो, रुरल कम अर्बन असं म्हणून एक रुर्बनाईज पण व्हायला लागले. तिथे कोणाला कोणाचा पाय पोस नाही, कोणाला कोणी विचारणार नाही, अशा वातावरणामध्ये पोर्नोग्राफिक ते सगळं बघणं मीडियामध्ये आणि गरज पडली तर टीमनी जाऊन ते वापरणं ह्याला लेजिटिमसी मिळतीय. लिगली जरी हे चुकीचं असलं तरी याला जो वचक असायला पाहिजे अशा पालकांनी सोडवायला जाणं, त्या मुलांना पाठीशी घालणं, हे जे प्रकार घडत आहेत ते थांबणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीच्या टुरिझमला जर कोणी उठून जात असेल हे काय जाणं आहे, जाऊन तिथे काय करतात आणि अशा पद्धतीनं तर बाधित तर होत नाहीत, अशा पद्धतीच्या गोष्टी तर तिथे करत नाहीत हे तपासलं गेलं पाहिजे. आणि तिथल्या पोलीस स्टेशनची आणि त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या पद्धतीच्या घटना तिथे घडता कामा नयेत.
1: बरोबर,
0: म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह भाग झाला.
2: जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते त्यावेळेला कोणतं मोठं चॅलेंज निर्माण होतं?
0: एक तर त्या बालकाला त्याच्याकडून ते स्टेटमेंट काढून घेणं, ते रेकॉर्डवर आणणं आणि ते आणलेलं स्टेटमेंट परत न्यायालयासमोर परत रेकॉर्ड करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि खूपदा ही बालकं ही स्पेशल बालकं असू शकतात, म्हणजे ती
2: व्यक्तही होऊ
0: शकतात, मतिमंद असू शकतात, ती गतिमंद असू शकतात, ती मूकबधीर असू शकतात, ती अंध असू शकतात. त्यांच्याकडून तज्ज्ञ माणसांच्या मदतीने ते स्टेटमेंट घ्यावी लागतात. त्यामुळे अशा तज्ञांची मदत घ्यावी असं कायद्यात म्हटलेलं आहे. गरज पडली तर अशा तज्ञांना बोलवा आणि त्यांच्या मदतीने एव्हिडन्स रेकॉर्ड करा. त्या आरोपी समोर हे करता कामा नये हे पण नोंदवलेलं आहे.
1: अच्छा,
0: आणि 29 कलम जे आहे ह्या कायद्याचं, ह्या कायद्याचा संपूर्ण आत्मा जे आहे त्याच्यामध्ये त्या बालकांनी एकदा त्या निष्पाप निर्व्याज लेकरांनी एकदा स्टेटमेंट सांगितलं तर ते परत साक्षी पुरावे आणून सिद्ध करण्याची गरज नाही.
1: अच्छा,
0: प्रिझम्पशन आहे इनोसन्स, इट इज प्रिझ्युम्ड बाय द कोर्ट. कोर्ट हे गृहीत धरेल की बालक सांगतंय, निर्व्याज निष्पाप बालक, त्याच्याने न्यायालय म्हणेल की हे लैंगिक अत्याचार आहे.
1: बरोबर,
0: आणि आरोपीला
1: गरज
0: ऍब्सोल्युटली नाही. हा सगळ्यात मोठा आत्मा आहे ह्या कायद्याचा 29वा कलम, आणि त्या कलमानुसार आणि म्हणून ह्या कायद्याची गरज होती. हे दुसऱ्या कुठल्या भारतीय न्याय संहितेमध्ये इतरत्र तुम्हाला बघणार नाही. आणि मग आरोपीला सिद्ध करावे लागेल मी निर्दोष कसा आहे. त्यांनी त्याचे साक्षी पुरावे आणावे आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं. सरकारी पक्षाचं, पोलीस पक्षाचं हे काम संपलं. एकदा त्या बालकाचं कम्फर्टेबल वातावरणामध्ये व्यवस्थितपणे त्याचं एकदा स्टेटमेंट घेतलं तर कोर्ट विल प्रिझ्युम चाइल्ड इनोसन्स असं म्हटलेलं, त्या बालकाचं निर्व्याज आणि निष्पाप असणं आणि त्याचं स्टेटमेंटवर कोर्ट पुरावा म्हणून त्याच्या अफिडेव्हिटवर आणि त्याच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवेल.
1: बरं,
0: आणि समोरच्या पार्टीला मग आरोपी पक्षाला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बालकाच्या बाजूनी व्यवस्था उभी आहे. हे सगळं बालकांच्या संदर्भाने होत आहे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे बाल संरक्षण समिती गावपातळीवर तयार केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: कारण ह्या गोष्टी घरामध्ये घडतायत, परिसरामध्ये घडतायत,
1: बरोबर,
0: जवळच्या नात्यामध्ये घडतायत आणि फक्त मुलींच्या संदर्भाने घडतायत असं समजू नका.
1: पण ऐकायला येत
0: मुलांनाही या पद्धतीने वापरलं जातं आणि फक्त पुरुषच असे अत्याचार करतात असंही समजू नका. असे अत्याचार स्त्रियाही करू शकतात.
2: बालकांचा जो गैरवापर होतोय त्याच्याबद्दलचे जे गुन्हे दाखल होत आहेत तुमच्या मते याच्या मागची कारणं काय असू शकतील?
0: त्याच्यामध्ये खूपदा घरातला कलह असू शकतो, जमिनीचे वाद असू शकतात, चुकीची प्रेम प्रकरण, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची कारणं असू शकतात, किंवा व्यापारी संबंध, उद्योग व्यापाराचे संदर्भ असू शकतात. बालक

0: आपल्या आर्थिक असल्या भानगडींच्यासाठी किंवा वैयक्तिक
1: गैरवापर
0: लैंगिक
1: करतात
0: असल्या वर्तनाच्या साठी म्हणून बालकांचा गैरवापर होताना दिसतो. सगळ्यात पहिली मी विनंती तुमच्या माध्यमातून समस्त लोकांना करीन की बालकं जेव्हा बोलतात तेव्हा कृपा करून नीट ऐका.
1: बरोबर.
0: ते काकांच्या सोबत मी जाणार नाही अशी ती मुलगी म्हणत असते. आपल्याला वाटते काका एवढे मोठे वयस्क, ती पोरग एवढंच बारकी पोरगी, काय हरकत आहे तिने जायला. जेव्हा ती सांगते ना, बॅटच गुट्टच शिकवत बसायची गरज नाही. लेकरांना वासना आणि प्रेम ह्यातला फरक समजतो. आपल्याकडे मुलांसाठी वेळच नाहीये आणि तो वेळ जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आर्थिक परिस्थिती अशी आहे की आपल्याला 8-8, 10-10 तास दुसऱ्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली लेकरं देऊन जावं लागतंय कामाला.
1: तेच म्हणणार होते की आज पाळणा घरात काही आया नोकरीला जाताना ठेवून जातात किंवा घरी सुद्धा काही नानी किंवा अशा ठेवलेल्या असतात सांभाळायला, आणि त्यांनी जर कधी काही अत्याचार केले तर तुम्ही जे म्हणालात ते मुलांनी सांगतायत ते लक्ष द्यायला हवं किंवा त्यांचे हावभाव पण टिपायला हवेत. जसं भूक लागलेली आपल्या मुलांची आपल्याला कळतं तसं पालकांनी हे पण लक्ष ठेवायला हवं. किंवा मुलगा शांत बसून राहतोय, रडतोय, तुम्ही म्हणालात तसं की कोणाबरोबर तरी जाण्याचं नाही म्हणतोय, घाबरायला लागलाय अचानकच, शाळेत जाणं नाही म्हणतोय, तर थोडं नक्कीच आपण तिथे लक्ष द्यायला हवं. कारण त्यांच्यावर अत्याचार होतात त्याच्यानंतर किती मानसिक त्रासातून ते कुटुंबही जात असतं आणि तो मुलगाही नकळत्या वयात त्याच्यावर हे काहीतरी घडलेलं असतं त्याच्याबाबत, त्याच्यामुळे तो त्या छळ्यातनं जात असतो. आपण त्या मुलांसाठी अजून काय करू शकतो याच्यातनं बाहेर?
0: स्वत्वाची जाणीव न झालेली मुलं आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला हे अलर्ट तर करावंच लागेल, पण आपल्याला आपल्या मुलांना क्वालिटी टाइम द्यावं लागेल क्वांटिटी टाइम देण्यापेक्षा. त्यामुळे त्यांना वी शुड बी गुड लिसनर्स. आपल्याला थोडं ऐकावं लागेल मुलं काय म्हणतात, नॉन व्हर्बली काय म्हणतात आणि व्हर्बली काय म्हणतात, म्हणजे शब्दांनी काय बोलतात आणि आपल्या कृतींनी काय सांगतात याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि ज्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली मुलं आपण देतोय ना, त्या व्यवस्थेच्या ताब्यात देत असताना त्या सगळ्या व्यवस्था यांना हे प्रशिक्षण असलं पाहिजे कायद्याचं. त्याची एक इंटरव्ह्यू जेव्हा घेणार ना तेव्हा या कायद्याचं सगळं त्यांना आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे मी आता ठरवलं की माझ्या नातवाला सांभाळायला जर माझ्याकडे बाई राहणार असेल तर मी तिची मेडिकल चेकअप करणार, कारण ती आवश्यक आहे, कुठला तिला आजार नाही ना हे बघणं जेवढं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तेवढंच ती सायकोलॉजिकली फॅमिली लेवल आणि ह्या सगळ्यामध्ये सुखी आहे ना, व्यवस्थित आहे ना, ती आर्थिक गरज म्हणून आली ना, तिच्या काही चुकीच्या गोष्टी, ती कुठेतरी फिरायला घेऊन गेली आणि दुसऱ्या पुरुषांच्या ताब्यात माझं लेकृती देऊ शकते, चुकीचं वागू शकते, तर तिचं वर्तन कसं आहे आणि तिला हा कायदा आपण सांगितलेला पाहिजे. म्हणजे वी आर अवेअर हे समोरच्याला सांगितलं पाहिजे की असा कायदा आहे बरं का, आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हा प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामुळे पाळणाघरात आपण सगळ्या ह्या गोष्टी खूप खाजगीपणे करतोय सध्या. ह्याला थोडं इन्स्टिट्यूशनल स्वरूप देण्याची गरज आहे, याला संस्थात्मक स्वरूप देऊन या प्रशिक्षणांना. बाकीच्या गोष्टी आपण बघतोय की खायला ठेवलंय की नाही, डबा ठेवला की नाही, कपडे नीट ठेवले की नाही, मग स्वच्छता बाळगली की नाही, मग त्या वेळेत आल्या की नाही, मग त्या वेळेत हे सगळं बघतो. त्याच्याबरोबर ही सायकोलॉजिकल या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि गरज पडली तर तिला पण अशा गोष्टींना समुपदेशनाला प्रायर घेऊन जाऊन मग आपण एंगेज केलं पाहिजे. त्यामुळे कायदा चालवण्याची वेळ कोणावर येऊ नये आणि अशा मुलांच्या संदर्भाने ज्या वेळेला ती वेळ येईल त्यावेळेला आपल्याला कायद्याची माहिती असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे असं स्पेशल न्यायालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे आहे, असं बालगृह कुठे आहे, बाल संरक्षण मंडळ कुठे आहे, बाल संरक्षण समिती कुठे आहे, याच्याविषयीची माहिती लोक प्रश्न निर्माण झाल्यावर आम्हाला शोधत येतात. आधीच आपल्याला ती माहिती असली आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असला, आई म्हणून, त्या गावातली एक बचत गटातली महिला म्हणून, त्या गावातल्या महिला मंडळाची एक महिला म्हणून, किंवा आपण कामावर जरी जात असतो तरी तिथून सुद्धा तिथे माहिती ती घेणं आणि आपण मग नंतर गुगल करायला लागतो, हे सगळं शोधायला लागतो. तर मला असं वाटतं की याची माहिती असणं अशा पद्धतीचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे, आपल्याकडे स्वतंत्र न्यायालय आहे आणि तिथे गेल्यावर आपले अधिकार काय आहेत?
1: खरंय.
0: खुद्दा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत, कोर्टात गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत, काय करा आणि काय करू नका माहित नाही, पुराव्या कामी काय काय न्यायचं ते आपल्याला माहित नाही. आपण शिकले सवरलेले असतो पण याच्या बाबतीमध्ये आपण कार्यात्मक साक्षर नसतो. आंघोळ बिंघोळ घालून घेऊन जातात मुलांना, झालं का सगळे पुरावे नष्ट. समजा काही कमी जास्ती लैंगिक संबंध प्रयत्न झाला असेल आणि त्या लेकराला आंघोळ घालून घेऊन गेले तर आम्हाला काहीच पुरावे मिळत नाहीत. मेडिकल पुरावा तातडीनं त्याची मेडिकल चेकअप टेस्ट करून त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करून 48 तासाचा ते जायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट होतच नाही. आणि ते न करणं ही कधी कधी स्ट्रॅटेजी असू शकते.

0: आरोपी सुटतो ना.
1: खरंय, काही पुरावेच सापडत नाही,
0: सापडत नाही आणि पुराव्या काहीच मिळत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना, त्या गोष्टींचं थोडं कार्यात्मक, म्हणजे मला फार छान वाटलं की आपण आपण रेडिओच्या माध्यमातून लोकांशी बोलतोय, तर मला वाटतं की कोर्टात प्रत्यक्ष चालवणारे वकील आणि घरात घडणारी घटना याच्यामध्ये खूप मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासातल्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि ते करत असताना निर्भयपणे एखाद्याच्या बाबतीमध्ये हे चुकीचं घडलं असेल, जसं आता नसराळपूरच्या बाबतीमध्ये हे त्या माणसाने तीनदा केलेलं होतं.
1: खरंय,
0: एखाद्याचं हे बिहेव्हिअर पॅटर्न असेल तर अशा माणसाला तो बाहेर येणार नाही, तो पॅरलवर बाहेर येणार नाही, असा माणूस गावात असणार नाही, असा माणसाच्या संदर्भाने ग्रामसभा घेतली जाईल, तंटा मुक्तीमध्ये त्याला चाप लावला जाईल, त्याला ही शिस्त लावली जाईल, हे पाहणं
1: म्हणजे पहिल्यांदाच लोकांनी आवाज
0: उठवला पाहिजे.
1: गैरवर्तन केलं त्याच वेळेला
0: आणि तो उठवल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकल्यावर परत तो सुटून येतो, परत तो सुटून येतो आणि मग त्याची कॉन्फिडन्स वाढतो असं चुकीचं वागण्याचं. त्याला वाटतं माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. तर गावामध्ये तंटामुक्ती समिती समोर हे विषय घेऊन वेळीच त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, सगळ्या बाकीच्या गोष्टी, रस्ता कुठे झाला, आणखीन काय कुठे झालं, हे जसं बघताय तसं त्या बालहक्क संरक्षण समितीचं काय चाललंय आणि त्या समितीसमोर काही तक्रारी नाहीत ना, गावातली काही मुलं पळवून नेली नाहीत ना, कुणी कुठं हरवली नाहीत ना मुलं, काही मुलांच्या संदर्भाने काही चुकीचं घडलं. मोठी मुलं छोट्या मुलांना गावात आजही ती पद्धत आतापर्यंत होती, मारुतीच्या मंदिरात एकत्र झोपायला जायची आणि मुलांना हे चुकीच्या गोष्टी तिथे मुलं मोठी मुलं छोट्या मुलांना करायला लावायची. हे आम्ही सुरुवातीच्या काही काळात जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा मी पाहिलेलं आणि अशा तक्रारी हाताळलेल्या आहेत आम्ही. त्यामुळे असं नका समजू की मुलं मुलांच्या सोबत ह्या चुकीच्या गोष्टी करू शकतात आणि आपल्यासोबत हे चुकीचं झालं हे बोलायला ते मूल धजवावत नाही, कारण त्या मोठ्या मुलाचं प्रेशर असतं त्याच्यावर.
1: बरोबर आहे,
0: घरी जाऊन सांगशील तर बघ ते असं करीन तसं करीन असं तो घाबरून राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये झालेलं बदल हे जर आपण नोंदवलं तर सिनियर्स लोकांनी, आणि म्हणून आजी आजोबा हे जे एक संस्था आपल्या घरामध्ये होती ते फार महत्वाची होती, पण आता बदललेल्या अर्थ परिस्थितीमध्ये आपण गावाकडे वयस्क लोक राहिले, आपण शहरांमध्ये आलो, आपण फ्लॅटमध्ये राहतो, 10-10 किलोमीटर लांबपर्यंत कामाला जातो, ह्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये ह्याचं इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक स्वरूप आपण याला कसं आणू आणि त्याला सगळ्याला याचा अवेअरनेस कसा देऊ. नुसता कायदा कळणं पुरेसं नाही तर कायद्याचा वचक असणं आणि चुकीचं वर्तन आपल्या बालकाच्या संदर्भाने कधीच त्याच्या आयुष्यात हे या पद्धतीचं वर्तन कोणाच्याही बाबतीत त्या बालकाच्या बाबतीत होऊ नये अशी आपण सगळ्यांनी इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाहीये.
1: खरंय,
0: ते आणखीन त्या बालकांना, त्यांना सगळ्यात सोपं सॉफ्ट टार्गेट बालकं वाटतात. जसं पुरुषांना महिला हे सॉफ्ट टार्गेट वाटतात, हे सगळं वाटेल ते आपण त्यांच्यासोबत करू शकतो आणि त्या काही आमचं बिघडवू शकत नाहीत. ही जी मस्ती बायकांच्या बरोबर वागण्याची असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मस्ती ही लेकरांसोबत वागतानाची असते. आणि त्या बाबतीमध्ये जर ते केवळ मारहाणीपुरतं किंवा ह्याच्यापुरतं असलं तर ते दिसून तरी येतं, पण हे लैंगिक छळ जो आहे तो दिसून येत नाही.
1: चार्ड होणारे हे जे
0: नाही कुठे कुठे नेऊन करतात आणि ते दिसून येत नाही. जेव्हा ते लेकरू खूप वेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास सुरू होतात तेव्हा जेव्हा ते लेकरू येऊन सांगतं, काही चुकीचे आजार त्याच्यामध्ये दिसायला लागतात येऊन सांगतात, त्यावेळेला या गोष्टी बदलतात. त्यामुळे याच्याकडे आपण फार गंभीरतापूर्वक बघायला पाहिजे, कारण आमच्या जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर 30-30, 40-40 गुन्हे दाखल होत असतील तर त्यातले खरे किती खोटे किती हे पण आपण तपासलं पाहिजे. आणि बालकांचा खोटे गुन्हे दाखल करून बालकांचा वापर होत नाही ना.
1: तुम्ही जे म्हणालात ते की वैयक्तिक भांडणं आणि तंटे त्याच्या वेळेसही हा उपयोग
0: करत असतात, त्यामुळे खरं खोटं पण तपासलं पाहिजे आणि खरे गुन्हे दाखल होत असतील तर त्याच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तातडीनं त्याच्यामध्ये शिक्षा लागल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या देशातली बालकं ही
1: सुरक्षित राहायला हवीत.
0: त्यांचं ट्रॅफिक व्हायला नको, त्यांची पळवापळवी व्हायला नको आणि घरामध्ये या अवतीभोवती लोकांच्याकडून त्यांच्या संदर्भाने त्यांचं बाल्य हरवणार नाही असं सुरक्षित घर आणि समाज देणं ही तुमची आमची जबाबदारी आहे.
1: बरोबर आहे,
0: आणि म्हणून हा कायदा केलेला आहे. या कायद्याच्या संदर्भात अतिशय डिटरंट, या कायद्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला जेलमधले सुद्धा माणसं जवळ करत नाहीत अशी माझी माहिती आहे.
1: सर्वात मोठा गुन्हा
0: समजतो, गुन्हा समजतात हा सगळ्यात घिनवना गुन्हा समजला जातो. इतकं जर आरोपींना समजतं तर आम्हाला समाज म्हणून का नाही समजत आहे. खरंच
1: आहे,
0: त्यामुळे आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे. 4-4 तास मुलं कुठे गेली आली आम्हाला माहित नाही, मुलं कुठे सापडत नाही, मुलं आम्ही 24 तास त्या मोबाईल हातात धरून बघत बसलोय. एकदा ती

0: बाळ ते मागेच राहत आणि ती आई मोबाईल घेऊन बघत पुढं पुढं चाललेली दिसते आम्हाला.
1: आणि ऑनलाईन बरेचदा लोक ऑफिसची कामं पण
0: करत असतात, घरातही तेच करत असतात,
1: व्हायला नको म्हणून बाहेर मुलं असतात, लक्ष नसतं त्यांचं.
0: त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे आणि लक्ष देणारी व्यवस्था, लक्ष प्रत्येकाच वेळेला, म्हणजे खूप सुपर वुमन व्हावं लागतं. हो, खूप लोड असतो. स्वयंपाकाचंही बघा, म्हाताऱ्या कोतारांचंही बघा, नोकर चाकरही सांभाळा, लेकरही सांभाळा, म्हणजे बायकांवरती खूप ओव्हरबर्डन्ड आहेत ह्या सगळ्या जणी. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आई म्हणून, बाबा म्हणून थोडस आपल्या आपल्यामध्ये थोडं डिव्हिजन करून घेऊन वेळेचं आणि ह्याचं आपण आपल्या लेकरांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली लेकरं ही आपल्याला, आपण ट्रस्टी आहोत, आपण त्यांचे मालक नाही आहोत.
1: बरोबर आहे.
0: आपण विश्वस्त आहोत ह्या निसर्गाचे, पुढचं जनरेशन चांगलं जनरेशन देणं. आणि असा अनुभव घेतलेली बालकं पुढे शिक्षणामध्ये, एकदा जरी असा अनुभव आला ना तर शिक्षणामध्ये आणि बाकी सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठा स्ट्रेस आणि ट्रोमा होतो त्या मुलांना. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण अशा बालकांना असा अनुभव येणार नाही याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्टनी काम केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि पालकांनी जितकं सतर्क राहायला पाहिजे तितकं मला असं वाटतं समाजाने पण सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते की पहिला गुन्हा झाला, दुसरा गुन्हा झाला, पहिल्याच गुन्ह्याच्या वेळेला जर त्याला शिक्षा झाली असती, समाजाने जर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला असता तर नक्कीच ऍक्शन झाली असती. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं ते अगदी बरोबर आहे.
0: या ठिकाणी एक गोष्ट आपण नोंदवली पाहिजे की ह्याच्यातल्या शिक्षांचं प्रमाण अत्यल्प आहे.
1: अच्छा.
0: हा, आणि ते वाढवण्याच्या दृष्टीने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या संदर्भाने लीगल रिव्ह्यू केला गेला पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे की गुन्हे दाखल होत आहेत मग शिक्षा का लागत नाहीयेत, त्याच्या संदर्भाने पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगारी जगतामध्ये मुलं जात आहेत, ज्युएनल गुन्हेगार आहेत, त्यांच्या संदर्भाने, कारण एकदा त्यांना स्टिग्मटाइज करून टाकले ना गुन्हेगार म्हणून, पाकिट मार आहे आणखीन काय आहे म्हणून,
1: बरोबर,
0: त्या मुलांच्या संदर्भाने हे गुन्हे जास्त होताना दिसत आहेत.
1: अच्छा.
0: त्यामुळे याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण गुन्हेगार म्हणून त्यांना आपण बाजूला काढून टाकू शकत नाही. तेही त्यांना दुरुस्त होण्याचा अधिकार दिला पाहिजे. एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये ते बिचारे गुन्हेगार झालेले असतील तर त्यांना सुधारण्याची संधी जशी दिली पाहिजे तसं त्यांच्यासोबत असे लैंगिक अत्याचार होणार नाही याची पण आपण समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच. ताई, आपल्या माध्यमातून आपण नक्कीच हे आवाहन आपल्या श्रोत्यांना करू शकतो.
0: धन्यवाद. या निमित्ताने मी समस्त घरातल्या लोकांना, आजी आजोबांपासून सगळ्यांना सांगेन की आपली, आपल्या मुलांच्या संदर्भाने आपण टीव्ही बघत बसतो, मोबाईलवर लक्ष असतं, घरातली कामं असतात, ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही आपण करतो आहे ते आपल्या पुढच्या जनरेशनसाठी करतोय, नव्या पिढीसाठी करतोय. आणि त्या नव्या पिढीकडे जर आपलं लक्ष नसेल आणि त्यांच्यावरती असं काही घडतंय हे आपल्याला कळत नसेल तर हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून आपण सगळेजण चांगलं ऐकायला शिकूया. बोलणं जेवढं महत्वाचं आहे मुलांशी तेवढं मुलं काय बोलतात ते ऐकणं महत्वाचं आहे. आणि त्यांना सुरक्षित आणि निकोप वातावरण देणं ही समाज म्हणून तुमची आमची जबाबदारी.
1: नक्कीच. बचताई, आज आपण सर्व श्रोत्यांना पॉक्सो या कायद्याविषयी जी माहिती सांगितली त्यावरून एक लक्षात आलं की हा केवळ कायदा नाही तर बालकाच्या सुरक्षित बालपणाचा संरक्षक आहे. आणि मुलांच्या निरगसतेवर कुठलाही आघात होऊ नये यासाठी समाजाला जाग करणारी ही कायदेशीर ढाल आहे. वशाताई, आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि पॉक्सो बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणाऱ्या कायद्याविषयी आपल्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आताच आपण पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

0: कार्यक्रमात आता ऐकूया मीरा जोशी यांचा ललित बंध अवघा रंग एक झाला.
1: आम्ही नवीन घर बांधलं ते गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला होतं. तशी आजूबाजूला घरं झाली होती पण अधूनमधून रिकामे प्लॉटही दिसत होते. आमच्याही घराशेजारी एक नुसतंच कंपाऊंड घालून ठेवलेला प्लॉट होता. आमच्या बेडरूमच्या खिडकीतनं खाली नजर टाकली की तो दिसायचा. प्लॉटचा एक कोपरा हिरवागार दिसत होता. तिथं झाडं लावली होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात दोन तीन गायी बांधलेल्या दिसत होत्या. प्लॉटच्या मधोमध एक मोठा दगड ठेवलेला दिसत होता. थोड्या दिवसांनी आमच्या कामवालीकडून कळलं की तो प्लॉट पलीकडे राहणाऱ्या दोन भावांचा आहे, रामजी आणि भाऊराव यांचा. आमच्या साईडची बाजू होती मोठ्या भावाची म्हणजे रामजींची आणि पलीकडची भाऊरावांची. रामजींना आणि त्यांच्या बायकोला झाडांची आणि गायींची फार आवड होती. एके दिवशी पहाटे पहाटेच मी अर्धवट झोपेत असताना खर खर असा झाडण्याचा आवाज यायला लागला. मला जाग आली. खिडकीचा पडदा सारून मी पाहिलं तर रामजी हातात खराटा घेऊन गोठा झाडत होते. पहाटेच्या प्रसन्न शांततेत तो आवाज जणू इतरांना उठा कामाला लागा असं सांगत होता. त्यांच्या हातात एक पत्राही होता. आधीमध्ये पडलेलं गायीचं शेण पत्र्यावर भरून ते एका साईडला टाकत होते. त्यांचं वय अंदाजे 60 पुढचं असेल. उंची भरपूर होती, 6 फुटापर्यंत. हातपाय काटक, वर्ण काळासावळा आणि वेश साधाच, शर्ट आणि पायजमा आणि पायात बूट होते. एका गतिमान लईत गोठा झाडायचं काम मोठ्या तन्मयतेनं चाललं होतं. गोठा स्वच्छ झाडून झाल्यावर रामजींनी मोठे पसरट टप काढले, त्यात पोत्यातली कुट्टी ओतली आणि सगळ्या गायींपुढं एक एक टप सरकवला. गायी खाण्याची वाटच पाहत होत्या. तेवढ्यात नळाच्या पाण्याचा फुरफुर आवाज यायला लागला. नळाला पाणी आलं होतं. रामजींनी नळाखाली हातपाय स्वच्छ धुतले. मग नळाला एक मोठा पाईप जोडला आणि तो एका मोठ्या टाकीत सोडून दिला. नंतर ते शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेले आणि स्टीलची एक छोटी बादली घेऊन आले. एव्हाना गायींची कुट्टी खाऊन झाली होती. मग रामजींनी त्यांच्या काळ्या कपिलेचे मागचे दोन पाय दोरीनं बांधले. नंतर मला कळलं की ती गाय मारकी आहे. रामजी धार काढायला एका छोट्या स्टोलावर बसले. बादलीत शुभ्र दुधाच्या धारा पडायला लागल्या. त्यांचाही टिर टिर असा आवाज यायला लागला. मी खिडकीचा पडदा त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून थोडा सरकवला. गायींच्या धारा काढून झाल्यावर रामजींनी गायींसमोर पाण्याच्या बादल्या ठेवल्या. गायी पाणी प्यायला लागल्या. हळूहळू आमची रामजींशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख झाली. रामजींची बायकोही दुपारी गायींकडे पाहायला शेडमध्ये टाकलेल्या बाजेवर येऊन बसायची. तिचंही हातानं काम सुरू असायचं. कुट्टीतल्या काड्याकुड्या बाजूला करून एका मोठ्या पिंपात

ती कुट्टी भरून ठेवायची. गायींना खायला घालायची, पाणी पाजायची, कधी शेणखत उन्हात वाळत टाकायची, तर कधी गायींसाठी मक्याची कणसं सोलत बसायची. कधी कधी मी आमच्या पार्किंगमध्ये जाऊन कुंपणाच्या ग्रिल शेजारी उभं राहून तिच्याशी बोलत असे. त्या दोघा पतीपत्नींच्या अखंड चाललेल्या कामाचं मला मोठं कुतूहल वाटत होतं. सकाळी गायींचं काम झालं की रामजींचा मोर्चा झाडांकडे वळतो. मग नळीनं पहिल्यांदा सगळ्या झाडांना ते पाणी घालतात, कधी ते झाडाखालची माती खुरपतात, आसपास वाढलेले तण काढून टाकतात, कधी एखाद्या डब्यात माती घालून एखादं नवीन रोप लावतात, तर कधी सगळ्या झाडांवर औषधी फवारा मारताना दिसतात. त्यांनी छोट्याशा बागेत तशी बरीच झाडं लावलीत. एका कुंडीतल्या मिरचीच्या झाडाला हिरव्या हिरव्या मिरच्या लोंबलेल्या दिसत आहेत. तिथं भिंतीच्या कडेला कडीपत्त्याचं झाड मोठं झालंय. केळीची उंच वाढणारी जात आहे, त्याला छोट्या छोट्या केळींचा भला मोठा घड लागलाय. केळी पिकायला लागली तेव्हा तो घड त्यांनी एका मोठ्या पोत्यानं झाकून ठेवला. नंतर आम्हालाही 5-6 केळी दिली आणि म्हणाले, घ्या, वेलची केळी आहेत. खाल्ल्यावर कळलं केळी खरंच गोड आणि चवदार होती. एके दिवशी या वेलची केळीचीच 7-8 रोपं रामजींनी आणली आणि बागेत एका ओळीत अंतराअंतरावर लावली. आता थोड्या दिवसात तिथं केळीची मस्त बाग फुलेल. पपईचं झाड तर असं गमतीशीर उंचच उंच वाढत चाललंय आणि मधोमध गोलाकार लगडल्यात पपया. एकावर एक अशा 10-12 रांगा दिसत आहेत. प्रत्येक रांगेत 5-5, 6-6 अशा पपया आल्यात. वर शेंड्याकडे पाहिलं तर फुलं आलेली दिसत आहेत. काही दिवसांनी त्यातून साकार होतील इवल्या उवल्या पपया. त्या थोड्या दिवसांनी भरीव आणि गडद पिवळ्या नारिंगी दिसायला लागतील. एकाच वेळी पपईच्या झाडाला 40-50 छोट्या छोट्या पपया लगडल्यात. आश्चर्य आहे की नाही? ही किमया आहे रामजींच्या झाडांच्या बाबतीतल्या अनुभवाची. काही वर्षे त्यांनी बंगल्यांच्या बागेत, कंपन्यांच्या बागेत माळ्याचं काम केलंय आणि गाठीला रग्गड अनुभवाचं गाठोडं बांधून घेतलंय. झाडांविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे. खत कोणतं घालायचं, कधी आणि किती घालायचं, झाडावर कीड पडली तर औषध कोणतं आणि किती प्रमाणात फवारायचं, झाडांना पाणी किती घालायचं, झाडांना फळं केव्हा धरतील, वेल असली तर शेंगा केव्हा येणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं रामजींकडे आहेत. गावी त्यांची थोडीफार शेतीही आहे. अधूनमधून ते गावीही जाऊन येतात. एके दिवशी त्यांनी एका प्लॅस्टिकच्या वरून कट केलेल्या कॅनमध्ये पिंपळाच्या झाडाचं रोप लावलं. ते पाहून आम्हाला नवलच वाटलं. पिंपळाचं झाड तर किती मोठं होतं, मग एवढ्याशा कॅनमध्ये पिंपळाचं झाड कसं काय लावलं? आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले, मला पिंपळाचं बोन्साय करायचंय शोभेसाठी. हे ऐकून आम्ही आवाक झालो. म्हणजे आता बोन्साय कसं करायचं हेही त्यांना माहीत झालंय. खरंच कमाल आहे या माणसाची. त्या दोघा नवरा बायकोच्या ॲक्टिव्हिटीज पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. त्यांचं सगळं काम कसं शांतपणे चालू असतं. कधी आदळ आपट नाही, कधी चढलेला आवाज नाही. एके दिवशी रामजींना गोठ्यातली जमीन सपाट करायची होती, म्हणून मग त्यांनी त्या दिवशी गायींना दुसऱ्या कोपऱ्यात बांधलं आणि गोठ्याची सगळी जमीन खोलवर खणून खालचे मोठे मोठे दगड बाजूला केले. त्या जमिनीवर आता नवीन माती टाकायची होती, त्यासाठी माती विकत घेतली. दुपारी मातीची एक गाडी गेटपाशी येऊन मातीचा ढीग टाकून गेली. मग रामजी आणि त्यांची बायको कामाला लागले माती व्हायच्या. रामजीनं फावड्यानं गमेलं मातीनं गच्च भरायचं आणि बायकोच्या डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवायचं आणि तिनं ते आत आणून गोठ्याच्या जमिनीवर उपडं करायचं. असं चाललं होतं दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत. मग ते दोघं घरी गेले जेवायला. पुन्हा तासापर्यंत तोच सीन दिसायला लागला. पण आता रामजीचा मुलगा अनसून आले होते मदतीला. ते आता माती वाहू लागले. 4 वाजेपर्यंत सर्व माती आत आणून झाली. मग रामजींनी ती गोठ्याच्या जमिनीवर सारखी केली आणि लाकडी चोपण्यानं ते जमिनीवर थापटू लागले. उरलेली माती थोडी थोडी झाडांना घातली आणि बाकीची गाईच्या शेणात मिसळली आणि ते वाळायला ठेवलं. शेणखत तयार करून त्याची पोती करून ते विकायला ठेवत असत. बरेच बंगलेवाले त्यांच्याकडून शेणखत विकत घेत असत. रामजींची बायकोही त्यांच्यासारखीच कष्टाळू. रामजी 2-4 दिवस कुठे गावाला गेले तर गाईचं सगळं तीच पाहते. एकदा दुपारी अशीच ती पेंड निवडत बसली होती. पेंडीची पोती बाहेरच्या बाजूला एकावर एक रचून ठेवली होती. पावसाचा रंग दिसत होता, आकाश काळं काळं झालं होतं. पाऊस आला तर सगळं भिजून जाईल म्हणून एक मोठं जाड प्लॅस्टिक तिनं पोत्यांवर पसरलं. खत वाळायला म्हणून कॉटवर पसरलं होतं. पावसानं तेही भिजेल म्हणून ते खत गोळा करून पोत्यात भरायची तिची घाई.

ती चालली होती. हे सगळं ती एकटीच करत होती. कधी कधी दुपारच्या वेळेला ती खुर्चीवर बसून एकटक बघत बसते गायींकडे, बागेकडे आणि तिथल्या सगळ्या वस्तूंकडे, तिच्या नवऱ्यानं आणि तिनं कष्टानं जमवलेल्या या अनमोल धनाकडं. रामजी आणि त्यांची बायको गायींचं अगदी प्रेमानं सांभाळ करतात. अधूनमधून गायींना साबण लावून नळीनं आंघोळ घालतात, डास चावू नयेत म्हणून घमेल्यात कडुनिंबाच्या काड्यांचा धूर करतात, वेळच्या वेळेला खायला देतात, पाणी पाजतात. पावसाळा जवळ आला तशी एके दिवशी रामजींनी चार पत्रे आणि लोखंडी अँगल आणले, चार खड्डे करून तिथं लोखंडी अँगल रोवले आणि दोन माणसांच्या मदतीनं त्यावर पत्रे चढवून गायींना पावसाळ्यात बांधायला म्हणून पत्र्याची शेड तयार केली. एके दिवशी सकाळीच मी खिडकीतनं खाली पाहिलं तर शेडला हिरवा पडदा लावलेला दिसला. रामजी आणि त्यांच्या बायकोची धांदल चालली होती. गायीच्या हांबरण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात त्या पतीपत्नींच्या चेहऱ्यावर आनंद माईनासा झाला. त्यांच्या काळ्या कपिलनं एका छोटुकल्या गोंडस वासराला जन्म दिला होता आणि ते काळभोर वासरू चार पायांवर टुंकन उभं राहून सगळीकडे टुकुटुकू पाहत होतं आणि काळी कपिला त्याला जिभेनं चाटत होती. एका अनुपम दृश्याची मी साक्षीदार झाले होते. मलाही खूप बरं वाटत होतं. मग ते दोघं पतीपत्नी गायीचं बाळंतपण करण्यात दंग होऊन गेले. सकाळ संध्याकाळ घमेल्यात धुरी करायला लागले, गायीला खायला गव्हाचा भरडा आणला, तो रात्री भिजत टाकून मग सकाळी कुट्टीत मिसळून ते खायला घालत असत. रामजी अधूनमधून गायीच्या पाठीवर हात फिरवत असत, गळ्याला खाजवत असत. एकंदरीत बाळ बाळंतीण सुखरूप होते. एकदा काय झालं, रामजी 10-15 दिवस गावी गेले होते. नेहमीचं प्रेमाचं माणूस दिसलं नाही म्हणून गायी लागल्या उधळ्याला, धार काढू देईनात. मग रामजीच्या मुलानं रामजींसारखा गायींच्या पाठीवरून हात फिरवला, गळ्याला खाजवलं आणि त्या मायेच्या स्पर्शानं गायी शांत झाल्या. धार काढताना एका जागी उभ्या राहू लागल्या. वर्षातनं दोनदा गोठा अगदी चकाचक करून गोठ्यात रंगीत दिव्यांचं लाइटिंग पण केलं जातं. ते दिवस म्हणजे श्रावणातला बैलपोळा आणि दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. पोळ्याच्या आधी गायीवासरांना स्वच्छ आंघोळ घालतात, शिंगांना लाल शेंद्री रंग लावतात, गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात. रामजींचे नातवंड खोंडाच्या पाठीवर रंगीबिरंगी छाप उठवतात. पोळ्याच्या दिवशी गायीवासरांची पूजा करून पुरणपोळी खायला घालतात. वसुबारसेलाही गायीवासरांची पूजा करतात, गोडाधोडाचं जेवण करतात. कॉलनीतल्या बऱ्याच बायका पूजेचं तबक घेऊन गायवासराची पूजा करायला येतात. मी पण माझ्या नातीला आणि सुनबाईंना घेऊन गायवासरांची पूजा करायला गेले होते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी रामजींची बायको आणि सुना जरीच्या साड्या दागिने घालून नटतात. गोठा पणत्यांनी उजळून निघतो. सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला असतो. बोलता बोलता रामजींची बायको एकदा मला म्हणाली, आमची ही तांबडी गाय ना आटली आहे, पण आम्ही तिला सांभाळणार. गाय विकून टाकायचं पाप आमच्याच्यानं नाही होणार. तिचा हा उदात्त विचार ऐकून असं वाटलं की आपल्या भारतीय संस्कृतीचं जतनच रामजी आणि त्यांची बायको करतायत. माझं मन समाधानानं भरून गेलं. सुट्टीच्या दिवशी दुपारी रामजींची लहान लहान नातवंड इथं खेळायला येतात. बॅटबॉलचा खेळ रंगतो, एक झोका पण टांगलाय शेडमध्ये. त्याच्यावर नात बसते आणि आजोबांना हुकूम सोडते, नाना झोका द्या. त्या सरशी रामजी हातातलं काम सोडून नातीला झोका द्यायला धावतात, तर कधी नातवांना बॉलिंग टाकतात, त्यांना बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाची पानं खायला देतात. नातवंड तोंड वेडं वाकडं करीत कडू पानं खातात. मग रामजी हसतात आणि झाडावरची गोड पपई काढून पोरांना देतात आणि पोरांची तोंडं गोड करतात. रामजी एक निरक्षर माणूस, पण गीतेचं कर्मयोगाचं तत्वज्ञान त्यांच्या कणाकणात भरून राहिलंय असं वाटतं. या निरक्षर पण व्यवहार चतुर माणसाच्या अंगी अनेक कौशल्य आहेत. कष्ट करण्याची जिद्द आहे, याच्या जोरावरच या माणसानं संसार पेलला फुलवला. मुलांची शिक्षण केली, मुलगी कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाली, नोकरीला लागली, तिचं थाटात लग्न केलं, मुलंही शिकून कमावती झाली, त्यांची लग्न झाली, नातवंड झाली. तरीही या दोघा म्हातारा म्हातारीला बसणं कसं ते माहितीच नाही. मोठ्या आवडीनं ते सतत गायींच्या आणि झाडांच्या संगोपनाचं काम करत राहतात. त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. एखादी आवडीची गोष्ट छंद मनापासून करत राहण्यात, त्यात झोकून देण्याने माणसाला परमानंदाची प्राप्ती होते. त्याचं अवघं जगणं सार्थकी लागतं. कसं जगायचं आणि का जगायचं, म्हणजेच माणसाची उपजीविका आणि जीविका जर एकच असेल
तर त्या माणसाला आयुष्यात इतर गोष्टींकडे पाहायला

0: वेळच नसतो, कारण त्या कामात तो आकंठ बुडालेला असतो, आनंद सागरात डुंबत असतो. तसंच रामजी आणि त्यांच्या बायकोचं आहे. ते दोघं आणि त्यांचं सर्वच कुटुंब आत्मनिर्भर जीवन जगण्यात दंग झाले. रामजींच्या मुलाचं फोर व्हीलर गाड्या दुरुस्त करण्याचं छोटं गॅरेज आहे. तोही दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करता करता गाड्या दुरुस्तीचं काम शिकलाय. आमची गाडी एकदा त्याच्याकडे टाकली होती, ती त्यानं दुरुस्त करून वॉशिंग करून घरी आणून दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या पार्किंगमधून रामजींची बायको दिसली, तेव्हा मी तिला म्हटलं की चांगली झाली आहे गाडी. त्यावर ती समाधानानं हसली आणि सांगायला लागली की पोरांच्या वडिलांनी त्यांना सांगून ठेवले की काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणानं करायचं आणि पैसेही आवाच्या सवा घ्यायचे नाहीत. कधी कधी रात्री बाजेवर बसून मोबाईलवर भजन ऐकण्यात रामजी तल्लीन होऊन जातात. ते पाहून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या रामदासांच्या वचनाची मला नेहमी आठवण होते. त्या दिवशी रात्री रामजींच्या मोबाईलवरून अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हा अभंग ऐकू येत होता. गान सरस्वती किशोरी आमोणकरांचे स्वर्गीय सूर वातावरणात भरून राहिले होते. रामजींच्या मनात असलेलं सर्व प्राणीमात्रांविषयीचं अपार प्रेम त्यांना थेट सर्वव्यापी अशा कनवाळू ईश्वरापर्यंत घेऊन येत होतं. अभंग ऐकण्यात ते तल्लीन झाले होते, भक्तिरसात न्हाऊन निघत होते. अवघा रंग एक झाला होता. खिडकीतनं बाहेर नजर टाकली की झाडांचा गाईगुरांचा आणि रामजी आणि त्यांच्या बायकोच्या अखंड चाललेल्या कर्मयोगाच्या या यज्ञाचा नजारा मला दिसतो आणि नकळत मलाही काम करत राहण्याची प्रेरणा देतो. माझ्या मनाला एक चाळास लागला अधूनमधून खिडकीतनं बाहेर पाहण्याचा. आता काय करतायत हे, झाडं किती वाढली आहेत हे मी उत्सुकतेनं पाहत राहते. झाडांची हिरवाई डोळ्यांना फक्त सुखवीत आणि सुखवीतच जाते. गायींच्या गळ्यातल्या घंटा किणकिणतात. रात्रीच्या नीरव शांततेत त्या घंटांची किणकिण कानाला गोड लागते. असं वाटतं जणू काही शेजारी गोकुळच अवतरले. सतत कार्यमग्न असणाऱ्या त्यांच्या वावरानं त्या जागेच्या तुकड्यावर चैतन्य ओसंडून वाहतंय. तिथल्या अवघ्या वातावरणाला कर्मयोगाची जाग आली आहे आणि या सगळ्याला भक्तीची किनारही लाभली आहे. त्यामुळे तिथं पाझरतोय शांतीरस जो माणसाला शाश्वत अशी शांतीची वाट दाखवतो.
1: आताच आपण मीरा जोशी यांचा अवघा रंग एक झाला हा ललित बंध ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया हे छानसं गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकली पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: दीड वाजतो आहे राष्ट्रीय मराठी बातम्या, त्यानंतर जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश.

0: आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. आणि आता बातम्या विस्ताराने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल, अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल. जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून या स्पर्धा भरवण्यात येतात. वर्ष 2025-2026 या स्पर्धेत देशभरातल्या 100 जवाहर नवोदय विद्यालयांनी भाग घेतला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला. तसंच या सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या वचनबद्धताही अधोरेखित केल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज समाजमाध्यमांवर नमूद केलं. सत्यनिकेतन इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजधानी दिल्लीच्या विविध भागातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेला दिले आहेत. तसंच कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असंही त्यांनी सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1,365 इतकी झाली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता झालेल्या 5,000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1,000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथं कार्यरत असलेल्या भारतीय न्यायवैद्यक पथकानं आतापर्यंत 1,400 अधिक डीएनए नमुन्यांची तपासणी केली असून 378 डीएनए प्रोफाईल्स तयार करण्यात यश मिळवलं आहे, अशी माहिती

0: परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज दिली. दरम्यान चिलीने इथल्या बोगद्यामध्ये भारतीय तांत्रिक पथकाकडून पाणी आणि चिखल उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. बोगद्याचा तीव्र उतार आणि अरुंद रस्ता यामुळे कामात अडथळे येत असले तरी पथक विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मदतकार्य सुरू आहे. अडथळे दूर करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री नेण्याकरता तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात ते पूर्ण होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. बिहारमध्ये गेले काही दिवस निर्माण झालेली पूरस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गंगा, गंडक, कोसी, सोन, पुनपुन आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून अन्य काही नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पूरबाधित भागात मदत कार्य सुरू आहे. पाटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, खगरिया, समस्तीपूर, जहानाबाद आणि अरवल या जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. 456 सामुदायिक स्वयंपाकघरं चालवली जात आहेत. मदत छावण्यांमधून मुलांना दूध, महिलांना सॅनिटरी किट्स आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. सोन नदीची पातळी कमी झाल्यामुळे पाटणा गया मार्गावरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडोन सार यांनी सांगितलं. पूर्व जेरुसलेममधल्या ब्रिटिश दूतावासात गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनीविषयीच्या मुद्द्यावर कामकाज होतं. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमधले तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं सांगण्यात येतं. गाझामध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी संघर्षावर दोन राष्ट्रांची निर्मिती हाच तोडगा असल्याचं ठाम प्रतिपादन ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानं केलं आहे. ब्रिटिश प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन राष्ट्रांची निर्मिती हाच उपाय आहे. इस्रायलबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करण्याची इच्छा असून सुरक्षित आणि तणावमुक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन आपला पाठिंबा राहील असं या राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या 5 तेलवाहू नौकांवर काल हल्ला केला. यात 5ही नौका उद्ध्वस्त झाल्या. अल जझीरा आणि सीबीएस वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं जॉर्डन इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या वाहिन्यांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला पुन्हा हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केलं जाईल. सौदी अरेबियाच्या सार्वभौम क्षेत्रात आलेल्या हौती हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्याचं लक्ष्य नागरी वस्त्या आणि आर्थिक उलाढालीची केंद्र होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नावारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या एरिना साबालेंकाबरोबर होईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. आणि पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. ऑगस्टमध्ये जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीची नोंद. जिल्ह्यात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 जळगाव शहरात आयोजन.

0: आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं विशेष नियोजन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
1: ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तापी नदीला पूर आला तर हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. गिरणा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले गेले होते. दरम्यान प्रशासनाने पूरपरिस्थितीवरती नियंत्रण ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील त्या दरम्यान केले होते. भुसावळ येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जनसमाधान उपक्रमांतर्गत आढावा बैठक झाली. विविध विभागांशी संबंधित नागरिकांचे सुमारे 40 अर्ज बैठकीत मांडण्यात आले. या अर्जांवरती 8 दिवसात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेत. जळगावात बालकांचे हक्क आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत अर्थात पोक्सो कायद्याबाबत कार्यशाळा आणि परिसंवाद घेण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बालकांच्या सुरक्षतेसाठी आणि पालक शिक्षक समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याची व्यक्त केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाबाबत विशेष बैठक झाली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आध्यात्मिक संस्था, संत महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. भारताचा 80वा वर्धापन दिन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी देणे ही शासनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. युवकांनी आपली ऊर्जा, शिक्षण, क्रीडा, कौशल्य, उद्योजकता आणि देशसेवेसाठी वापरावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जळगाव येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परिषदेत तब्बल 1,445,68,00,000 रुपयांच्या 102 सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यात सुमारे 4,700 रोजगारांच्या नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बायपासच्या कामाचा प्रश्नही ऑगस्टमध्ये चर्चेत राहिला. 26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून बायपास परिसराची पाहणी करण्यात आली. रेल्वे पुलाचा भराव सुरू असलेली दुरुस्ती आणि वाहतूक सुरक्षितेच्या उपाययोजनांचा या दरम्यान आढावा घेण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अन्न औषध प्रशासनाने जळगाव शहर आणि अंमळनेर परिसरात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनाच्या विरोधात कारवाई केली. तपासणीत विनापरवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांचा साठा आढळून आला. नागरिकांनी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना त्यावरील परवाना आणि आवश्यक माहितीची पडताळणी करावी असे आवाहन यावेळी केले. ईद ए मिलाद आणि आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले होतं. रूट मार्च, सोशल मीडिया पेट्रोलिंग, प्रतिबंधात्मक कारवाई तसेच विशेष पथकांची नियुक्ती या दरम्यान करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केलं. ऑगस्टच्या अखेरीस जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग आला. 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 30,37,456 असल्याची माहिती रोहन घुगे जिल्हाधिकारी यांनी दिली. नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कानदेशाच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव्य, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्वज्ञान आपल्या सहज बोलीभाषेतून कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा बहिणाबाईंचे भावविश्व हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या 146व्या जयंतीनिमित्ताने बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. संगीता आरण्यक यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे सुरू आहे. आपणही आजपासून गणेशोत्सव आणि या उत्सवातील लोककला यांचा आढावा घेणारी उत्सव लोककलेचा ही नवी माला सुरू करीत आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया गणेशागमनाच्या चैतन्यमय वातावरणाचं वर्णन करणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, श्रावणात घननिळा बरसतो, रेशीम धारा सुरू असतात आणि संपूर्ण चराचर आनंदून जातं. काळ्या तांबड्या माती

0: तर हिरवी दुलई पसरते. सृजनाचा हा सोहळा सुरू होतो. घराघरात श्रवण भक्ती सुरू होते. पांडव प्रताप, हरिविजय, शिवलीलामृत, रामविजय अशा ग्रंथांचं पारायण सुरू असतं. श्रावण सरता सरता आणि भाद्रपदाची चाहूल लागता लागता भगवान शंकराचा श्रावणी सोमवारचा महिना सरतो आणि त्याचा पुत्र भगवान गणेश यांच्या आगमनाची चाहूल लागते. कृष्ण जन्माला रात्री कीर्तन रंगतं. रात्री 12 वाजता कीर्तनकार बुवा कृष्णाची दहीहंडी फोडतात. गोपालकाला सुरू होतो आणि हे सर्व सरलं की गणपती बाप्पाची चाहूल लागते. गणेश अर्थात गणपती, लोकनायक, विघ्नहर्ता, सकल कलांचा अधिपती. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणपतीच्या वैदिक रूपापेक्षा त्याचं लोकसंस्कृतीतलं रूपच सर्वांना भावतं. गणपती येतो पण तो नाचत नाचत येतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाचत आले हो गणपती पायी घागऱ्या वाजती. चला तर श्रोते हो मग तयारी करूया गणपतीची. मंजिरा, टाळांना नव्या रंगीबेरंगी दोऱ्या लावल्या जातात. पखवाज नव्याने मढवले जातात. भगव्या पताका आणि छत्र चामराने दुकानं सजतात. इतकंच काय, गवरबाईच्या साड्यांनी चोळ्यांनी दुकानं सजतात. रांगोळ्यांनी दुकानं रंगीबेरंगी होतात. फुलांच्या माळा लगडतात. मिठाईची दुकानं प्रसादासाठी खुणावू लागतात. अवघं विश्व जणू चैतन्यमय होतं. गणपती उत्सवाची चाहूल लागली की आनंदाचे डोही आनंद तरंग, कारण येतोय आता तुमचा आमचा बाप्पा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीच्या मुख्य धारेत शिवाचा संप्रदाय आणि शक्ती संप्रदाय हे दोन संप्रदाय महत्वाचे मानले जातात. शैव संप्रदायामध्ये भगवान गणेशाला अनन्य साधारण महत्व आहे, कारण तो भगवान शंकराचा पुत्र. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने भगवान गणेशाची स्तुती केली आहे. भगवद्गीतेचा आरंभच मुळात गणेशाच्या वंदनाने होतो. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ अशा सर्व संतांनी गणेशाचा धावा केला आहे. संपूर्ण भारतात केवळ शैव संप्रदाय नव्हे तर गणपत्य म्हणून स्वतंत्र संप्रदाय आहे. या संप्रदायाची कीर्तनाची परंपरा श्रावण आणि भाद्रपदात सुरू होते. मग काय, सगळीकडे बाप्पाचा जय जयकार, घरात, मंदिरात, सर्वत्र, विश्व विशंभर. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, विठ्ठल गणपती दुजा नाही. खरोखर विठ्ठल आणि गणपती वेगळा नाही, कारण दोन्ही महाराष्ट्राची लाडकी दैवत. पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी, संतासंगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. भक्त भाविकांच्या प्रेमाचा कल्लोळ आषाढी वारीच्या वेळी पंढरीच्या वाटेवर जसा असतो, तसाच प्रेमाचा कल्लोळ गणेशाच्या आगमनाच्या वेळी असतो. पंढरीचा वारकरी वारीच्या वेळी मुक्कामाच्या ठिकाणी भारूड सादर करतो. भजनी भारूड आणि सोंगी भारूड असे भारूडाचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही प्रकाराची सुरुवात गणपतीच्या वंदनेने होते. सगुण रूपातील गणपती लोकसंस्कृतीत पूजला जातो, तर निर्गुण रूपातील गणपती कलगी तुऱ्यासारख्या लोककला परंपरांमधून पूजला जातो. सोंगी भारुडात केवळ गणपतीचं संकीर्तन नसतं तर प्रत्यक्षात दर्शन असतं. ललित, दशावतार यासारख्या भक्ती नाट्यात देखील गणपतीची, रिद्धीसिद्धीची, सरस्वतीची सोंग रंगमंचावर अवतरतात. बोहाडा, पंचमी, आखाडी, चैत्री यासारख्या ग्रामोत्सवातील नाटकात देखील गणपती, रिद्धीसिद्धी यांची सोंग, सरस्वतीचं सोंग येतं. सूर, सनई, संबळ, हलगी, ढोलकी या वाद्यांच्या साथीनं ही सोंग इतर सोंगांबरोबर गावभर मिरवतात. कारण कुठल्याही शुभ कार्याची, मंगल कार्याची सुरुवात गणेश वंदना किंवा गणेश दर्शनानं होते. कारण गणपती ही यक्षकुलातील देवता असून तो विघ्न आणू नये म्हणून त्याला विघ्नहर्ता म्हणतात. गजाननारे गणराया आधी बंधू तुझ मोरया, मोरियाचा धावा आधी, कारण तो विश्ववंदनीय आहे.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: जनावरांच्या आरोग्यावर, उत्पादन क्षमतेवर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो. बाह्य आणि अंतर्गत परजीवी रक्त शोषतात, शरीरातील पोषक घटकांचा वापर करतात आणि विविध रोगांचा प्रसार करतात. गोचिडुवा आणि हुकवर्म यासारख्या परजीवींनी सतत रक्त शोषल्यामुळे जनावरांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे जनावरं अशक्त दिसतात, हिरड्या फिकट पडतात आणि काम करण्याची क्षमता कमी होते. अंतर्गत जंत आतड्यांमधील पोषक घटक शोषून घेतात, त्यामुळे खाद्याचा योग्य उपयोग होत नाही, वाढ खुंटते, वजन कमी होतं आणि लहान वयातील जनावरांचा विकास मंदावतो. परजीवींच्या संसर्गामुळे जनावरांची भूक कमी होते, शरीरावर ताण वाढतो आणि पोषक तत्वांचा अपुरा उपयोग होतो. परिणामी दूध उत्पादनामध्ये 10 ते 30% किंवा त्याहून अधिक घट होऊ शकते. आतड्यातील जंतांमुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन जुलाब, निर्जलीकरण, भूक मंदावणं आणि तीव्र अशक्तपणा निर्माण होतो. परजीवींच्या संसर्गामुळे मादी जनावरांमध्ये उशिरा मास येणं, गर्भधारणेचं प्रमाण कमी होणं, गर्भपाताचा धोका वाढणं, तसंच नर जनावरांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. परजीवींच्या सततच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन जीवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य रोगांचा संसर्ग सहज होतो. पावसाळ्यामध्ये पशुपालकांनी यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. यामध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वेळेवर लसीकरण केलं तर जनावरांचं रोगापासून संरक्षण होतं, संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येतं. पावसाळ्यात अंतर्गत जंतांची वाढ जलद होते, नियोजनबद्ध जंत निर्मूलन केल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव कमी होतो, जनावरांची वाढ सुधारते आणि उत्पादन क्षमता वाढते. गोठ्यामध्ये ओलावा आणि घाण साचू देऊ नये, स्वच्छ कोरडा हवेशीर गोठा ठेवला तर गोचिड, माशा, डास आणि इतर परजीवींची पैदास कमी होते. जनावरांना नेहमी स्वच्छ आणि दूषित मुक्त पाणी द्यावं. अशुद्ध पाण्यामुळे जंत आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. नवीन आणलेली जनावरं 15 ते 30 दिवस नियमित गोठ्यापासून वेगळी ठेवावी, त्यांची आरोग्य तपासणी आणि जंत निर्मूलन करावं. यामुळे संसर्ग इतर जनावरांमध्ये पसरण्यापासून प्रतिबंध होतो. जनावरांमध्ये भूक कमी होणं, ताप, अतिसार किंवा परजीवीची लक्षणं दिसली तर त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी उपचार केला तर गंभीर नुकसान टाळता येतं. फिरत्या चराई पद्धतीचा अवलंब करून अतिचराई टाळावी. ओलसर आणि दूषित कुरणामध्ये चराई कमी केल्यास परजीवींचा संसर्ग कमी होतो. गोचिडुवा, पिसू, माशा आणि डास यांच्या नियंत्रणासाठी नियमित स्प्रे, पोरॉन किंवा इतर शिफारस केलेल्या उपायांचा वापर करावा. त्यामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहतं आणि उत्पादनामध्ये घट होत नाही.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव

0: च्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सचं मेटाबॉलिझम तिथे होतं. अनेक प्रकारचे प्रतिकार शक्तीला आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकार शक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबॉलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे, हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण, हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, आंतरबाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच, मी सांगितलं. बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात. त्याच्यात छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते. मायक्रोस्कोपिक लेवलवर सुद्धा नॉर्मल जे लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूने आतड्यांकडनं, इंटेस्टाईनकडनं, स्प्लीनकडनं, पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूने येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन, मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं, पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिसीज मध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षण असतात, पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिसीज सिरोसिसकडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे आता सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिसही येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो. आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.
1: डॉक्टर, एकंदरीतच सविस्तर आपण सांगितलं की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोतेहो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये याविषयीची माहिती.
1: नमस्कार मंडळी, परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊ. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इन्व्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती, लहान झुडपे देखील प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे 3 मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी, गायी, शेळ्या, मेंढ्या, हरणं, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटकं, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर.
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कोलंबो में श्रीलंका के राष्ट्रपति अनुरा कुमारा दिसानायके से मुलाकात की. दोनों नेताओं ने क्षेत्र की सुरक्षा, शांति और समृद्धि के लिए मिलकर काम करने की प्रतिबद्धता दोहराई. ब्रिक्स के वित्त मंत्रियों और केंद्रीय बैंक के गवर्नरों की वित्तीय मामलों पर अंतिम बैठक मुंबई में. महिला और बाल विकास मंत्रालय ने वाराणसी में राष्ट्रीय पोषण माह का शुभारंभ किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जनसेवा के 25 वर्ष पूरे होने पर भारतीय जनता पार्टी 17 सितंबर से 1 महीने का सेवा संकल्प अभियान शुरू करेगी. पूर्वी और पूर्वोत्तर राज्यों में अगले 24 घंटों के दौरान मूसलाधार वर्षा का अनुमान. और अमरीकी ओपन टेनिस में बेन शेल्टन ने मौजूदा चैंपियन कार्लोस अल्कराज को हराकर पुरुष सिंगल सेमीफाइनल में प्रवेश किया. अब समाचार विस्तार से. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने आज कोलंबो में श्रीलंका के राष्ट्रपति अनुरा कुमारा दिक्सानायके से मुलाकात की. दोनों नेताओं ने भारत और श्रीलंका के बीच सहयोग बढ़ाने पर चर्चा की. सोशल मीडिया पोस्ट में उन्होंने दोनों

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ

संजय उपाध्याय यांनी बॉयलीनवर वाजवलेला राग गौड मल्हार श्रुती हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मंगेश करमरकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:00 आहेत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17

0: सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे।
1: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल। येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत। प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली। न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली। या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते। न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं। 1992 त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली। 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले। दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली। राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला। साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री लंडनला रवाना झाले। दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला भेट देतील। हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये ते महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सादर करतील। ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे। ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती। वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे। बचाव पथकं बेपत्ता झालेल्या 5000 जास्त जणांचा शोध घेत आहेत। बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत। तसंच ओळख न पटलेल्या 1000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे। अमेरिकेच्याच एम्मा नवारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं। उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या अरिना सबालेंका बरोबर होईल। पुरुष गटात अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोएने अलेक्स मायकलिन्सला 5-6, 3-6, 7-5, 6-3, 7-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे। स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता। स्वातंत्र्य संग्रामासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज 84वा स्मृतिदिन आहे। आजच्या दिवशी प्रशासनाच्या नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दरवर्षी मानवंदना देतं। नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयानं बुलडाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन आज बुलडाणा रेसिडेन्सी इथं जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी केलं। सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। विविध क्षेत्रातले मान्यवर आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वडवणी इथं मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून

0: विद्यार्थी पालक शिक्षक अभ्यासिका चालक आणि नागरिकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. ट्रेडमिल या व्यायामासाठी लागणाऱ्या यंत्रातून सुमारे 1,10,00,000 सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबईच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं अटक केली आहे. यात एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. व्यावसायिक माध्यमातून आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीतून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचे हे सदस्य आहेत. हाँगकाँगवरून कार्गो विमानाने येणाऱ्या ट्रेडमिलमध्ये सोनं लपवल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती. त्यानुसार संशयित खेपेची तपासणी केली असता त्यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं आढळली. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ग्रेटर नोएडाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना फटकारलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही अशी नोटीस बजावण्याचं धाडस दंडाधिकाऱ्यांनी कसं केलं असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला असून याप्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर रोजी कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांवरचे सर्व गुन्हे रद्द केले होते. नोटीस नंतर मागे घेतली असली तरीही दंडाधिकाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर तसंच तिथल्या संरक्षण विभागातल्या ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. न्यूझीलंडमध्येही ते तिथल्या नौदल प्रमुखांबरोबर चर्चा करतील. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्र सफरींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दौऱ्यात नौदल प्रमुख महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेल उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

यार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हलका पाऊस झाला आणि येत्या 48 तासातही सर्वत्र मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आणि यार डीटीएच उपग्रह वाहिनीवर श्रोते हो आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. आता माझ्यावर माझ्याशिवाय कार्यक्रम.

0: नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, जैवसुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहात. आणि ही माहिती देण्यासाठी आमंत्रित आहेत पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथले प्राध्यापक डॉक्टर मुकुंद कदम सर. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार
0: सर. सर्वात पहिला प्रश्न असा राहील की जैवसुरक्षा म्हणजे काय?
1: जैवसुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि विशेषतः कुक्कुटपालनामध्ये वातावरणामध्ये प्राण्यांना, मनुष्याला किंवा पर्यावरणाला हानी करणारे काही एक विषाणू म्हणू आपण त्याला, किंवा जीवाणू किंवा सूक्ष्मजीव प्राणी आहेत ज्यांच्यामुळं ह्या सगळ्याला पर्यावरणाला धोका असतो. तर असे जे हानी करणारे जे विषाणू जीवाणू आहेत यांना आपण जेव्हा एक प्रतिबंधित करतो किंवा प्रतिबंध करण्यासाठी जे काही आपण कार्यवाही करतो त्याला आपण जैवसुरक्षा असे म्हणत असतो.
0: सर, मग कुक्कुटपालनात जैवसुरक्षा या बाबतीत याचं महत्त्व किती आहे?
1: जसं आपण बघतो की पशूंमध्ये किंवा माणसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, तसे कुक्कुटपालन करत असताना कोंबड्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार येण्याची शक्यता असते.
0: बरोबर.
1: आणि हे आजार जे येतात हे काही विषाणू किंवा जीवाणूमुळे होतात. आणि अनेकदा असं होतं की जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर जैविक सुरक्षा केली नाही तर हे जे धोकादायक जे विषाणू किंवा जीवाणू आहेत हे आपल्या पक्ष्यांमध्ये रोगराई पसरवू शकतात आणि त्याच्यामुळं आपल्या कष्टकऱ्याला किंवा शेतकरी बंधूंना त्याच्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. आणि हे नुकसान शेतकऱ्याचं कुक्कुटपालन व्यवसायामध्ये होऊ नये याकरिता जैविक सुरक्षा जर आपण व्यवस्थित पद्धतीने फॉलो केली तर मला वाटतं कदाचित कष्टकऱ्यांचं नुकसान याच्यामधनं होणार नाही.
0: कदम साहेब, जैवसुरक्षा करताना याचे काही प्रकार आहेत का जे आपण आपल्या कास्तकार बांधवांना सांगू शकाल?
1: हो, निश्चित. कारण जेव्हा आपण फक्त जैवसुरक्षा असं म्हणत असतो तर ह्या जैवसुरक्षेला आपण वैज्ञानिक पद्धतीनं तीन भागामध्ये आपण त्याला डिवाइड करतो. त्यामधली पहिली जी जैवसुरक्षा आहे त्याला आपण कन्सेप्च्युअल असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो जैवसुरक्षा. दुसऱ्या प्रकारची जी जैवसुरक्षा आहे ती स्ट्रक्चरल जैवसुरक्षा असं आपण म्हणत असतो. आणि तिसरी आणि महत्वाची जैवसुरक्षा म्हणजे ती आहे प्रोसिजरल जैवसुरक्षा. अशा तीन पद्धतीमध्ये आपण त्याला डिवाइड करतो.
0: तर या ज्या आपण तीन पद्धती सांगितल्या आहेत, हे प्रकार जे सांगितले आहेत जैवसुरक्षेचे, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती आमच्या कास्तकार बांधवांना द्यावी.
1: हो, बिलकुल. जेव्हा आता आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगितले की कन्सेप्च्युअल जैवसुरक्षा काय होतं की जेव्हा कास्तकार बंधू त्यांना एखादं कोंबड्यांचं शेड बांधायचं असतं तर ह्या कन्सेप्च्युअल मध्ये नेमकं हे शेड कुठं बांधायचं, म्हणजे हा कन्सेप्ट आपला शेडचा नेमका कुठं रुजवायचा हे माहिती असणं आवश्यक आहे. जसं की गावापासून साधारण 1.5 ते 1 किलोमीटर दूर, म्हणजे लोकवस्तीपासून 1.5 ते 1 किलोमीटर दूर पोल्ट्रीचं शेड बांधणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आजूबाजूला थोडीशी ग्रीनरी ज्याला आपण म्हणतो हिरवळ असणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवा खिळती असणं आवश्यक आहे, जे पक्ष्यांना अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, जेव्हा आपण शेड बांधतो कोंबड्यांचं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाणी म्हणा किंवा असं त्या ठिकाणी जमा झालं नाही पाहिजे. तर अशाला म्हणतो की कन्सेप्च्युअल, म्हणजेच लोकेशन, तुम्ही नेमकं शेड कुठं बांधावं याला आधी प्रायोरिटी देणं आवश्यक आहे, ज्याला आपण कन्सेप्च्युअल मध्ये आपण ग्राह्य धरत असतो.
0: बरोबर.
1: एकदा तुमची जागेची निवड झाली की बाबा आपल्याला आता या ठिकाणी शेड बांधायचं आहे, तर मग आपण दुसरी जैवसुरक्षा ज्याला आम्ही आताच बोललो की स्ट्रक्चरल जैवसुरक्षा, म्हणजे आपण स्ट्रक्चरल जैवसुरक्षा असं संबोधतो, म्हणजे नेमकं शेड बांधत असताना कोंबड्यांचं काय काळजी घ्यायची. मग शेड बांधत असताना त्याची जी दिशा आहे शेडची, जसं की पूर्व पश्चिम या दिशेमध्ये आपण कोंबड्यांचं शेड बांधत असतो.
0: बरोबर.
1: कारण आपण राहतो ज्या भागामध्ये नागपूर सारख्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणायला हरकत नाही, तर ऊन आपल्याकडे एप्रिल मे मध्ये फार उन्हाळा तकडक पडतो, त्यामुळं शेडचं जे डायरेक्शन आहे, जी दिशा आहे, ही पूर्व पश्चिम ही शेडची दिशा असली पाहिजे. साधारण त्याची रुंदी जी आहे शेडची ही साधारण 30 ते 35 फुटाच्या वरते नकोय. मध्य उंची ही 10 ते 12 फुटापर्यंत हवी आहे. साईडची भिंत ही साधारण 7 फुटापर्यंत हवी आहे. साईडची वॉल भिंत ही साधारण 1 फूट आपल्याला हवी आहे. बाकी पूर्ण जाळीनं पॅक असावं. आणि शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा बाहेरचा प्राणी, जसं मुंगूस आहे, साप आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, तर असे कुठलेही प्राणी शेडमध्ये गेले नाही पाहिजे हे आपल्या स्ट्रक्चरल बायोसिक्युरिटीमध्ये आपल्या ग्राह्य धरणं आवश्यक
0: आहे.
1: आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे मी जे बोललो की प्रोसिजर, एकदा तुम्ही जर शेड बांधलं तर शेड बांधल्यानंतर त्या शेडमध्ये कुठल्याही प्रकारचे रोग रिवाणी येऊ नये याच्यासाठी जी काही काळजी घेऊ त्याला आपण प्रोसिजर म्हणतो. म्हणजेच शेडच्या बाहेर आपल्याला चुना ठेवणं आहे, ज्याचं चुनामध्ये पाय डूप करूनच लोक बाहेर मध्ये जातील, किंवा आपण पोटॅशियम परमँगनेटचं पाणी करणे त्यामध्ये पाय डीप करून ठेवणे, त्या ठिकाणी स्लीपर चप्पल व्यवस्थित वेगळ्या ठेवणे जे लोकांसाठी त्या चप्पल वापरतील, या शेडमधनं त्या शेडमध्ये जात असताना घ्यायची काळजी म्हणा, शेडच्या वरती उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन करणे, स्प्रिंकलर लावणे, फॉर्मेलिनचा स्प्रे करणे, तर याला मी म्हणतो प्रोसिजर. म्हणजे जेणेकरून रेग्युलर पद्धतीमध्ये ही ज्याला आपण इंग्लिशमध्ये SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ही आपल्याला फॉलो करता आली पाहिजे, जी याला आपण प्रोसिजरमध्ये घेतो. तर ह्या आपण जेव्हा तिन्ही पद्धती जेव्हा आपण अवलंब करतो तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्याकडे जैवसुरक्षेचं पालन होत आहे असं म्हणायला हरकत नाही.
0: कदम साहेब, जसं आपण ICU गोष्ट करतो, आपल्या कोणी आजारी आपला व्यक्ती असेल तर त्याच्या तिथे जाताना आपल्याला खूप काळजी घ्यायला लावतात हॉस्पिटल्समध्ये, तसंच आपण याच्या बाबतीतही सांगा. तर तिन्ही प्रकार अवलंब केला तर आजार येत नाहीत का, आणि मग आजार होऊ नये म्हणून आणखी काय करता येईल?
1: हो, आपण जैवसुरक्षा जेव्हा असं म्हणतो की निश्चितपणे हा आपण एक दिला पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणतो की काळजी घेणं हे आपल्या अत्यंत महत्वाचं आहे.
0: बरोबर,
1: आपण ही जैवसुरक्षा पूर्ण काळजी घेतली म्हणजे मॅक्झिमम चान्सेस, म्हणजे 99% चान्सेस आहेत की आपल्याकडे कुठल्या प्रकारचा आजार येणार नाही.
0: बरोबर,
1: पण तरीही 1% आपण जे ठेवलेला आहे, किंवा काही प्रकार असे असतात की होऊ शकते की तुमच्याकडे जैवसुरक्षा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे, परंतु इतर कास्तकार कोणी असतील आजूबाजूला की ज्यांच्याकडे कुठला तरी आजार आलेला आहे, तर तो आजार हवेतनं सुद्धा आपल्याकडे पसरू शकतो, किंवा तिथला कोणी माणूस आपल्याकडे आला तर तिथनं येऊ शकतो. तर हे आजार आल्यानंतर आपल्या पक्ष्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही चांगली राहावी याकरिता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॅक्सिनेशन, किंवा मराठीत आपण त्याला म्हणतो लसीकरण. तर हे आपल्याला लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर जैवसुरक्षेमध्ये जसं मी तुम्हाला आता वरचे 3 प्रकार सांगितले, कॉन्सेप्च्युअल, प्रोसिजरल आणि स्ट्रक्चरल, त्या पद्धतीनं चौथं आणि ते म्हणजे लसीकरण हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि लसीकरण जर केलात तर मला वाटतं कदाचित तुमच्या पक्ष्यांचं चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन होऊ शकतं.
0: नक्कीच. कदम साहेब, मग जैवसुरक्षा चांगली व्हावी याकरिता काही वेगळी आपण पक्षी पाळण्याची पद्धत आमच्या कास्तकार बांधवांना सांगाल का?
1: हो, बऱ्याच वेळेला बघितलं की गाव पातळीवर काय होतं की आपण आपल्या ज्या काही कोंबड्या आहेत ते ह्या कोंबड्या मी बघितलं की दिवसभर हे पक्षी साधारण बाहेर फिरत असतात आणि यांच्यावर कुठल्याच प्रकारचं बंधन नसतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोकाट पद्धतीने ह्या कोंबड्या फिरत असतात. तर अनेकदा काय होतं की आपल्या कोंबड्या दुसऱ्यांच्या शेजाऱ्यांच्या कोंबड्यांसोबत म्हणा, किंवा गावातली काही रोगराई आहे ही त्या कोंबड्यांपर्यंत पसरते, आणि ही रोगराई पसरली की मग आपल्याकडचे पक्षी जे आहेत आजारी होण्याची शक्यता असते. म्हणजे ती पद्धत आहे मोकाट पद्धत म्हणतो, किंवा अत्यंत व्यवस्थित म्हणलं तर मुक्त
0: संचार
1: पद्धत ही झाली. तर या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त आजार होण्याची शक्यता जास्त आहे. याला दुसरी पद्धत आहे, त्याला आपण म्हणतो अर्ध बंदिस्त पद्धत. अर्धबंदिस्त पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये काय होतं की पक्ष्यांना आपण बाहेर सोडतो, परंतु एका लिमिटेड जागेमध्येच ते पक्षी आपले फिरत असतात.
0: बरोबर,
1: म्हणजेच काय झालं की पक्ष्यांच्या मुवमेंटवर आपण त्यांना प्रतिबंधी आणलेली आहे, एका स्पेसिफिक एरियामध्येच पक्षी फिरत असतात. रात्र झाली की आपण त्या पक्ष्यांना आपल्या शेडमध्ये घेत असतो, आणि जेव्हा केव्हा वातावरण चांगलं असेल किंवा व्यवस्थित असेल तेव्हा आपले पक्षी बाहेर फिरतात. म्हणजे ह्या पद्धतीनं काय होतं, अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये तुमची जैवसुरक्षा अत्यंत व्यवस्थित मेंटेन केली जाते, तुम्हाला पक्ष्यांवर निगराणी

0: ठेवता येतं, आणि खास करून गावातले हे जे रंगीन बेरंगीन पक्षी असतात त्यांच्यावर तुम्हाला पाळत ठेवायला ते सोपं पडतं. याच्यामध्येच अजून एक तिसरा प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो की इंटेन्सिव्ह सिस्टीम. इंटेन्सिव्ह म्हणजे पूर्ण बंदिस्त पद्धत, म्हणजेच त्या पक्ष्यांना बाहेर सोडायचंच नाही, दिवस रात्र हे पक्षी तुमच्या शेड मध्येच असतील. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा आपण व्यवसायाचा विचार करतो तर ही जी इंटेन्सिव्ह पद्धत आहे ज्याला आपण बंदिस्त पद्धत म्हणतो ही मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबिली जाते. यामध्ये पक्ष्यांचं खाद्य असो, पाणी असो, लसीकरण असो, ही जैवसुरक्षा असो, ही पूर्णतः 24/7 ही आपण त्याला शेडमध्येच करत असतो. आणि या केसमध्ये सगळ्यात जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जैवसुरक्षा मेंटेन राहू शकतो.
1: म्हणजे आपण विचार केला तर हे ब्रॉयलर किंवा कॉकरेल हे सगळं त्याच पद्धतीत केलेलं असतं, आणि सोबत त्यांच्या शेडमध्ये ते एसी वगैरे पण लावतात, म्हणजे वातावरण मेंटेन राहिलं पाहिजे.
0: तुम्ही फार महत्वाचा विषय सांगितला, कारण आता मी बघतोय की जे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे कोणी व्यावसायिक आहेत, खास करून ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये जे येत आहेत, तर यांनी आता ज्याला आपण म्हणतो ईसी शेड, म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल शेड, म्हणजे पक्ष्यांना लागणारं जे वातावरण आहे आपण त्या ईसी शेडमध्ये मेंटेन करतो. आणि त्यावेळेलाच हे जैवसुरक्षा ही अत्यंत अजून चांगल्या पद्धतीनं आपण ह्या शेडमध्ये आपण मेंटेन करू शकतो.
1: कदम साहेब, लसीकरण सगळ्या पक्ष्यांमध्ये सारखे असते का?
0: नाही, अनेकदा काय होतं की शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की बाबा हाच लसीकरण सगळ्या कोंबड्यांना लागू होतं का. नाही, जसं मी म्हणतो की कॉकरेल हा पक्षी वेगळा आहे, ब्रॉयलर पक्षी वेगळा, अंड्याच्या पांढऱ्या कोंबड्या वेगळ्या आणि गावात फिरणाऱ्या रंगीन कोंबड्या वेगळ्या. तर जरी साधारण माणसासाठी कोंबड्या ह्या एकत्र सगळ्या सारख्या असल्या, तरी जेव्हा आपण व्यवसायाने विचार करतो तर व्यवसायाने विचार करत असताना ब्रॉयलर कोंबड्यांचं लसीकरण हे टोटली वेगळं आहे, अंड्या देणाऱ्या कोंबड्यांचं लसीकरण वेगळं आहे, आणि कास्तकार कॉकरेल जे फार्मिंग करतात यांचंही लसीकरण वेगळं आहे. आणि गावामध्ये जे आपण 25-30-100 कोंबड्या ठेवतो तर ह्या कोंबड्यांचं सुद्धा लसीकरण वेगळं असतं. आणि त्यातल्या त्यात एक राणीखेत डिसीज म्हणून एक आजार आहे, ज्याला मानमुडी असं म्हणतो आपण मराठीमध्ये, तर हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्या इथं घातक आजार मानला जातो, जो विषाणूपासून होतो. तर ह्याचं एक लसीकरण अत्यंत आवश्यक आहे, आणि याबाबत बाकीचे पण काही आजार आहेत त्याचं लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: मग जैवसुरक्षा ठेवल्यावरही काही आजार येतात, तर मग या वेळेत आपल्या कास्तकार बांधवांनी काय करायला हवं?
0: हो, हा फार महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण काय होतं की आपण एवढं सगळं केल्यानंतरही काही कारणास्तव आपल्या पक्ष्यांमध्ये आजार येतात. तर आजार आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आजाराची लक्षणं, पक्षी काय लक्षण दाखवतोय, समजा असं समजा की पक्षी तोंड उघडून श्वास घेतोय तर हे इंडिकेट करतं की त्याला काहीतरी श्वास घ्यायला, म्हणजे रेस्पायटरी सिस्टम कुठेतरी त्याची अफेक्टेड आहे. किंवा समजा पक्ष्यांची जी संडास आहे ही हिरवी होते, पातळ होते, याचा अर्थ असा झाला की त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम कुठेतरी खराब झालेली आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करणं अपेक्षित आहे. शक्य असेल तुमच्या भागात जर कोणी जवळपास डॉक्टर असतील तर त्यांचा सल्ला घेणं एकदम बेस्ट. परंतु घरगुती उपाय जर आपल्याला काही करायचे असतील तर जसं आपण म्हणतो की अद्रक आहे, लसूण आहे, काळे मिरे आहेत, तर याचा काढा समजा आपण जर करून पक्ष्यांना दिला, खास करून जेव्हा पक्ष्यांना श्वास घ्यायला त्रास आहे, ज्याला आपण रेस्पायरेटरी इन्फेक्शन म्हणतो, तर अशा वेळेला मला वाटतं असे घरगुती उपाय जरी आपण केले तर बऱ्यापैकी आम्ही बघितले की त्या पक्ष्यांमध्ये रिझल्ट आपल्याला मिळतात.
1: जसं आपण माणसांच्या बाबतीत करतो, त्यांना जर खोकला सर्दी झाली तर आपण घरच्या घरी हे उपाय करू शकतो.
0: येस, अगदी मी तुम्ही जे म्हणाला तसंच, म्हणजे जे माणसाची जे काही समजा जी लक्षणं आहेत, साधारण जसं आपल्या हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त रेस्पायरेटरी प्रॉब्लेम येतात श्वासाची, तर कोंबड्यांमध्ये सुद्धा हे आजार तेव्हाच जास्त येतात. जसं पावसाळ्यामध्ये माणसांना संडास लागण्याचे जास्त चान्स आहेत, तसं कोंबड्यांमध्ये सुद्धा संडासचे प्रॉब्लेम तुम्हाला पावसाळ्यात येतात. तर सीझननुसार इथं सुद्धा आजार बदलतात, त्यामुळे सीझननुसार तुम्हाला त्यांचं जे ट्रीटमेंट आहे किंवा त्यांना जे काळजी घेणं ती तुम्हाला बदलावी लागेल.
1: म्हणजेच व्यावसायिक म्हणून तुम्हाला या सगळ्या बाबतींकडे लक्ष तेवढंच गांभीर्याने महत्वाचं आहे. आणि मग यावरून एक असा प्रश्न आहे की कुक्कुटपालन प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे, तर मग हे आपल्या जैवसुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असल्यामुळे हे आपल्याला कुठे मिळेल आमच्या कास्तकार बांधवांना?
0: हा पण खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण मी बऱ्याच वेळा बघितलं की बरेचसे कास्तकार बंधू आहेत किंवा बरेचसे लोक आहेत, आणि खास करून आता जो हा तरुण वर्ग येतोय, तर हा तरुण वर्ग इंटरनेट म्हणा
1: सोशल मीडियावरनं
0: ते माहिती घेतात, आणि सोशल मीडियावरच्या माहितीवरनं मग ते व्यवसायामध्ये ह्या उडी घेतात. आणि मग हे जे आता जे काही बारकावे आपण बोललो ते हे बारकावे त्यांना माहिती नसतात, आणि हे बारकावे माहीत नसल्यामुळे काय होतं की अनेकदा मग त्यांना कुठल्या तरी समस्येला पुढे जावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि मग त्यांना व्यवसायामध्ये नुकसानीला भर पडावं लागतं. तर अशा वेळी मी माझं सांगत असतं की जर तुम्ही या कुक्कुटपालनाचा असू द्या किंवा कुठल्याही इतर व्यवसायाचा असो लाईफ स्टॉकच्या, तर तुम्ही एक छोटंसं प्रशिक्षण घेणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आणि ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला लसीकरण म्हणे, ब्रॉयलर, कॉकरेल ही सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळते. आणि असं प्रशिक्षण लकीली आपल्या भागात

0: म्हणजे नागपूरमध्ये या ठिकाणी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय जे आहे ते हे प्रशिक्षण अशा प्रकारचं घेत असतं. जसं आता सांगायचं तर पुढचं प्रशिक्षण आमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये 26 तारखेला महाविद्यालयाने प्रायोजित केलेलं आहे. तर दर 2 महिन्याला एकदा हे प्रशिक्षण देतो आणि हे प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती, जैवसुरक्षा, खाद्य, कोंबड्या सगळी माहिती आम्ही देत असतो.
1: नक्कीच नक्कीच. तर या प्रशिक्षणाचा आमचे श्रोते नक्कीच वापर करून घेतील. सर एक शेवटचा प्रश्न असा जे साधारण माणसांमध्ये पसरलेला आहे की जे काही वॅक्सिनेशन होतात किंवा आपण जे लसीकरण करतो ते झाल्यावर जसं चिकन खाणारे जे लोक आहेत त्यांना हा संभ्रम आहे की त्याच्यामुळे आपल्या शरीरावर माणसाच्या प्रकृतीवर आजार, याबाबत आपण काय सांगाल
0: तुम्ही? हा जो प्रश्न, कारण जनसामान्यांमध्ये हा फार मोठा गैरसमज आहे की कोंबड्यांमधले कुठलेही आजार हे आजच्या घडीला तरी कुठलाही आजार असा माणसामध्ये झालेला आहे असं काही दिसून आलेलं नाही. त्यामुळे आम्ही म्हणत असतो की जर तुम्ही लसीकरण आणि हे जर सगळं व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित जर तुम्ही त्या कोंबड्यांचं पालन पोषण केलं तर ह्या कोंबड्या आपण खाल्ल्या तर त्याच्यापासून माणसाला तरी आणखीन कुठला आजार होतोय असं दिसून आलेलं नाहीये. आणि आपली जी भारतीय पद्धत आहे, आपण शक्यतोवर जे आहे हे उकडून म्हणा किंवा बॉईल करून आपण चिकन असो कांडे असो हे खातो, त्यामुळं त्याच्यामध्ये समजा या उपरांत काही त्यामध्ये काही इन्फेक्शन असेल असं आपण समजू तर हे सगळे बॅक्टेरिया व्हायरस सगळे त्यामध्ये जीवाणू त्यातच मरून जातात. त्यामुळं आपल्या जी खाण्याची जी पद्धत आहे त्यामुळं आपल्याला तरी ऍटलीस्ट आजच्या घडीला तरी काळजी करण्याची गरज नाही.
1: म्हणजे याच्यात एकच प्रश्न असा की जी वॅक्सिनेशन आपण या कोंबड्यांना देतो तर त्या वॅक्सिनेशनचा काही प्रभाव आपल्या शरीरावर पडतो का?
0: नाही नाही नाही, बिलकुल. आपण जे वॅक्सिनेशन करतो ते ह्या वॅक्सिनेशनमुळं आपल्या माणसाच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा याचा निगेटिव्ह इफेक्ट असा कुठलाच नाहीये. उलट हे पक्ष्यांचं प्रोटेक्शन करतं, पण तसे पक्षी वॅक्सिन केलेले पक्षी आपण जर खाल्ले त्याच्यामुळं आपल्या माणसाला कुठतरी अजून कुठल्याही प्रकारचा आजार होतो असं काही दिसून आलेलं नाहीये.
1: तर एकूणच जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील हा जो उत्तम पर्याय जो आपण आता याविषयी कदम साहेब आपण इथे माहिती दिली, ही माहिती नक्कीच आमच्या कास्तकार बांधवांना उपयोगाची ठरेल. ती या माहितीचा उत्तमभूत चांगला उपयोग आपल्या व्यवसायात करतील अशी आशा करतो. आपण इथे आला त्यांनी ही माहिती दिली त्याबद्दल खूप आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक आणि उतारवयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे.
1: अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात रसिको आपलं स्वागत. आज कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले यांना. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी हा आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे. डॉक्टर बालाप्रसाद बडायले आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांचा परिचय थोडक्यात आपण करून घेऊयात. डॉक्टर आयुर्वेदातील

0: डी आहेत, PhD आहेत आणि केंद्रीय आरोग्यसेवा विभाग म्हणजेच मुकुंदनगरच्या CGHS या ठिकाणी आयुर्वेद चिकित्सा प्रमुख म्हणून या पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी MD आणि PhD डिग्री प्राप्त केलेली आहे आणि विद्यापीठामध्ये ते सर्वप्रथम आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना सहयोगी प्राध्यापकाचा अध्यापनाचा जवळपास 10 वर्षाचा अनुभव आहे आणि राष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये परिसंवादामध्ये त्यांचा सहभाग आहे. याच क्षेत्रातलं त्यांचं संशोधन आणि लेखन तसंच स्वस्थ जीवनशैली सार या शीर्षकावरचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. आणि डॉक्टर आज आपल्या मुलाखतीचा विषय आहे तो उतार वयातील समस्या आणि घावयाची काळजी. एक तज्ज्ञ म्हणून या बाबत आपल्याला आम्ही या आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आपलं वयोवर्धन किंवा आपलं आरोग्य जर उत्तम राखायचं असेल तर लंघन किंवा उपवास त्यांनी करावा का किंवा दीर्घायुष्य बनण्याचा उपवासाशी काही संबंध आहे का किंवा हा मूलमंत्र म्हणता येईल का आपल्याला?
1: होय होय, तर खरंच सांगतो तर याच्या मदक नाही, 2016 एक नोबेल पारितोषक ओशिनेरो ओशुमी या जपानी सेल बायोलॉजिस्टला मिळालेला आहे. थोडक्यात सांगतो की त्यांनी असं शोध केलेला आहे की जेव्हा आपण उपवासी अवस्थेमध्ये राहतो तेव्हा ऑटोफेजी म्हणजे स्वतःचे सेल्स आहे, स्वतःचे काही खराब गोष्टी या खातात आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचं पुनर्निर्माण व्हायला मदत होते. म्हणजे कचऱ्याचा निचरा करण्यासाठी उपवास हा योग्य प्रमाणामध्ये महत्वाचा असतो. तर त्या उपवासामुळे आपली म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढतं, चयापचयामध्ये सुधार होतं, न्यूरोलॉजिकल म्हणजे आपल्या मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी ते सुधारण्यासाठी महत्वाचा असतो. पण ही गोष्ट सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही. आपली वैद्यकीय स्थिती काय आहे, आपल्याला कुठलं आजारपण आहे, यावर उपवास आणि उपवासा किती दिवस करायचा, छोटा करायचा की मोठा करायचा, ह्या गोष्टी वैद्यकीय याच्यामध्ये सल्ल्यामध्ये करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल फेमस जे होत आहे ते इंटरमिटियंट फास्टिंग, म्हणजे 16 तास काही खायचं नाही आणि 8 तासाच्या इंडोमध्ये खायचं. तर ह्या गोष्टी ह्या उपवास आणि वृत्त वैकल्य आपल्याकडे जे केले जातात खरंच त्याच्यामध्ये एक शास्त्रीय तथ्य आहे आणि उपवास हा दीर्घायुष्य येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही प्रकारच्या उंदरांवर पण असे प्रयोग झालेले आहेत की ज्या उंदरांना म्हणजे सतत खायला दिलंय आणि ज्या उंदरांना हे काही काही ड्युरेशन नंतर खायला दिलं तर ज्या उंदरांना हे रेस्ट्रिक्टेड फीडिंग दिली किंवा काही उपवासी मारून त्यांना खायला दिले ते उंदर हे जास्त जगलेत. म्हणजे सर्व हे शोध हे उपवासाच्या दृष्टीनं पॉझिटिव्हली अँगल जात असतात. तरी पण हा कोणी करायचा का कोणी नाही करायचा एकदा वैद्यकीय सल्ला पर्सनल व्यक्तिगत याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे.
0: बर बर, अतिशय उत्तम आणि छान अशी माहिती डॉक्टर बालाप्रसाद बडायले आपल्याला देत आहेत. श्रोत्यांच्या वतीनं यानंतर थोडंसं असं विचारायचं होतं की ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये काही व्यायाम करायचे असतील तर कोणते व्यायाम त्यांनी करावेत आणि आपलं आरोग्य किंवा आपले आजार लक्षात घेऊन कशा पद्धतीचा त्यांचा व्यायाम असावा याबाबत तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे सर. व्यायाम व्यायामाला व्यायाम स्थैर्य करणं म्हटलेलं आहे, म्हणजे शरीर आणि मनाला जर स्थिरीकरणासाठी जर कोणती जर गोष्ट असेल तर व्यायाम आहे. व्यायाम क्लेश सहत्व म्हणजे बाहेरचं क्लेश सहत्वाची कॅपॅसिटी पण व्यायामानं वाढतं. अगोदरच आपण बदलांमध्ये बोललो की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सारकोपिया म्हणजे मसल वेस्टिंग वगैरे या टाईपचे होत असते तर हे मसल लॉस कमी करण्यासाठी त्याची बोन डेन्सिटी वाढवण्यासाठी कार्डिओस्कुलर कॅपॅसिटी किंवा त्याचं हृदयाचं आरोग्य, फुफ्फुसाचं आरोग्य, त्याचे झोपेची सुधार करण्यासाठी, त्याचं एकंदरीत मेटाबॉलिझम सुधार करण्यासाठी, त्याला एकदम पॉझिटिव्ह वाटण्यासाठी किंवा त्याचं नैराश्य हे कमी करण्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचं व्यायामाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. तर साधारणपणे व्यायामामध्ये एक काही प्रकार असतात जसं एरोबिक्स प्रकारच्या व्यायामामध्ये जसं चालणं फिरणं, हे चालणं हा व्यायाम हा अतिशय ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा व्यायाम आहे. ज्येष्ठ नागरिक शक्यतो धावण्याचा व्यायाम करू नये पण चालण्याचा व्यायाम ते करू शकतात किंवा ब्रिस्क वॉकिंगचा व्यायाम. काही प्रकारचे व्यायाम हे म्हणजे स्ट्रेस स्नायूची ताकद वाढवणारे व्यायाम आहेत, त्याला आपण स्ट्रेनिंग एक्झरसाइज म्हणतो. जसं पुशअप करणं किंवा थोडेसे छोटे छोटे डंबल्स घेऊन उचलणं. काही व्यायाम प्रकार हे तुमचा म्हणजे संतुलन राखण्यासाठी मदत करतात किंवा तुमची लवचिकता शरीराची राखण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये योगासनाची भूमिका आहे. तर काही प्रकारचे योगासनं हे करायला पाहिजेत. तर याच्या व्यायामामध्ये म्हणजे एक स्थिर सातत्य जर ठेवलं तर त्या व्यायामाचा हा परिणाम हा अनेक सकारात्मक परिणाम होतो आणि एकंदरीतच जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यायामाची अतिशय अतिशय महत्वाची

0: मी काय आळशीपणाला म्हणजे चांगल्या आरोग्यसंपन्न जीवनामध्ये मोठं स्थान नाही आहे.
1: अच्छा, जसं व्यायाम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे, तर तद्वतच ध्यान धारणा करणं हे किती महत्वपूर्ण ठरेल वयोवर्धनासाठी?
0: अगदी बरोबर. ध्यान धारणा ही ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यासाठी सगळ्यांनाच कुठल्याही अवस्थेमध्ये कुठेही करण्यासारखं म्हणजे एक महत्वाचं आहे. तर या ध्यानामुळं आपलं म्हणजे माइंडफुल ईटिंग होतं, ताणतणावपणा कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मदत होतं, झोप सुधारतं, भावनिक स्थैर्य येण्यासाठी मदत होतं आणि शांती मिळतं. तर खरं सुख हे शांतीमध्ये, अशांत अशांत तस कुतः सुखम असं गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे ध्यानामुळे आपण शांतीकडे आपली वाटचाल होतं, पेन मॅनेजमेंटसाठी किंवा आपलं वेदना सहन करण्याची क्षमता पण हे होतं, लोकांना प्रतिसाद देण्याची वृत्ती ही ध्यानामुळे ही कमी होते. कारण बऱ्याच वृद्ध व्यक्तींमध्ये ओव्हर रिएक्टिव्हिटी आलेली असतात, तर ते
1: बर
0: ओव्हर रिएक्टिव्हिटी क्रिया प्रतिक्रिया याचं पण हे करत. तर हे कारण मेडिटेशनच्या बाबतीत बोललं जातं, मेडिटेशन इज बीइंग इन ट्यून इथ आवर इनर युनिव्हर्स. म्हणजे आपण स्वशी जुडलं जातो आणि
1: वा
0: स्वशी जुडलं जातो, स्वस्थ म्हणजे स्वशी जुडणं,
1: बरोबर.
0: स्वस्थ दोन शब्दापासून आहे. तर ध्यान हे आपल्याला स्वतःची जाणीव चांगल्या
1: बर
0: रीतीने करून देण्यासाठी अतिशय अतिशय
1: महत्वाची
0: महत्वाची भूमिका
1: भूमिका.
0: करतं. तर याच्यामध्ये मी सांगतो की सर्वात चांगला ध्यान हा ओंकाराचा ध्यान आहे, ओंकार मेडिटेशन आहे. तर ओम अक्षरावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याचं जास्तीत जास्त ध्यान करणं हे महत्वाचं आहे. किंवा एखाद्या स्थिर प्रतिमेचं ध्यान पण आपण करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा मुद्दा न घेता अनेक प्रकारच्या ध्यान पद्धती विकसित झाल्या, जसं विपश्यना ध्यान आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहेत. तर हे ध्यान अतिशय अतिशय शरीर मानस आरोग्यासाठी महत्वाचं आहे.
1: ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यपणे अधिक प्रमाणामध्ये आढळणारी जी समस्या आहे ती निद्रानाशाची आहे, किंवा अनेक ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते की झोप व्यवस्थित येत
0: होय होय.
1: नाही. तर मग ज्येष्ठांनी आपल्या या झोपेचं किंवा निद्रेचं व्यवस्थापन कसं करावं, किंवा हे व्यवस्थापन जर त्यांनी योग्य पद्धतीनं केलं तर त्यांचं आरोग्य उत्तम राखण्यामध्ये किती त्याची मदत होणार आहे?
0: खरं पाहिलं तर निद्रेला एक उपस्तंभ म्हटलं म्हणजे हेल्थचं एक महत्वाचं एक पिलर म्हटलेलं आहे. तर आपल्या सेल्स बहुतांश जे आपल्या पेशी आहेत ते काही ऑर्गन्सच्या पेशी ह्या झोपेमध्ये रिपेअर होण्याची प्रक्रिया ही होत असतं. तर याच्यामुळं का नाही हे जे आहे इम्युनिटीचा पण झोपेशी संबंध आहे, अनेक अनेक आजारांचा पण निद्रेशी किंवा झोपेच्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. तर ही झोप ही बहुतांशी आजकाल वृद्ध लोकांमध्ये एक कमी झोप होण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. एक तर झोप म्हणजे उशिरानं येते किंवा झालं तरी म्हणजे लवकर जाग आल्यानंतर झोप येत नाही. 6 ते 7 तासाची निद्रा ही नितांत आवश्यक आहे. तर मी एक काही म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स सांगू इच्छितो की आजकाल जितके लोक म्हणजे मीडियामध्ये व्यस्त आहेत तेवढं म्हणजे त्यांची झोप ही पळून गेली आहे. तर झोपण्याच्या 1 तास अगोदर त्यांनी त्यांची मोबाईल किंवा टीव्ही पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. दुपारनंतर शक्यतोवर चहा कॉफी पिऊ नये, कारण त्याच्यामध्ये कॅफेन कॅफेन जे आहे ते मेंदूला उत्तेजित करतं ते आणि त्याच्यामुळे मग झोप येण्याचा कालावधी हा प्रोलॉंग होतो आणि आलेली झोप पण म्हणजे गाढ झोप येत नाहीत. त्यामुळं त्या कॅफेन शक्यतो टाळलेलं बरं, उत्तेजक टाळलेलं बरं. रात्री झोपताना थोडंसं दुधामध्ये हळद जर टाकून घेतली तर त्याच्यामुळे सेरोटोनिन वगैरे वाढून झोप येण्यासाठी मदत करतं. रात्रीचं जेवण शक्यतोवर लवकर करायचं,
1: आणि
0: झोपेचा हा हलका आहार घ्यायचा, अगदी बरोबर आहे, हलका सुपाच्य आहार घ्यायचा आणि झोपेमध्ये आणि खाण्यामध्ये 2 तासाचं मिनिमम गॅप असलेला बरा. एक काही मॅग्नेशियम युक्त आहार, मॅग्नेशियम बी ब्रेनला एक रिलीज करणार आहेत, म्हणजे काही हिरवे पदार्थ किंवा आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये मेलाटोनिन युक्त काही पदार्थ जसे की बेरीज वगैरे हे पण एक झोपेला मदत करतात. आपण जिथं झोपतो ती खोली ही म्हणजे थोडीशी जास्त प्रकाशमय नसावी, थोडी अंधारी खोली असलेली बरी. आणि दिवसा जर नाही जर झोपलं तर ऑटोमॅटिक रात्रीच्या झोप येते. म्हणून दिवसाची जी हे जे आपण नॅप्स वगैरे काही लोक करतात, डुलकेवर घेतात, ते शक्य ज्यांना झोप येत नाही त्यांनी दिवसाची झोपी शक्यतो टाळावी. आणि झोपताना हे म्हणजे कुठल्याही चिंते आपल्या हातात आहे, तेवढ्या गोष्टी आपण दिवसभर केलेल्या असतात. तर ईश्वर अर्पण भावेमध्ये राहून चिंता मुक्त होऊन झोपलेलं चांगलं, त्याच्यामुळं आपल्याला एक जास्तीत जास्त गाढ निद्रा येण्यास मदत होईल.
1: अच्छा, तुम्ही सर सांगितलं की चिंता मुक्त किंवा फार विचार न करता आपण झोपेच्या अधीन झालं तर तुम्हाला छानपैकी झोप ही येऊ शकते. परंतु मग ज्येष्ठांनी आपलं मानसिक आरोग्य जर त्यांना उत्तम राखायचं असेल किंवा संतुलन साधायचं असेल तर

0: हे मानसिक आरोग्याचं व्यवस्थापन तर याबाबतची गुरुकिल्ली म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे सर. कारण ज्येष्ठ नागरिकांमध्ये असं आढळलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना म्हणजे नैराश्य येण्याचा संभव हा
0: हां
1: जास्तीत जास्त असतो. तर ते नैराश्यापासून दूर जाण्यासाठी एक काही गोष्टी त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणजे फिजिकल आरोग्य जर चांगलं ठेवलं, शारीरिक
0: हां
1: आरोग्य जर चांगलं ठेवलं, तर
0: हां
1: आपोआपच मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी मदत होतं. त्यामुळं मानसिक आरोग्यासाठी साठी पण
0: हां
1: व्यायामाचा आधार घ्यायचा, काही आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन जे की मनाला स्थिरता देईल,
0: हो
1: जसं गीता शास्त्र आहे, किंवा
0: हां
1: आपापले जे धर्मग्रंथामध्ये प्रत्येक धर्मग्रंथ हे चांगली शिकवण देतात,
0: बरोबर
1: तर त्यांचं वाचन करणं, आपला आहार हा सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करणं, कुठलं तरी छंद जोपासणं जे की आपण त्याची फाउंडेशन हे तरुण वयापासूनच करायला हवी,
0: हां
1: आणि काही गोष्टी ह्या अंगीकारणं, जसं की काही लोक क्षमा करण्याचा गुण हा
0: बरोबर
1: अंगीकारणं, फॉरगिवनेस किंवा काही देवी गुणांचं अंगीकारण करणं, ओंकारांचं गुंजन करणं, ध्यान करणं किंवा सत्संगात जाणं, किंवा फारच जर विरंगुळ्यासाठी फार जर शक्य असेल तर काही सहलीसाठी जाणं, तर या गोष्टी या जर सगळ्या जर गोष्टी जर करत केल्यात तर खरोखरीच आपलं म्हणजे मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी, सत्वाओजयासाठी फार म्हणजे अतिशय महत्वाची आहे. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार जर विचार केला तर वाढलेला जो वात आहे तो मनाला पण चंचल करतो, पण
0: बरोबर.
1: पवन जयात मनोजया म्हणजे त्या वायूचं नियंत्रण हे आपण योग्य आहाराद्वारे योग्य विहाराद्वारे केलं तर या चंचल मनाला पण आपण हे करू शकतो. त्यासाठी योगशास्त्राची पण भूमिका, अष्टांग योगाची पण भूमिका, प्राणासारख्या क्रियेची पण भूमिका अतिशय अतिशय महत्वाची आहे. श्वासोच्छ्वास नियंत्रण करून पण आपण एक मनाला बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो. अर्थातच हे मन हे खूप चंचल असतं, पण त्याला आपण किती नियंत्रणात आणू शकतो हे महत्वाचं आहे.
0: बर, हे झालं मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये. आत्मिक आरोग्याच्या बाबत तुम्ही काय
1: अगदी
0: सांगाल?
1: बरोबर आहे सर. स्पिरिच्युअल हेल्थ पण म्हणजे आत्मिक आरोग्य पण एक जागतिक आरोग्य संघटना एक महत्वाचं असं सांगतं. तर याच्यामध्ये आत्मरेत उद्धरेत आत्मना म्हणजे आपणच आपला स्वतःचा हा एक उद्धार हा करायचा असतो, तर त्याच्यासाठी म्हणजे विश्वापुरतं ग्रॅटिट्यूडची भावना,
0: बर.
1: उदारतेची भावना, उपकाराची भावना, ईश्वाप्रती जर अंगीकारली आणि सगळ्यांची विषयी आपण जर चांगलं जर चिंतन करत राहिलं
0: बरोबर
1: की देवा सर्वांचंच भलं कर, किंवा
0: बरोबर.
1: पसायदानासारख्या प्रार्थना किंवा वामनराव पै सद्गुरु म्हणतात त्यासारख्या काही प्रार्थना केल्या तर ऑटोमॅटिकच आपल्यामध्ये म्हणजे एक सकारात्मक, कारण ईश्वामध्ये आपण पण असतो,
0: बरोबर आहे.
1: सकारात्मकता होतं. तर हे आत्मिक आरोग्यासाठी सर्व ईश्वांना एक अद्वैत भावामध्ये जर पाहिलं तर ऑटोमॅटिकच आत्मिक गुण, देवी गुण हे ऑटोमॅटिक आपल्यामध्ये हळूहळू वृद्धिंगत होऊन आपलं आत्मिक आरोग्य सुधारण्यास मदत होत.
0: आत्मिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य तर आहे, उत्तम राखण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन केलेलंच आहे. परंतु मग ज्येष्ठांनी आपलं सामाजिक आरोग्य जे आहे ते उत्तम राखायचं असेल, ठेवायचं असेल, तर यासाठी त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं?
1: खरं सामाजिक आरोग्य हा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे एक अतिशय म्हणजे एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजे एकाकीपणा आलेला असतो, कारण प्रत्येक लोक हे वर्किंग मध्ये आलेले असतात, तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन पण फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ काही ज्येष्ठ नागरिक हे दिवसभर काम असतं की प्रत्येकाला म्हणजे मेसेज अलग अलग फॉरवर्ड करणं, तसं न करता आपण जेव्हा अनुभवजन्य एखादा मेसेज आपण फॉरवर्ड करतो
0: बर.
1: त्याची वेटेज ही चांगली असते आणि आपली सामाजिक प्रतिमा पण उंचावण्यास मदत असते. अन्यथा काही लोक हे काही मेसेजेस हे न वाचता डस्टबिन मध्ये रिसायकल बिन मध्ये जे जातात, तर असं न करता ठराविक गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. आपल्यामध्ये एक सेन्स असतं, मी एक निरुपयोगी, कोणीच एक निरुपयोगी नसतं, मी एक निरुपयोगी नाही आहे, मी समाजासाठी काही ना काही काम करू शकतो. तर आपल्याला जे काही एखाद्या सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये, सर्जनात्मक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येईल तेवढा भाग घ्यायचा. काही हास्य क्लब वगैरे जर असेल ज्यांना आवड आहे तर त्यांनी तिकडं जॉईन करणं महत्वाचं आहे, किंवा
0: बरोबर.
1: काही विरंगुळा केंद्र आहेत, घरात एकटं राहण्यापेक्षा विरंगुळा केंद्रात जाणं, कारण इम्प्टी माइंड इज डेव्हिल्स
0: डेव्हिल्स
1: वर्कशॉप म्हटलं
0: वर्कशॉप
1: जातं,
0: बरोबर.
1: त्याच्यामुळं शक्यतोवर सोशलाइज राहणं फार महत्वाचं आहे. जर सोशलाइज जर आपण जर राहिलं तर आपण म्हणजे मेन स्ट्रीमिंग मध्ये राहू आणि जेणेकरून की म्हणजे आपलं आत्मिक आरोग्य आणि आपल्यामध्ये समाधानाची सेन्स ही दिवसोंदिवस ही वाढत जाईल. तर हे सामाजिक याच्या माणूस हा मुळातच एक सामाजिक प्राणी आहे
0: प्राणी आहे.
1: आणि
0: बरोबर
1: त्यांनी समाजामध्ये जास्तीत जास्त आपल्या मिसळावं आणि आपल्याला जे काही शक्य ऍक्टिव्हिटी आहेत समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी ते करत राहाव्यात.
0: तर आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आहोत, तर शेवटी

0: तर आता ज्येष्ठ नागरिकांना आपण काय आवाहन कराल, काय संदेश द्याल?
1: म्हणू इच्छितो, फार जास्त माहितीचा भडीमार घेऊन कन्फ्यूज न करण्यापेक्षा संकल्प तो एक ही कापी है मंजिल तक जाने के लिए, विकल्प मिलेंगे हजार मार्ग भटकाने के लिए, याच्यातल्या काही काही गोष्टी आपण म्हणजे प्रॅक्टिकली त्याच्या अवलंबायच्या आहेत. ते योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य झोप आणि योग्य वेळी योग्य निदान हे जर केलं तर म्हणजे ज्येष्ठांचं आरोग्य हे अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे राहू शकतं आणि आरोग्य संपन्न जीवन जगू शकतात. मी शेवटी एकच सांगू शकतो की मनामध्ये म्हणजे एक दीर्घायुष्य राहण्याची, 100 वर्ष चांगलं जगण्याची एक ठाम म्हणजे आपला एक संकल्प पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक पावलं उचलणं पाहिजे. कारण यजुर्वेदामध्ये पण एक सांगितलं की पश्चेम श्रद्धा शतम, जीवेम श्रद्धा शतम, शृण्याम श्रद्धा शतम, प्रभुयाम श्रद्धा शतम, अधिनाशयात श्रद्धा शतम, भुजिष्य श्रद्धा शतम. थोडक्यामध्ये 100 वर्ष आपण आपले नेत्र, आपलं कर्ण, आपलं आरोग्य, आपली वाणी हे सगळ्या गोष्टी ह्या अबाधित राखण्याचा प्रयत्न करून या जीवनाचा आनंद घ्यावा आणि या जीवनावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या ऍटिट्यूड मध्ये राहावे. सर्वे संतु निराम आहे.
0: वाढतं वय आणि वयोवर्धन हे जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि यानिमित्तानं आपण जर काही छंद जोपासले तर आपलं हे ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य आणि त्यांचं वयोवर्धन होण्यात आजच्या आपण मुलाखतीमध्ये जे ज्या विषयांवरती चर्चा केली आणि हा लाख मोलाचा असा सल्ला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलात, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल डॉक्टर बालाप्रसाद रामेश्वर बडायले ही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: ओम सर्वे संतु निरामया.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रसारणात आज आपण ऐकत होता ज्येष्ठ नागरिक आणि उतार वयातील समस्या आणि घ्यावयाची काळजी या विषयावर केंद्रीय स्वास्थ्य सेवा विभागाचे आयुर्वेद प्रमुख चिकित्सक डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: पारी गवळण नारी आल्या यमुनीवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीचा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

श्रोते हो, आत्ताच आपण पिंजरा या चित्रपटातून लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार होते राम कदम. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पिंजरा या चित्रपटातून उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

0: पिंजरा या चित्रपटातील हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार होते राम कदम. या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो महाराष्ट्रातले जे अनेक लोककला प्रकार आहेत त्यातलाच एक महत्वाचा प्रकार म्हणजे लावणी. खरं तर लावणी हा कित्येकदा तमाशाचा एक हिस्सा म्हणूनही सादर केली जाते. आपल्याला माहिती आहे की लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्य गीत हा शब्द तयार झाला आणि मग पुढं लावणी हा शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी संतांनी लावणी हा कला प्रकार शृंगार आणि भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी एक पूरक माध्यम समजलं. सुरुवातीला जी भक्तिरसपूर्ण लावणी होती ती पुढं शृंगार रसप्रिय लावणी झाली आणि मग त्याच्यामध्ये नृत्य आणि अदाकारी यांचाही संगम झाला. त्यामुळंच लावणीला शृंगार रसप्रधान नृत्य आणि अदाकारीचा त्रिवेणी संगम असंच म्हटलं जातं. या लावणीबद्दलच आज आपण बोलणार आहोत. सुरुवात करूया ढोलकी या चित्रपटातल्या एका लावणीनं. हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला. शक्ती पिक्चर्स या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये कश्मीरा कुलकर्णी, किशोर चौगुले, जयवंत भालेकर, ज्योती चांदेकर, डॉक्टर विलास उजवणे, प्रकाश भागवत आणि प्रमुख भूमिका ज्या होत्या त्या मानसी नाईक आणि सिद्धार्थ जाधव यांच्या होत्या. या चित्रपटासाठी आदर्श शिंदे, वैशाली सामंत, बेला शिंदे, अमोल बावडेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलेले. यातली अनेक गाणी गाजली पण आज आपण ऐकणार आहोत ती ढंगदार अशी ही लावणी.
3: ధింతా ధింతా ధింతా ధింతా ధింతా

श्रोदेव, लावणी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर लिखित शृंगार श्रेणीतल्या लावण्या या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्याच लोकनाट्य फडांनी सादर केल्या होत्या आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रचंड लोकप्रियता देखील मिळवली होती. लावणी म्हणजे एक पारंपरिक गाणं नृत्य याचं एक संयोजन आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात पुढं पुढं याचं स्वरूप बदलत गेलं. लावणीमध्ये ढोलकी आणि तुणतुणं या वाद्यांच्या साथीनं ती बहारदार पद्धतीनं सादर केली जाते. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात अशीच गोष्ट आहे. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी आपल्या या लावणीचं योगदान खूप मोठं आहे, बरं का. चल आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. ही लावणी सोनाली सोनावणे यांनी गायलेली आहे. रचना सुनील सकट यांची, संगीत रत्नदीप कांबळे यांचं.

महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य प्रदेशामध्ये लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया बहुतेक नऊवारी साड्या परिधान करून ढंगदार अशी लावणी सादर करतात. लावणी म्हणजे एक खटकेबाज प्रासादयुक्त गेय अशी ही रचना असते. अगदी थोडासा पूर्वीचा आपण विचार केला म्हणजे 13व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये लावणी जरी अस्तित्वात आली तरी पेशवाईमध्ये खरं वैभव या लावणीला प्राप्त झालं. अर्थात त्यानंतरही या लावणीचं स्वरूप बदललंय हा भाग वेगळा, पण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध नृत्यशैली जशा अस्तित्वात आहेत तशीच लावणी एका विशिष्ट अशा नृत्य प्रकारासाठी अस्तित्वामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की सुरेखा पुणेकर यांनी सुरू केलेल्या नटरंगीनार या बैठकीच्या लावणी प्रयोगानंतर लावणीला महिला वर्गाचं देखील सहकार्य मिळालं आणि पुढं पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर भारत महोत्सवामध्ये नृत्य समशेर माया जाधव यांनी देखील एक लावणी सादर केल्याचं आपल्याला माहिती असेलच. त्यामुळंच या लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. एवढंच नाही तर सुंदरा मनामध्ये भरली हा लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम अमेरिकेमधल्या मराठी कलावंत डॉक्टर मीना नेहरूरकर यांनी सादर केला आणि त्यामुळं परदेशात देखील लावणीकडं अभिजन वर्ग वळला असं म्हणायला हरकत नाही. हे जरी असलं तरी गावोगावच्या जत्रांमधून उत्सवांमधून लावणी ही पिढ्यानं पिढ्या गायली जात आहे आणि म्हणूनच अलीकडच्या आधुनिक चित्रपटात देखील लावणी हा कला प्रकार मनोरंजनासाठी समाविष्ट केलेला आहे. अर्थात लावणीच्या पारंपरिक नृत्याला थोडीशी आधुनिक नृत्याचीही जोड देण्यात आली असंही अलीकडच्या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आज काही नवीन चित्रपटातल्या ढंगदार लावण्या आपण ऐकतोय. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती नवीन आलेला फुलराणी हा चित्रपट आहे, त्यातली आहे. प्रियांका बर्वे आणि शरयू दाते यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी ही रचना गुरु ठाकूर यांनी लिहिली आहे आणि निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहे. चला ऐकूया.

0: श्रोते हो, या लावणीच्या उत्पत्तीविषयी दोन स्वतंत्र विचार प्रवाह आहेत बरं का. म्हणजे लावणीचं मूळ हे संतांच्या विराण्या, गवळणी किंवा कृष्णाच्या बालक्रीडेचे अभंग यामधून आपल्याला दिसतं. संतांचेच संस्कार घेऊन पुढं तंतांनी म्हणजे शाहिरांनी ज्या विविध रसांच्या रचना केल्या त्यामध्येच लावणीचा देखील समावेश होता. महाराष्ट्रातील संतांचे संस्कार हे तंतांवर होते हे आपण जाणतोच. 12व्या 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जी आध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतीपर्वात अनेक संत उदयाला आले. ते वेगवेगळ्या जातीपातीचे होते, वेगवेगळ्या धर्माचे होते. पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू, कर्नाटकचे पुरंदरदास, संत मीराबाई, संत तुलसीदास, महाराष्ट्रात तर अगदी संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ, गोरोबा, संत सावतामाळी, कान्होपात्रा, नरहरी अशा अनेक संत मंडळींनी विविध सामाजिक रचना अशा सादर केल्या. आणि पुढं वेगवेगळ्या शाहिरांनी वेगवेगळ्या लावणीच्या रचना तयार केल्या आणि त्या सादर केल्या. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत, तालीम या चित्रपटातली. रुणकिणी गुप्ता आणि स्वप्नी गोडबोले यांनी गायलेली ही रचना मंदार चोळकर यांनी लिहिली आहे. संगीतबद्ध केली आहे प्रफुल्ल कुरळेकर यांनी.
1: काय भाऊराव?
2: लक्ष्मी, लय डेंजर प्रकरण आहे राव.
1: हाय हाय, डेंजर आहे.
2: चल ताल मी चल.

एकोणीसाव्या शतकापासून शाहिरांचा उदय झाला, ज्यामध्ये लोकशाहीर रामजोशी, सगनभाऊ, प्रभाकर, गंगू हैबती, अनंत फंदी अशा अनेकांची नावं सांगता येतील. या शाहिरांनी अनेक गण रचले, लावण्या रचल्या. या सगळ्याच लावण्या शृंगारिकच होत्या असं नाही, तर काही भक्तिरसप्रधान देखील होत्या, काही वीररसयुक्त देखील होत्या आणि काही वात्सल्यरसप्रधान देखील होत्या. त्यानंतर मग विसाव्या शतकामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव, कवी बशीर मोमीन कवठेकर, भाऊ फक्कड, अर्जुन वाघोलीकर, हरी वडगावकर, दगडूबाबा साळी अशा अनेक कलावंतांनी गण, गवळण, लावण्या स्वतः रचल्या आणि पुढे सादरही केल्या. आणि मग या काही कथागीतांचीच पुढं वगनाट्य झाली. ज्येष्ठ लावणी कवी बशीर मोमीन यांनी तब्बल 50 वर्ष तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध मनोरंजनात्मक साहित्य पुरवलं अशी नोंद आहे. त्या काळामध्ये जवळपास 4000 अधिक लावण्या सादर केल्यात अशी नोंद लोकगीतामध्ये आपल्याला आढळते. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं त्या काळामध्ये बशीर मोमीन कवठेकर यांना 2018 तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दिला आणि त्यांना सन्मानित केलेलं आहे. चला, यानंतरची आपण लावणी ऐकणार आहोत ती कुरुक्षेत्र चित्रपटासाठी बेला शेंडे यांनी गायलेली आहे. विजय कोळेकरांचे शब्द आहेत, सलील कुलकर्णी यांचं संगीत आहे. अतिशय धमाल अशी ही लावणी ऐकूया.

श्रोते हो, याचबरोबर मालिका विशेष हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम

नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. संध्याकाळच्या ठीक 5 वाजत आहेत. ठीक 5 वाजता जाणून घेऊया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। रेल्वेच्या 7 महत्वाच्या प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वे मार्गांचा समावेश आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला। साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती। न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:02 होत आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदित्य सुतार यांचं बासरीवादन, राग मिया मल्हार, त्यांना तबला साथ आहे मोहन पारसनीस यांची। ऐकूया आदित्य सुतार यांचं बासरीवादन, राग मिया मल्हार।

श्रोतेहो, आत्ताच आपण आदित्य सुतार यांचं बासरीवादन ऐकलं तर राग होता मिया मल्लार. त्यांना तबला साथ होती मोहन पारसनीस यांची आणि हा कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आहेत. यानंतर काही क्षणातच ठीक 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे. या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जीवन हे अनमोल आहे. आयुष्यात अनेकदा अडचणी, अपयश, ताणतणाव, एकटेपणा आणि निराशेचे क्षण येतात. मात्र कोणतीही परिस्थिती ही जीवनापेक्षा मोठी नसते. अशा कठीण प्रसंगी व्यक्तीला समजून घेणारा एक संवेदनशील संवाद, आधार देणारे दोन शब्द आणि मदतीचा हात तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. दरवर्षी 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्येबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि संकटात असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. आपण बोलूया, ऐकूया आणि एकमेकांना आधार देऊया हा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. याच विषयाचे गांभीर्य, आत्महत्येमागील सामाजिक मानसिक कारणे, प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली कुटुंबाची, समाजाची भूमिका आणि गरजू व्यक्तीला वेळेवर मिळणाऱ्या मदतीचे महत्व समजून घेण्यासाठी आज आपण एका विशेष मुलाखतीद्वारे या विषयावर संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत एक संवेदनशील, अभ्यासू आणि अनुभवी समुपदेशक मृणाल खंडागळे मॅडम. मृणाल खंडागळे या प्रोफेशनल काउन्सिलर, लाईफ कोच आणि ट्रेनर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं, युवक, पालक, दाम्पत्य, शिक्षक आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांसाठी त्या विविध प्रकारचे समुपदेशन आणि मार्गदर्शन सत्र घेतात. त्यांची विशेष कौशल्य म्हणजे करिअर काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, तणाव, राग आणि नैराश्य व्यवस्थापन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, फिअर फोबिया रिमूव्हल, टीनेज काउन्सिलिंग, गोल सेटिंग आणि लाईफ कोचिंग. समस्या सोडवण्यापेक्षा माणूस घडवणं हे त्यांचं प्रमुख ब्रीदवाक्य आहे. या मुलाखतीतून जीवन संपवण्याचा विचार येण्यापूर्वी मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संवादाचे एक पाऊल जीवनाकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया. चला तर मग या अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया जागतिक आत्महत्या प्रतिबंध.

0: अंधदिनाची गरज, त्यामागील उद्देश आणि जीवन वाचवण्यासाठी आपण प्रत्येक जण काय करू शकतो? मृणाल मॅडम, मी आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या युवकांमध्ये मानसिक ताण, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत? अनेक तरुणांना आपल्या भावना व्यक्त करणं कठीण का जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आजच्या युवकांमध्ये आपण बघायला गेलं तर त्यांना अनेक प्रकारचं प्रेशर हँडल करायला लागतं. ते म्हणजे कुणाला त्यांच्या जॉबचं प्रेशर आहे, कुणाला बिझनेसचं आहे, कुणाला फॅमिलीबद्दल आहे, किंवा कुणाला अभ्यासाचं आहे, कुणाला करिअर कॉम्पिटिशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: पण याचा त्रास कुणाला होतो? जो युवक म्हणतो की मला हे सगळंच मॅनेज करता आलं पाहिजे, मला हे सगळंच जमलं पाहिजे आणि परफेक्ट जमलं पाहिजे. मग अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही ह्या सगळ्या प्रेशरकडे बघायला गेलात तर नक्कीच तिथे तुम्हाला स्ट्रेस येतो.
0: अगदी.
1: आणि हा स्ट्रेस आल्यानंतर तुम्हाला अजून एक त्याच्यासोबत भावना येते, ती म्हणजे की अरे मी तर हे छान करू शकत नाहीये, मला हे छान जमत नाहीये, मग आता माझ्याबद्दल लोक काय म्हणत असतील, मी हे कुणाकडे सांगू, कुणाकडे बोलू, आणि त्यातून निर्माण होतोय तो म्हणजे एकटेपणा. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं बघण्यात येतं की फिअर ऑफ बिंग जज्ड, म्हणजे मला कोणीतरी जज करेल, ही एक भीती ह्या युवकांमध्ये आपल्याला बघायला मिळते, आणि म्हणून ते बऱ्याचदा एक्सप्रेस करण्याचं टाळतात.
0: बरोबर.
1: तर हे आपण टाळलं पाहिजे आणि एक्सप्रेस केलं पाहिजे.
0: नक्कीच. मॅम, मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की एखादा युवक मानसिक तणावातून किंवा गंभीर भावनिक संकटातून जात आहे हे ओळखण्यासाठी कोणती पूर्वसूचना किंवा बदल लक्षात घ्यायला हवेत?
1: येस, खूपच छान प्रश्न आहे हा. हे आपल्याला समजत नाही किंवा आपण त्या दृष्टिकोनातनं कधी बघतच नाही. तर बदल आहे ना तो, बरोबर. मग तो बदल कुठे कुठे दिसून येतो ते आधी आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मग तो बदल एकतर आपल्याला दिसतो वागण्यात. मग वागण्यातला बदल काय? तर अचानक एखादी व्यक्ती शांत होणं.
0: ओके.
1: कालपर्यंत ती मित्रांच्यात, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये एकत्र होत होती, मिक्सअप होत होती, पण आज ती एकटेकट राहायला प्रिफर करतीये. ती नेहमीपेक्षा थोडीशी उदास किंवा अलिप्त आपल्याला दिसतीये. तिचं जे रुटीन आहे, म्हणजे साधं जेवण, खाणं, पिणं, झोपणं, या ज्या काही गोष्टी आहेत रुटीन, ते सुद्धा रुटीन तिला फॉलो करता येत नाहीये. एवढं ती आपल्याला निराश दिसतीये, एकटी दिसतीये. तर हा झाला मेन तर वागण्यातला बदल. आणि बोलण्यात काय? तर बोलण्यातही आपल्याला बदल दिसून येतो. तो म्हणजे आता सगळं संपलंय, आता काहीच होऊ शकत नाही, काही बोलून उपयोग नाहीये, आता आता काही केलं तरी फायदा होणार नाहीये, व्हाय मी ऑलवेज, हे माझ्याच सोबत होत आहे का, मलाच नेहमी टार्गेट केलं जातंय, अशा पद्धतीचं बोलणं हे जर असेल तर आपण म्हणू शकतो की नक्कीच हे संकेत आहेत.
0: बरोबर. मॅडम, एखादी व्यक्ती आपल्या भावना जर सांगत असेल, तुम्ही जसं सांगितलं की ते बदल आपल्याला लगेच दिसतात आणि जाणवण्या इतपत ते बदल असतात, तर एखादी व्यक्ती जर आपल्या भावना सांगत असेल तर तिला लगेच सल्ला देण्यापेक्षा तिचं ऐकून घेणं किती महत्वाचं आहे, आणि जर संकटात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशील संवाद जर साधायचा असेल तर तो कसा साधायला हवा, तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर बघा, खरं तर ही माणसाची वृत्ती आहे. काय वृत्ती आहे माणसाची? की कोणी अडचणीत असू द्या किंवा नसू द्या, माणूस काय करतो, पहिलं त्याला सल्ले द्यायलाच जातो.
0: बरोबर.
1: त्याची ती गरज आहे का? त्याला आपल्या सल्ल्याची, आपल्या ऍडवाइसची गरज आहे का हे तो जाणून घेत नाही. ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे. हा माइंडसेट आहे लोकांचा की काहीही विचार न करता सल्ले देणं, कारण ते फुकट आहेत ना, म्हणून ते बऱ्याचदा दिलेही जातात. पण जर अडचणीत असेल किंवा नसेल तरी कॉमन काय विचारलं जातं किंवा बोललं जातं की तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस, तू विचारपूर्वक केलंयस का, तर हे तर आधी टाळलं पाहिजे. तर काय करायचंय? तर त्या व्यक्तीच्या जागी जाऊन आपण तो विचार केला पाहिजे की अरे समोरची व्यक्ती जी आपल्याकडे आली आहे तर मुळातच ती आपलं ऐकायला आलेली नाही, ती आपल्याला सांगायला आली आहे. तर इथे आपल्याकडनं असा एक मेसेज गेला पाहिजे की तू बोल, मी आहे ऐकायला. तरच तिथे तो संवेदनशील संवाद पुढे सुरू होऊ शकतो.
0: अगदीच. मॅडम, हल्लीची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी अनेक चॅलेंजेस मधून, अनेक गोष्टींमधून जात आहे.

0: की जसं आपण आधी डिस्कस केलं की बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आजच्या युवकांना आणि
1: हो
0: सगळीकडे परफेक्शन हवंय,
1: हो
0: तर यामध्ये बरेचसे चॅलेंजेस देखील येतात की अपयश असेल, ब्रेकअप असेल, करिअरचा ताण असेल आणि कुटुंबांच्या अपेक्षा असतील, तर या सगळ्या गोष्टींचा युवकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच. तर ह्याचा युवकांच्या मानसिक आरोग्यावरती प्रचंड प्रमाणात परिणाम आपल्याला दिसून येतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते साधं रुटीनही फॉलो करू शकत नाहीत.
0: बरोबर.
1: जर एखादं प्रेशर असेल, एखादं दडपण असेल, फेल्युअर पचवता येत नाहीये त्यांना, फॅमिलीमध्ये रिलेशनशिपमध्ये काही त्यांच्या ब्रेकअप झालंय, काही गोष्टी अशा झालेल्या असतील, तर त्यांना रुटीनही फॉलो करता येत नाही. का? कारण की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असते बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग.
0: बरोबर.
1: त्यामुळे झोप न लागणं, भूक न लागणं आणि ओव्हरऑलच मग म्हणजे तो मनावरती शरीरावरती ह्या न त्या प्रकारे आपल्याला कुठे ना कुठे या सगळ्याचे पडसाद उमटताना दिसतात.
0: अगदीच.
1: त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की प्रेशर तुम्हाला येत आहे किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज आहेतच, तर याला घेऊन कसं चालायचं
0: बरोबर.
1: हे शिकणं गरजेचं आहे, तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात.
0: अगदी. हल्लीच्या युवकांमध्ये तर सोशल मीडियाला खूप वॉन्ट आहे, सोशल मीडिया हँडल्स आहेत प्रत्येकाचे, की सोशल मीडिया सततची तुलना, कारण सोशल मीडियामधूनच कंटिन्युअसली कंपॅरिझन होत असतं,
1: हो
0: तर ही सततची तुलना आणि परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे युवकांमध्ये मानसिक दबाव वाढतोय, तर याविषयी काय तुम्ही सांगाल?
1: येस. सोशल मीडिया इज अ नीड ऑफ आर.
0: बरोबर.
1: आज काहीच आपण फिजिकली करून चालत नाही किंवा त्याला एक्नॉलेज केलं जात नाही, अप्रिशिएट केलं जात नाही. तेच जर तुम्ही 30 सेकंदाचं रील टाकलं तर तुम्हाला एक्नॉलेज केलं जातं, अप्रिशिएटही केलं जातं, म्हणजेच ज्याला विटॅमिन ए म्हणता येईल, अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट, ते तुम्हाला तिथून मिळत आहे आणि इन्स्टंटली मिळत आहे. लाईक थ्रू, एका कमेंट थ्रू ते आपल्याला मिळत आहे.
0: बरोबर.
1: आणि म्हणूनच आजची जनरेशन ही सतत त्याच्या मागे आहे, पण ह्याच्यात एक विसर पडलाय, ते म्हणजे हे रियल लाईफ नाहीये तर हे रील लाईफ आहे. हा फरक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे.
0: व्हेरी ट्रू.
1: कारण त्या 30 सेकंदात बघा ना, तुम्हाला 30 सेकंदात खूप काही दाखवलं जातं.
0: अगदी.
1: म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर्नी सुद्धा आपण 30 सेकंदात आज बघू शकतोय,
0: हो
1: हा विज्ञानाचा चमत्कार आहे,
0: हो
1: पण ते खरं नाहीये ना. बरोबर.
0: बरोबर.
1: 30 सेकंदाच्या रीलसाठी 30 सेकंद प्रिपरेशनसाठी लागतात का?
0: नाही.
1: नक्कीच नाही. त्यासाठी कुणाला 30 मिनिटं लागतात, त्यासाठी कुणाला 30 तास लागतात, त्याचसाठी कुणाला 30 महिने सुद्धा लागतात. म्हणजेच काय की त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल आहे, पण दाखवताना आपल्याला सगळं गुढीगुढी चित्र दाखवलं जातं, तर ती डोळ्यावरची पट्टी आपण काढणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या मैत्रिणीने गाडी घेतली, माझ्या मित्रांनी घर घेतलं, मग तिथे ते कम्पॅरिझन चालू होतं, कारण मी तिची ती स्टोरी पाहिलेली असते. आणि मग मनात एक विचारांचा खूप मोठा गोंधळ निर्माण होतो की ती तर माझ्याचसोबतची आहे, माझ्याचसोबत शिकली आहे, माझ्याच एवढं तिचं एज्युकेशन झालंय, पण तरीही तिची ग्रोथ खूप झाली आहे आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तर हे होतं, त्याला कारणीभूत हे सोशल मीडिया आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंडही चेक केलं पाहिजे. त्या 30 सेकंदाच्या रीलच्या मागे बिहाइंड द स्टोरी ते आपण त्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे खरंच फोन करून की अगं तू गाडी घेतलीस पण कशी घेतलीस ती बघा, नक्कीच तुम्हाला तिचा स्ट्रगल सांगेल. आणि तिथे मग हे कम्पॅरिझनचं भूत थोडंसं उतरायला मदत होऊ शकते.
0: आणि हे उदाहरण तुम्ही खूप छान सांगितलं, कारण हल्ली तेच आहे, सोशल मीडियामुळे कंपॅरिझन प्रचंड प्रमाणात वाढलंय. पालकांची भूमिका ही स्पेशली तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका
1: हो
0: असते. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा संवाद आणि वातावरण निर्माण करायला हवे?
1: तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे नेहमी सांगत असते की पालकांनी हे नेहमी कनेक्शन मोडमध्ये असावं. पण बऱ्याचदा ना पालकांचं काय होतं, करेक्शन मोडमध्ये ते जातात आणि त्या करेक्शन मोडमुळे काय होतं, मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही. मग चुकाच जर झाल्या नाही तर त्यांना त्यातनं परत करेक्शन करण्याची, स्वतःहून करेक्शन करण्याची संधी सुद्धा मिळत नाही.
0: बरोबर.
1: आणि त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ते योग्य आहे किंवा आपण त्यांना तो रियालिटी चेक देत नाही. तर पालकांनी मुलांना चुका करून द्याव्यात मनसोक्त. त्या चुका केल्याने

0: पालकांना मुलांचा अंदाज येणार आहे की आपलं मूल कुठेपर्यंत चूक करतंय, काय प्रकारची चूक करतंय, कारण हे तुमचं इंटरनल आहे ना,
1: बरोबर,
0: तुमच्या घरात होतंय ना. सो देर इज अ स्कोप फॉर करेक्शन. म्हणजेच काय, तर बाहेर मुलांनी डायरेक्ट मोठी चूक करण्यापेक्षा ती जर तुमच्या डोळ्यासमोर झाली तर तुम्ही तिथे करेक्शन करू शकता. पण ही करेक्शन तुमचं जे आहे ते कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही त्यांना ती मोकळीक देणार आहे. मोकळीक मुलांना किंवा हे करेक्शन किंवा या चुका हे सगळं मुलं कधी करू शकतात, जेव्हा ते कनेक्ट होतील तुमच्याशी. त्यामुळे आधी तर तुम्ही ते बॉन्डिंग करा, तो कनेक्ट दाखवा, आणि मुलांना हा मेसेज गेला पाहिजे की हा चुका करणं इज ऍब्सोल्युटली ओके, देअर इज राईट टू बी रॉंग. आपल्याकडे हा अधिकार आहे चुका करण्याचा, तो सगळ्यांनाच आहे. त्यामुळे परफेक्ट असं काहीच नसणार आहे, आणि ती तर मुलं आहेत,
1: बरोबर,
0: आणि त्यांनी केल्या चुका तरच आपल्याला तिथे त्यांना समजवता येणार आहे. त्यामुळे पालकांचा संवाद हा समजूतदारपणाचा असला पाहिजे. चुका झाल्याच तर मग पालकांनी सांगितलं पाहिजे की बाबा नेमकं काय झालंय, कसं झालंय, तुला काय वाटतंय ह्याबद्दल, ही खरं चूक आहे का. तर हे दोन्हीही, मी म्हणेन की दोन्ही पद्धतीने ते तपासलं गेलं पाहिजे. फक्त एकच कोणीतरी तिथे मुलांना करेक्ट करतंय किंवा सांगतंय तर तो संवाद होऊ शकत नाही.
1: बरोबर. असं बरंचदा होतं की मुलं त्यांच्या पेरेंट्सशी बोलत नाही, की मित्रांमध्ये एखादी व्यक्ती अचानक अलिप्त, शांत किंवा निराश जर दिसत असेल तर इतर मित्रांनी किंवा मैत्रिणींनी संवादाची सुरुवात त्यांनी कशी करावी आणि तो प्रॉब्लेम त्यांनी कसा समजून घ्यावा, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: खरंच हे सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर हा संवाद किंवा ही बोलण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत साधी आणि सोपी असावी.
1: ओके.
0: ह्याच्यात खूप काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वेगळं करण्याची खरंचच गरज नसते, कारण त्याशिवाय तो संवाद सुरू होत नाही. आपल्याला जर वाटलं की एखादी व्यक्ती, एखादा मित्र आपल्यातला असा अलिप्त आहे, तर आपण त्याच्याशी बोललं पाहिजे की काय रे बाबा, तू आजकाल खूप असा शांत वाटतोयस, किंवा एकटं एकटं राहण्यासाठी तू प्रिफर करतोयस, तर काही प्रॉब्लेम आहे का? बस हे एवढं दोन तीन वाक्य त्याला बोलणं गरजेचं आहे, जिथून संवादाला सुरुवात होऊ शकते. आणि तिथे आपण नक्कीच, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, एक वाक्य अजूनही बोललं पाहिजे, ते म्हणजे तुला जो काही प्रॉब्लेम असेल तो तू बोल, मी आहे ऐकायला. तिथे त्या मित्राला जो अलिप्त राहतोय, एकटा राहतोय, त्याला हा मेसेज मिळणार आहे की अरे इथे कोणीतरी माझ्याशी बोलायला आणि माझं ऐकायला आहे, आणि इथे मी माझं मन मोकळं करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि तिथे तो तुमच्याशी नक्कीच कनेक्ट करेल. आता इथे काय नाही करायचं, तर खूप फोर्स नाही करायचं.
1: ओके.
0: ऑल्दो आपल्याला माहितीये की ही व्यक्ती काहीतरी त्रासात आहे, हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकटं राहतोय, पण खूप फोर्स नाही करायचं. जसं की सांगणार आहे काय झालं, मला नाही सांगणार का, मी तुझा मित्र आहे ना, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग मला नाही सांगणार का, तर असं फोर्सफुली अजिबातच बोलायचं नाहीये. कारण ऑलरेडीच ती व्यक्ती त्रासलेली असते, दुखावलेली असते, आपल्याला माहित नाहीये की तिच्यासोबत काय झालंय, आणि अजून असं आपण फोर्सफुली बोलायला गेलो तर मग ती व्यक्ती आपल्यापासून अजून लांब जाणार आहे, ती आपल्याकडे येणं टाळणार आहे. त्यामुळे म्हणताना असंच म्हणायचंय की तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी आहे ऐकायला, आणि तुला लगेच बोलायचं नसेल तर तू तुझा वेळ घे, पण बोल. तर अशा पद्धतीचा साधा आणि सोपा संवाद इथं साधला गेला पाहिजे.
1: अगदीच. मॅडम, आपण वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे या धरतीवरती ही मुलाखत करत आहोत. मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधताना काय करावे आणि काय टाळावे, कारण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसेच आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला एकटं न सोडणं आणि योग्य मदतीशी जोडणं हे किती महत्वाचं आहे, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: तर आत्महत्या करण्याचा विचार हा एका दिवसात होत नाही, इट्स अ प्रोसेस.
1: ओके.
0: तिथे प्रचंड गुंतागुंतीची त्या माणसाची विचारसरणी आहे, माइंडसेट आहे, बॅकग्राऊंड आहे, सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असतात. त्यामुळे कोणा एका फॅक्टरनी हे कधीच होत नाही. पण नक्कीच याची सुरुवात कशी झाली पाहिजे, तर ऐकण्यात न झाली पाहिजे. कारण जर तुम्ही नीट ऐकणारे असाल, ऍक्टिव्ह लिसनर ज्याला आपण म्हणतो, किंवा ऍक्टिव्ह ऑब्झर्व्हर तुम्ही जर असाल, तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय, या व्यक्तीच्या मनात काय चाललंय. त्यामुळे सुरुवात तर

0: ही पहिली ऐकण्यात न झाली पाहिजे. डायरेक्ट कोणत्याही आपण जजमेंटल गोष्टीला न जाता आधी गोष्टींना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण आता काय बोलायचंय आणि काय बोलायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर काय बोलायचं नाहीये, आपल्याला कळलंच की ही व्यक्ती बाबा आत्महत्येच्या विचारात न जातीये किंवा निगेटिव्ह विचारात ही चाललेली आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला तू असं करू नकोस, तुला काही कमी आहे का, तुला काही कमी पडतंय का, किंवा तू स्ट्रॉंग राहा, तू पॉझिटिव्ह विचार कर, तू निगेटिव्ह विचार करू नकोस. तर अशा पद्धतीचं बोलणं आपण टाळलं पाहिजे, आवर्जून हे बोलणं आपल्याला टाळायचं आहे. आता काय बोलायचंय हेही तेवढंच महत्वाचं आहे,
1: अगदी,
0: कारण हे बोलण्याने कदाचित त्याचं मन परिवर्तन नक्कीच होऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचंय, तर शांतपणे पण डायरेक्ट आपण विचारू शकतो, कारण आपण त्याला ह्यापूर्वी ऑब्झर्व केलंय, त्याचं ऐकून घेतलंय, म्हणून कदाचित तो आपलं ऐकेल. बरोबर
1: बरोबर,
0: त्याची रिॲक्शन ऐकण्याची आत्ता असू शकते. आणि मग तिथे आपण विचारायचंय किंवा तिथे आपण बोलायचंय की अरे आत्महत्या किंवा स्वतःच्या जीवाला हानी करून घेणं हा एकमेव पर्याय आहे का, आपल्याला काही सोल्युशन मिळणार आहे का, इथून संवादाला सुरुवात होऊ शकते. आणि मग समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला त्याचे चॅलेंजेस किंवा त्याचं दुःख, त्याला होत असलेला त्रास हे लक्षात आल्यावर मग पुढे बोललं पाहिजे की ठीक आहे एवढंच आहे ना, चल आपण मिळून यावरती मार्ग शोधूया. आजपर्यंत तू एकटा फाईट करत होतास, पण आज तू माझ्याशी बोललायस ना, तर आज आपण आजपासूनच याच्यावर एकत्रितपणे काम करू आणि एकत्रपणे आपण यावरती मार्ग शोधूयात. कोणी एकाने इथे काम करून चालत नाही किंवा अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत.
1: अगदी अगदी बरोबर आहे मॅडम. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपण आलेलो आहोत. युवकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या छोट्या सवयी अंगीकाराव्यात आणि एक संवाद एखाद्याचं जीवन वाचवू शकतो या विधानाकडे तुम्ही कसं पाहता?
0: तर बघा, आपण सवयींचे गुलाम आहोत. तर सवयींमध्ये आपण अशा छान छान सवयी लावून घेतलेल्या आहेत किंवा कुणालाही या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे पुरेशी झोप असणं, नियमित आपल्याला आपण एक्सरसाइज करणं, आपला चौकस आहार असणं, ह्या गोष्टी तर आहेच, पण त्याचबरोबर जे आपलं एक मन आहे तर त्या मनाला नेहमी आपल्याला अपडेट केलं पाहिजे. जसं आपण आपलं हेल्थ चेकअप रेग्युलरली करतो तसं आपल्या मनाचं पण चेकअप हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. आणि ही सवय नक्कीच सगळ्यांनी आज ह्या स्ट्रेसफुल आणि फुल ऑफ चॅलेंजेस लाईफ मध्ये आपल्याला हे अंगीकारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे हे ट्रेनिंग आपण स्वतःला दिलं पाहिजे, आपल्या मनाला, आपल्या इमोशन्सला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बर, फक्त ओळखून चालणार नाहीये तर त्यांना स्वीकारताही आलं पाहिजे. तर हे जर आपल्याला जमलं तर नक्कीच आपण ह्याला डील कसं करायचं हे आपल्याला समजणार आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला जर कोणाची मदत घ्यावी लागली तर तुम्ही अवश्य घ्यावी. मग ती माझी वीकनेस आहे का, अशा प्रश्नांमध्ये न अडकता स्पष्टपणे ह्याबद्दल बोलावं, मदत घेतली ह्यासाठी, तर तुम्हाला यातनं मार्ग शोधता येणार आहे.
1: नक्कीच नक्कीच मॅडम. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपल्या सर्व युवक मित्रमैत्रिणींसाठी तुमचा एक महत्वाचा संदेश काय असेल?
0: बघा, आपल्याला एखादी गोष्ट प्रिव्हेंट करायची आहे, म्हणजेच आता आपल्याला सुसाईड आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. आता आपण ह्याला सुसाईड म्हणतोय पण हे पण एक प्रकारचं चॅलेंजच आहे. बरोबर आहे,
1: बरोबर.
0: तर इथे मला या संदर्भातनं असं सांगायचंय की चॅलेंजेस हे आपला रोजच्या जीवनाचा भाग आहेतच. बरोबर आहे, कुणाला अगेन वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशी ही सगळे चॅलेंजेस ऐकलेले आहेत, तर ते ह्या ना त्या फरकाने सगळ्यांच्याकडे चॅलेंजेस असणार आहे. पण आपण इथे ही गोष्ट विसरतोय की हे चॅलेंजेस किंवा हे रोज होणारे बदल ही एकच गोष्ट कॉन्स्टंट किंवा परमनंट आहे. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे की जे काही मला प्रॉब्लेम्स येत आहेत, जे मला चॅलेंजेस येत आहेत, जे माझ्यासोबत होतंय ते फक्त माझ्याच सोबत होतंय असं नाही, आणि रोजचा दिवस हा मला नवीन संधी देणार आहे. त्यामुळे आलेल्या किंवा झालेल्या चुकांकडे तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, त्यावरती तुम्ही काम करा, नेसेसरी ऍक्शन्स घ्या, एक ऍक्शन प्लॅन बनवा आणि मग पुन्हा नव्याने उभं राहा. हे मला सांगायचंय, कारण सुसाईड करणं किंवा आत्महत्या करणं त्यांनी आपल्याला सोल्युशन्स

0: मिळणार आहेत का, तर नक्कीच नाहीये.
1: बरोबर.
0: कारण एक छोटंसं उदाहरण देते की समजा मी तुम्हाला आत्ता एक जोक सांगितला, तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही हसाल.
1: बरोबर.
0: तोच जोक मी पुन्हा तुम्हाला सांगितला तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही पुन्हा हसाल. पण तोच जोक मी तुम्हाला दोनदा तीनदा चारदा सांगितला तर ते खळखळून हसणं तुमच्याकडनं येणार नाही. का बरं? कारण हे आपल्याला शिकवलं गेलंय, सांगितलं गेलंय, किंवा आपल्या ब्रेनला, आपल्या माइंडला हे माहिती आहे की एका जोकवर मला एकदाच हसायचंय. मग बघा, हे रोज येणारे चॅलेंजेस आहेत. किती हो आपण रोज रोज रडतो, बरोबर आहे?
1: बरोबर.
0: मग जर तुमचा हसण्याचा नियम आहे की मला एका जोकवर एकदाच हसायचंय, तर मग एका प्रॉब्लेमवर एकदाच रडा. तर हे आपण ओळखलं आणि हे जर आपण शिकलो, हे आपण आत्मसात केलं, तर असं छान हसू आपल्या चेहऱ्यावर येईल आणि छान होईल सगळंच. म्हणजे आपल्याला असे प्रॉब्लेम्स मग खूप छोटे वाटतील. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत, ते चॅलेंजेस आहेत, ते येणारच आहेत. प्रत्येक दिवस हा सारखा नाहीये, आपल्या मनासारखं होईलच असं नाहीये. सो तुम्ही जर इम्परफेक्ट असाल तर दॅट इज ॲब्सोल्युटली परफेक्ट. तुम्ही जर ओके नसाल तर दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. असं अजिबात नाहीये की मी रोज छानच असली पाहिजे, रोज माझ्यासोबत छानच घडलं पाहिजे आणि मला सगळंच आलं पाहिजे. त्यामुळे हे नक्की मी इथे सांगेन आवर्जून की तुम्हाला आजपासून कुणीही असं दिसलं की जे अलिप्त आहे, एकटं आहे, तर त्याचा उत्तम कान बना. आणि तुमच्याही आयुष्यात जर असे काही चढउतार येत असतील तर तुम्ही सुद्धा असा कान शोधा जे तुमचं वेळप्रसंगी ऐकतील. आणि नक्कीच या एका संवादातून जीवनाकडे तुम्हाला जाण्याचा एक नवा मार्ग नक्कीच मिळेल.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण आत्महत्येचा विचार निर्माण होण्यामागील विविध कारणे, मानसिक आरोग्याचे महत्व याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की एखाद्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तिला समजून घेणे, तिचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे अधिक महत्वाचे आहे. आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. म्हणूनच आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनिक बदलांकडे संवेदनशीलतेने पाहिले आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन दिले तर अनेक जीव वाचवता येऊ शकतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. जीवन अमूल्य आहे हा विचार आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग बनवण्याचा दिवस आहे. आपण एकमेकांना ऐकूया, समजून घेऊया आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करूया. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, अंधार कितीही गडद असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच निराशेच्या क्षणी शांत राहू नका, बोला, ऐका आणि मदत घ्या. आजच्या या महत्वपूर्ण विषयावरील मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी मृणाल मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वराली इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या सकाळी ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 6:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला 6 हिंदी समाचार.

0: from public service to national service. Benchmark domestic equity indices ended lower for the third consecutive session today. The Sensex plunged 813 points to close at 74,764. The Nifty also shed 204 points to settle at 23,432. India ended their campaign at Stage 3 of World Archery Para Series in Ahmedabad on a high note, winning 2 gold and 4 bronze medals. On the final day today, double Paralympics medalist Harvinder Singh and reigning world champion and world number one Sheetal Devi led India's medal charge. And with that, we end this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात ऐकूया आई तुळजाभवानी या चित्रपटातून गायलेलं अनुराधा पौडवाल यांचं गीत. गीतकार आहेत ए बी कोळी आणि संगीतकार आहेत सदाशिव गुजर.

आई तुळजा भवानी या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. गीतकार होते ए बी कोळी आणि संगीतकार होते सदाशिव गुजर. याचबरोबर गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्मृती मंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार, मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत करते. क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू विक्रम रचतात तर काही क्रिकेटपटू विक्रम मोडतात, पण काही क्रिकेटपटू असे असतात जे मैदानावर उतरले की विक्रमांची व्याख्याच बदलून टाकतात. आज भारतीय महिला क्रिकेटमध्ये असंच एक नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, स्मृती मंधाना. सध्या सुरू असलेल्या महिला एशिया कपमध्ये हाँगकाँग विरुद्ध तिने एकाच सामन्यामध्ये दोन विक्रम रचले. पहिला विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक तिच्या नावावर आता झाली आहेत, त्याचप्रमाणे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तिने रचलाय. यावरच चर्चा करण्यासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटवर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी. शुभांगी कुलकर्णी, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार विशाली.
1: स्मृतीनं एकाच सामन्यात मिताली राजचा सर्वाधिक धावांचा आणि मेग लॅनिंगचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडलाय, तर तुम्ही तिच्या या कामगिरीकडे कसं बघता?
2: ही अगदी मोठी कामगिरी आहे आणि ही ऍक्च्युली फक्त स्मृतीसाठी आहे असं नाही, पण सगळ्या म्हणजे इंडियनसाठी आणि इनफॅक्ट विमेन्स क्रिकेटसाठी हा मोठा विक्रम आहे. ऍक्च्युली मिताली राज ही जवळजवळ 22-23 वर्षांसाठी इंडियासाठी खेळत होती आणि तिचा हा रेकॉर्ड ब्रेक करणं ही मोठी गोष्ट आहे. तशीच इव्हन मेग लॅनिंगची जे 17 सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडणं हा पण एक मोठा आहे. ऍक्च्युली दोन्ही जर सेपरेटली बघितले तर हे वेगवेगळे विक्रम दोन्ही सेलिब्रेट करण्यासारखे आहे. ते एकत्र ह्या मॅचमध्ये आलेत हे अगदी कोइन्सिडन्स आहे.
1: बरोबरच, आपण बघितलं तर स्मृती मंधानाची खेळी ही अतिशय उत्कृष्ट होती, तर तिच्या या खेळीमधलं एक काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की ती जेव्हा खेळते तेव्हा प्रेक्षकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो?
2: बेसिकली जर स्मृतीला बॅटिंग करतानाच जर बघितलं तर शी इज अ व्हेरी स्टायलिश आणि ग्रेसफुल प्लेअर. अगदी पहिल्यापासूनच जेव्हा ती खेळायची तेव्हा तिची बॅटिंग बघायला अगदी लोक स्कूटर थांबून सायकल थांबून यु नो मॅच बघायचे, कारण ती तेवढी अट्रॅक्टिव्ह असायची. पण आता जर बघितलं तर तिने खूप तिच्या बॅटिंगमध्ये स्ट्रोक्स पण वाढवलेले आहेत आणि बेसिकली आता तिचे वेगवेगळे रेकॉर्ड झाल्यामुळे लोकांना पण त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आलाय. पण बेसिकली तिची स्टाईल, तिचा ग्रेसफुलनेस आणि ती ओव्हरऑल सगळे स्ट्रोक्स खेळू शकते हे सगळं ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह होतं आणि प्रेक्षक

0: त्यांना ते अगदी छान वाटतं बघायला.
1: वयाच्या 30व्या वर्षी आपण बघितलंय की स्मृतीने हा रेकॉर्ड आहे मिताली राजचा आणि मेग लॅनिंगचा विक्रमांना मागे टाकलाय. येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये स्मृतीकडनं आपल्याला आणखी काय अपेक्षा करता येईल क्रिकेट प्रेमींना?
0: मी म्हणेन की म्हणजे अजून तिला जर तिचा फिटनेस जर व्यवस्थित असेल तर 7-8 किंवा 10 वर्ष पण ती खेळू शकते. तर ह्याच 30 इयर्सला जर तिने हे जर अचीवमेंट केले असतील तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी अजून पुढे ती कितपत जाऊ शकेल. आणि मला वाटतं हा पुढचा तिचा जो फेज असेल हा खूप एक्सायटिंग राहील. इनिशियली जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा थोडं स्लो असायचं. स्लो म्हणजे इन द सेन्स आता 1-2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिचा खेळ थोडा वेगळा झालाय. तर त्याप्रमाणे आता ती जास्ती एक्सपिरियन्स असल्यामुळे ह्याच्या पुढे जे ती खेळेल ते डेफिनेटली सगळ्यांना इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ठरणार आहे.
1: स्मृतीच्या खेळाबद्दल आपण तर बोलतच होतो पण आपण भारतीय महिला क्रिकेट तर बघितलं तर आता महिला क्रिकेट हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचलंय किंवा जास्ती पॉप्युलर झालंय आपण असं म्हणू शकतो की लोकप्रियता महिला क्रिकेटची जास्ती वाढलेली आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा आणि आत्ताचं वुमन्स क्रिकेटमध्ये काय बदल झालाय किंवा या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? कारण की तुम्ही खूप महिला क्रिकेटला खूप जवळचा तुमचा एक संबंध आहे तर तुम्ही याचं वर्णन कसं कराल?
0: विमेन्स क्रिकेट आमच्या वेळेला जे होतं आणि आता जे आहे ह्याच्यात खूप खूप फरक आहे. इनिशियली जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा कोणीच म्हणजे बायका क्रिकेट खेळायच्याच नाहीत.
1: बरोबर.
0: कशा खेळतात असं लोक येऊन बघायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांना क्रिकेट मध्ये बघण्याची उत्सुकतापेक्षा मुली क्रिकेट कसा खेळतात म्हणजे क्रिकेट बॉलनी क्रिकेट खेळतात का रबर बॉलनी खेळतात किंवा कुठल्या कपड्यांमध्ये खेळतात किंवा अंडर आर्म बॉलिंग करतात का ओव्हर आर्म बॉलिंग करतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. पण जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं अर्थात क्रिकेट मुली व्यवस्थित खेळतात बघितल्यानंतर हा इंटरेस्ट विमेन्स क्रिकेटमध्ये शिकार वाढायला लागला. पण 50 वर्षापूर्वी जे आमचे फॅसिलिटीज असायचे जसं आमचं ट्रॅव्हलिंग आम्ही करायचो आम्ही रिझर्व कंपार्टमेंट मध्ये जायचो किंवा आम्ही डॉमिटरीज मध्ये राहायचो आम्हाला अलाउन्सेस मिळायचे नाही त्यामुळे बरेच वेळेला आम्ही घरून डबे न्यायचो. सो अशा परिस्थितीमध्ये जे सुरू झालं होतं ते आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण एक म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्ही म्हणजे प्लेयर्स अगदी पॅशनेटली खेळायचे तसेच इव्हन ऑर्गनायझर्स जे होते ते खूप पॅशनेट होते. म्हणजे कोणाला त्याच्यातनं काहीही मिळत नव्हतं काही म्हणजे मॉनिटरी काही बेनिफिट्स मिळत नव्हते आणि सगळेजण फक्त त्यांना एक हाऊस होती आणि प्लेयर्सना हाऊस होती त्यांना सपोर्ट करावं ह्या दृष्टीने ऑर्गनायझर्स मॅचेस अरेंज करायचे. ही पहिले जवळजवळ 35 वर्ष असं चाललं होतं. नंतर मग जेव्हा बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट सुरू केलं आणि सगळ्या जे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियासाठी ज्या क्रिकेट खेळायच्या ते सगळं जेव्हा बदललं तेव्हा खूप गोष्टी प्लेयर्ससाठी आणि विमेन्स क्रिकेटसाठी बदलल्या. ऍक्च्युली साधारण 2005-2006 मध्ये मोठा हा बदल विमेन्स क्रिकेटमध्ये झाला. इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल अगोदर असायचं आणि तसंच इंडियामध्ये विमेन्स क्रिकेट असोसिएशन होतं विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे दोन्ही मर्ज झाले आणि तसंच बीसीसीआयने विमेन्स क्रिकेट चालू केलं. तो खरं टर्निंग पॉइंट विमेन्स क्रिकेटसाठी होता आणि त्याच्यानंतर मग फॅसिलिटीज आणि सगळंच म्हणजे राहणं खाणं ग्राउंड बेसिकली अलाउन्सेस ह्याच्यामुळे मुली इन्व्हेस्ट करायला लागल्या आपल्या क्रिकेटमध्ये. त्यांच्याकडे हातात थोडे पैसे यायला लागले त्याच्यामुळे ते चांगल्या कोचिंग फॅसिलिटीज घेऊ शकले किंवा यु नो जिम मध्ये जाऊ शकायचे त्यांचं फिटनेस वरती दे कुड स्पेंड ऑन. सो असा हा फरक झाल्यामुळे आणि बेसिकली लास्ट 7-8 वर्षामध्ये आपलं सोशल मीडियामुळे खूप फरक पडलाय. म्हणजे 2017 वर्ल्ड कप जेव्हा झालं तेव्हा इंडिया फायनल्स मध्ये पोहोचली होती.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉर्ड्सला ती मॅच झाली इंग्लंड वर्सेस इंडिया तो एक टर्निंग पॉइंट पण विमेन्स क्रिकेटसाठी ठरला आणि त्याच्यानंतर एव्हरीवेअर ऑल अराउंड द वर्ल्ड विमेन्स क्रिकेटला एक वेगळ्या तऱ्हेचं बूस्ट मिळाला. आणि आता तर इट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर विमेन्स क्रिकेट आणि

0: पर्टिक्युलरली प्लेयर्स लाईक आता स्मृती मंदाना आहे किंवा हरमनप्रीत आहे आणि त्यातल्या त्यात आपण वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जो इंटरेस्ट सगळ्यांमध्ये डिव्हलप झालाय तो म्हणजे जे फॅन फॉलोईंग आहे दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट.
1: बरोबरच आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटसाठी जो भारताने 2025 विश्वकप जिंकला तो किती महत्वाचा होता. त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले तर तो किती महत्वाचा एक मुवमेंट होती ती आपल्यासाठी.
0: ही मोठी मुवमेंट आपल्यासाठी तर होती पण ऍक्च्युली विमेन्स क्रिकेटसाठी ऑल ओव्हर द वर्ल्ड हा एकदम मोठा मुवमेंट होता. बेसिकली इंडिया जेव्हा फायनल्स मध्ये पोहोचते तेव्हा बरेच लोक फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर वॉचिंग. त्यामुळे जे टीव्ही कव्हरेज किंवा व्ह्युअरशिप मिळते हे इतकी मोठी असते की त्याचा फायदा विमेन्स क्रिकेटला ओव्हरऑल होत असतो. याचा फायदा मुलींना पण चिकार झालाय आणि हे आपण जिंकलो त्यामुळे बरेच पेरेंट्स आता आपल्या मुलींना क्रिकेट खेळायला एनकरेज करतात. बेसिकली ते विमेन्स क्रिकेटचं प्रोफाईलच वाढलंय नॉट जस्ट विमेन्स क्रिकेट पण सगळे विमेन्स स्पोर्ट्सला. मला वाटतं की हे जेव्हा आपण मागच्या वर्षी जिंकलो ते बरेच महिला नाही पण इव्हन पुरुष त्याच्याबद्दल बोलत होते आणि सडनली असं सगळ्यांना फिलिंग यायला लागलं की यु नो विमेन्स क्रिकेट आणि विमेन्स स्पोर्ट्स इज समथिंग बिग आणि द विमेन कॅन अचीव्ह समथिंग. सो हे जे एक बदल झालाय तो मोठा फायदा त्या वर्ल्ड कप जिंकण्यामुळे झालाय. तर इव्हन मॉनिटरी बेनिफिट मुलींना डेफिनेटली त्याच्यामधनं झाले आणि आता आम्ही बघतोय की खूप मुली आता ग्रासरूट लेवलला क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे आणि मी म्हटलं तसं इव्हन पेरेंट्स एनकरेज करायला लागलेत आणि खूप स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स पण मुलींना आता मिळतात आणि तसंच इव्हन इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप वाढायला लागली.
1: आपण बघितलं तर तरुण महिला क्रिकेटपटूंचा आपण जसं म्हणालात की आता सहभाग हळूहळू वाढत चाललाय तर या सगळ्या तरुण महिला क्रिकेटपटूंना एक सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही काय तो द्याल.
0: ऍक्च्युली दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा फॅसिलिटीज नसायचे आम्हाला खेळाच्या बरोबर आम्हाला ऑर्गनायझिंग पण करायला लागायचं फंड रेझिंग करायला लागायचं. म्हणजे इव्हन इंटरस्टेट मॅचेस साठी जर खेळायचं असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही खिशातनं पैसे खर्च करायचो पण आताची परिस्थिती इतकी वेगळी आहे की तुम्ही जर स्टेटसाठी खेळत असाल किंवा काही डिस्ट्रिक्ट स्टेट इंडियासाठी खेळत असाल तर तुम्हाला एवढे चांगले फॅसिलिटीज मिळतात. तुमचे कोचिंग कॅम्प होतात तुम्हाला ट्रेनर्स असतात यु नो. सो हा जो आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. आत्ताच्या काळामध्ये चॅलेंजेस पण तितकेच आहेत कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे किंवा सोशल मीडियामुळे एक प्रेशर पण प्लेयर्सवरती असतं पण जसं मेंटल फिटनेस आपण म्हणतो तुमचं खेळाचं फिटनेस हार्डवर्क हे जर केलं तर यू विल बी एबल टू अचीव्ह अ लॉट. आणि आत्ताची ही वेळ ही विमेन्स क्रिकेटसाठी चांगली आहे आणि ही आत्ता सुरुवात झाली म्हणजे ह्याच्यानंतर इट इज गोइंग टू गेट इव्हन बेटर. आणि पर्टिक्युलरली विथ प्लेयर्स लाईक यु नो स्मृती आहे किंवा हरमन आहे आणि आपल्याकडे बीसीसीआय जे फॅसिलिटीज देत आहेत हे सगळं खूप मोठं पॉझिटिव्ह आहे विमेन्स क्रिकेटसाठी. तर मी त्यांना म्हणेन की ह्याचा सगळा फायदा घ्या पण एक गोष्ट त्याच्याहून मी अजून एक सांगेन की तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह करायचं बघा दुसऱ्याला कम्पेअर करून तो काय करतोय म्हणून मी करते असं नका.
1: बरोबर
0: स्वतःच म्हणजे तुम्ही स्वतःचे कष्ट घेऊन स्वतः जस्ट मेक युअर सेल्फ बेटर दॅन व्हॉट यू वर द प्रिव्हियस डे. सो इफ यू वर्क टुवर्ड दॅट मला वाटतं की दॅट विल बी गुड फॉर दॅम.
1: नक्कीच. आता आपण बघितलं तर हा महिला क्रिकेटसाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे असंच म्हणावं लागेल. शुभांगी कुलकर्णी तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आताच आपण चर्चा करत होतो भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी यांच्याशी. एका बाजूला चीनची घरच्या मैदानावरची आक्रमक जोडी आणि दुसऱ्या बाजूला दुखापतींशी झुंज देत पुन्हा उभं राहिलेलं भारताचं सुपर कॉम्बिनेशन. सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की ही जोडी फक्त परतलेली नाही तर मोठ्या लढतींसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. चायना मास्टर जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली आहे आणि या विजयाचं महत्व केवळ ट्रॉफीपुरतं मर्यादित नाही कारण आता काही

0: दिवसातच आशियाई खेळ सुरू होणार आहेत. दुखापतींनी या जोडीची गेली काही वर्ष परीक्षा घेतली, पण या विजयानं एक गोष्ट मात्र स्पष्ट झालीय. सात्विक आणि चिराग यांचा आत्मविश्वास परतलाय, त्यांचा टॅक्टिकल गेम परतलाय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा विश्वास परतलाय. याविषयी आणि भारताच्या आशियाई खेळांच्या भारतीय बॅडमिंटन पटूंच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड. सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्ते. नमस्ते.
0: भारतीय जोडी सात्विक चिरागनं चायना मास्टर जिंकत इतिहास रचलाय, तर आगामी आशियाई खेळांच्या आधी त्यांना मिळालेलं हे सुवर्ण यश किती महत्वाचं आहे?
1: मला दोन तीन गोष्टी या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. कारण नुकताच जागतिक बॅडमिंटन स्पर्धा ही दिल्लीमध्ये झाली, त्या स्पर्धेतला चिराग आणि सात्विक यांचा परफॉर्मन्स मी स्वतः अगदी जवळनं पाहिला, आणि तेव्हा मला थोडस कुठेतरी असं वाटलं की विजयाच्या अगदी जवळ येऊन कुठेतरी काहीतरी चुका होतात, अनफोर्स्ड एरर्स किंवा प्रेशर माउंट्स ऑन यू, आणि मग त्या चुकांच्यामुळे आपल्याला हातातोंडाशी आलेला विजयाचा घात गमवावा लागतो. परंतु ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये होऊ दिली नाही. चायना मास्टर्स ही स्पर्धा जगातल्या अत्यंत टफ स्पर्धेमधली एक असते आणि हायेस्ट रँक्ड प्लेयर्स तिथे खेळत असतात, त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं म्हणजे एशियन गेम्सच्या पार्टिसिपेशन मध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणं किंवा सुवर्ण पदकासाठी कॉन्फिडन्स मिळवणं, या दृष्टीने ही चायना मास्टर्स मधली कामगिरी अतिशय महत्वाची ठरेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो.
0: सर, आपण बघितलं तर पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक चिरागनं सामन्याचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकलं होतं, तर तुमच्या मध्ये या सामन्यातील कलाटणी देणारा नेमका क्षण कोणता होता?
1: मला असं वाटतं की साधारण पहिला गेम 21-11 या गुणसंख्येवर आपली जोडी हरली होती, परंतु नंतर दुसरा गेम त्यांनी 21-13 असा जिंकला, आणि तो जिंकल्यानंतर जेव्हा सामना बरोबरीत आला तेव्हा दोन्ही जोड्यांचे चान्सेस या ठिकाणी जिंकण्याचे हे जवळजवळ सेम होते. परंतु चिराग आणि सात्विकनी सुरुवात जोमात केली, आणि विशेषतः मिड गेममध्ये जेव्हा एक एक पॉइंट अत्यंत तुल्यबळ अशा खेळाडूंच्या मध्ये खेळवले जातात आणि नेक टू नेक फाईट होते, तेव्हा जी पेअर कमी चुका करते आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवून ओपनिंग क्रिएट करून स्मॅश मारून फटक्या फटक्यांनी गुण मिळवते, ती जोडी ही नेहमी अंतिम विजेती ठरत असते. आणि 21-17 अशी गुणसंख्या तिसऱ्या गेमची झाली त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही किती तुल्यबळ खेळाडूंची लढत होती. तर मला असं वाटतं द टर्निंग पॉइंट असं जर का मला विचाराल तर तो मिड ऑफ द थर्ड गेम असा होता, त्यावेळेस 11-9 असा स्कोअर होता आणि तिथून चिराग आणि सात्विकनी पुढे मोसंडी मारली आणि 21-17 असा सामना त्यांच्या खिशात टाकला.
0: बरोबर सर. आणि गेल्या काही वर्षात या जोडीला दुखापतींचा मोठा फटका बसलाय, तर त्याच्यातून सावरून एवढी गगनभरारी घेणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं होतं?
1: मला असं वाटतं याच्यामध्ये ना सगळे जे उच्च दर्जाचे खेळाडू असतात, आता भारताचं जर का उदाहरण घेतलं तर PV सिंधूनं गेल्याच महिन्यामध्ये चायनाचीच स्पर्धा जिंकून ती मोठं झोकदार अशा प्रकारचं पुनरागमन केलं. ती देखील गेले 2 वर्ष जवळजवळ कुठलीही मोठी स्पर्धा जिंकू शकली नव्हती आणि अनेक दुखापतींचा सामना करत होती, परंतु त्या चायनामधल्या स्पर्धेतल्या विजयानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिने बाकीच्या खेळाडूंना स्फूर्ती आणि मोटिवेशन दिलं की नाही आपण पुनरागमन करू शकतो, इंजुरीज जरी झाली असली तरी त्या इंजुरीजवर मात करून आपण पुन्हा एकदा उच्च दर्जाचं बॅडमिंटन खेळून जिंकू शकतो, हा आत्मविश्वास सिंधूच्या विजयामुळे बाकीच्या भारतीय खेळाडूंना आला. तोच प्रत्यय पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनी उत्तम कामगिरी करून दाखवून दिला, त्याचप्रमाणे महिला दुहेरीमध्ये गायत्री आणि त्रिसा या जोडीनी जाणवून दिला, आणि अर्थातच जरी क्वार्टर फायनल स्टेजला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक आणि चिराग हरले होते तरी त्यांना ही एक आतून एक आत्मविश्वासाची डूब मिळाली की ज्यामुळे त्यांनी चायनामध्ये जाऊन आपल्या इंजुरीजवर मात करून आणि आत्मविश्वासपूर्वक खेळून हा मोठा विजय साकार केला.
0: सर, आपण बघितलं तर आशियाई खेळांसाठी आपली जी आता संघ निवड झालीय त्याच्यामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा असा मिलाप आपल्याला दिसून येतोय, तर या संपूर्ण संघाचा जो संघ आहे आपला तो संघामध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो एशियन गेम्स मध्ये?
1: मला असं वाटतं की आपल्या सगळ्या अशा या तीन इव्हेंट्सवर

0: जास्ती करून केंद्रित आहेत मेडलसाठी असं मी म्हणेन.
1: बरोबर.
0: आणि इन द ऑर्डर ऑफ मेरिट पहिली संधी आहे ती सात्विक चिराग यांना पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक जिंकण्याची, त्यानंतर पी व्ही सिंधूला महिला एकेरीमध्ये आणि नंतर गायत्री ट्रेसा यांना महिला दुहेरीमध्ये. मी लक्ष्य सेनला मुळीच कमी लेखत नाहीये, त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि तो कुठलीही सामना जिंकून अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारू शकतो इतकी त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. परंतु इन ऑर्डर ऑफ मेरिट अँड प्रेझेंट फॉर्म मी असं म्हणेन की पहिली सुवर्ण पदक जिंकण्याची संधी चिराग सात्विकलाच आहे, त्या पाठोपाठ सिंधूला आहे आणि नंतर महिला दुहेरीच्या आपल्या संघाला आहे. आपला एकंदर 20 जणांचा संघ या एशियन खेळासाठी निवडला गेलेला आहे आणि हे सर्व खेळाडू उत्तम भरात असलेली प्रॅक्टिस करतायत, त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे, दे आर इंजुरी फ्री आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षकांचं पाठबळ देखील चांगलं आहे. त्यामुळे एशियन गेम्स हे नक्कीच भारतीय बॅडमिंटनपटू गाजवतील असं मला या ठिकाणी वाटतं.
1: सर, तन्वी शर्मा, उन्नती हुडा यासारख्या युवा बॅडमिंटनपटूंना एक मोठं व्यासपीठ एशियन गेम्सच्या निमित्ताने उपलब्ध झालंय, तर त्यांच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय?
0: मी असं म्हणेन की या खेळाडू या आपल्या भारताचं भवितव्य आहेत आणि त्या उत्तम खेळत आहेत, परंतु वरच्या लेवलच्या स्पर्धांमध्ये मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म करण्यासाठी त्यांना चांगला ड्रॉ मिळाला पाहिजे. आणि जर का चांगला ड्रॉ मिळाला आणि ती संधी त्यांनी आपल्या हातातनं घालून नये असं आपल्याला वाटत असेल तर दे हॅव टू राइज टू द ऑकेजन. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु ऑन पेपर त्यांना अजून परिपक्वतेची निश्चितपणे जरूर आहे आणि हा एशियन गेम्सचा प्लॅटफॉर्म हा टू राइज टू द ऑकेजन या दृष्टीने त्याकडे बघायला पाहिजे. आणि हे खेळाडू देखील तितकेच, इन्क्लुडिंग आयुष शेट्टी, हे तितकेच यंग खेळाडू हे निश्चितपणे चांगली कामगिरी उच्च दर्जाची करतील असा मला ठामपणे विश्वास वाटतो.
1: सर, आपण मगाशी सिंधूच्या अनुभवाबद्दल बोलत होतात, तर सिंधूचा अनुभव या सगळ्या स्पर्धांमध्ये किती महत्वाचा असेल भारताच्या दृष्टीने?
0: खूपच, भारताच्या दृष्टीने देखील असेल आणि सिंधूच्या दृष्टीने देखील असेल.
1: बरोबर.
0: कारण ती आता ज्या खेळाडूंची टॉप लेवलला कॉम्पिटिशन खेळते त्यातले युरोपियन खेळाडू हे एशियन गेम्सला असणार नाहीत, कारण ह्या स्पर्धा या आशियाच्या खेळाडूंसाठी आहेत. त्यामुळे जपान, कोरिया, थायलंड आणि मलेशिया, इंडोनेशिया हे आपले मेन प्रतिस्पर्धी आहेत बॅडमिंटनमधले आणि त्यातल्या सर्व खेळाडूंशी सिंधू आजवर खेळत आलेली आहे, तिचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, तिला त्यांनी हरवलेलं देखील आहे. त्यामुळे सिंधूचा अनुभव हा या खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल आणि मला असं वाटतं दॅट विल बी अ मेन फॅक्टर फॉर सिंधू सक्सेस.
1: सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात संक्षिप्त स्वरूपात. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेला नीरज चोप्रा दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. भारतीय ऍथलेटिक महासंघानं त्याच्या जागी भालाफेकपटू यशवीर सिंगची निवड केली आहे. भारताचे माजी फलंदाज VVS लक्ष्मण 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळतील. ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 आयोजन भारतात होणार आहे. ही स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाईल. सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम गट सामन्यात भारतानं बांगलादेशला 3-0 पराभूत केलं आणि भारतीय संघ 20 वर्षात प्रथमच AFC Under-20 आशियाई चषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. श्रोते हो, क्रीडा विश्वमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण स्मृती मंधानाची गगनभरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं, श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी

0: श्रोते हो, आताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: श्रोते हो, श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजे परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. विषय आहे प्रेमस्वरूप आई. गुरुवारी अर्थात उद्या 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. संवादिका आहेत सुचेता गुरुडे. तेव्हा उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा सकाळी ठीक 11:05. विषय आहे प्रेमस्वरूप आई.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

होता आहेत कलाकार जान्हवी जातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका।

0: आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-27 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि सेबी, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
2: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट म॑डर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं उन सब कॉरिडोर्स को

0: फोर लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं, दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल।
1: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले। मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली। या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते। पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले। या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला। मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली। जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या। मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली। या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत। मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली। येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं। ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे। ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती। वित्तीय परिप्रेक्षात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे। स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली। महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदात शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य

न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: गजानना गणराया अधिवंदू तुझ मोरया. गजानना
0: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, जगातल्या मोठ्या फिनटेक परिषदांपैकी एक असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026चं काल मुंबईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 4 दिवसांची ही परिषद येत्या 11 सप्टेंबरपर्यंत मुंबईत होत आहे. जागतिक समुदायाला एकत्र आणून परस्पर सहकार्य, सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण, तसंच अधिक बुद्धिमान, सक्षम आणि सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था घडवण्यासाठी ही परिषद एक महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. अशा महत्वाच्या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊयात आपण संस्थात्मक गुंतवणूक, शेअर बाजार आणि बँकिंग तज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याकडून. फिनटेक अर्थात फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयानं विकासाला नवी दिशा देणारा ग्लोबल फिनटेक फेस्ट हा कार्यक्रम मोठा आणि महत्वाचा का मानला जातो याविषयी शेलटकर यांनी अधिक सांगितलं.
1: ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2026 हा अनडाऊटेडली जगातला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल किंवा वन ऑफ द मोस्ट स्प्रेड अक्रॉस असा इव्हेंट आहे. याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती लोक जे आहेत ते फुटफॉल मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे. पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशनची जर का संख्या तुम्ही बघितलीत तर ती 8000च्या वरती आहे आणि स्टार्टअप जवळजवळ 5000 आहेत. स्पीकर जवळजवळ 1200 आहेत. 8 ते 11 सप्टेंबरच्या मध्ये हे जे होऊ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 500च्या वरती इन्व्हेस्टर्स म्हणजे इन्स्टिट्यूशन HNI टाइप्स आणि त्यांची जवळजवळ 450 सेशन्सच्या सगळ्या स्पीकर्सची मिळून आहेत. 200च्या वरती फाउंडर आणि 350च्या वरती एक्झिबिटर्स हे स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि जवळजवळ 120 रेग्युलेटिंग इन्स्टिट्यूशन अक्रॉस द ग्लोब म्हणजे सेबी, आरबीआय वगैरे टाइप्स सगळ्या याच्यात सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 200च्या वरती नवीन नवीन प्रॉडक्ट जी आहेत ती या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. 80 देशाचे लोक रिप्रेझेंट करत आहेत म्हणजे विचार करा किती मोठे रिप्रेझेंटेशन आहे ते. आणि 75च्या वरती मास्टर क्लासेस आणखीन बँक पोस्ट जे महत्वाचे क्लासेस असतात ज्या महत्वाच्या गोष्टी शिकवण्याचे हे असतात ते आहेत. ह्याचे जवळजवळ 15-1 वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बनणार आहेत. तर हा जो आवाका आहे हा आवाका जगातला मोठा आहे सगळ्यात. म्हणजे एवढे इव्हेंट गेल्या काही वर्षात किंवा काही दशकांमध्ये झालेलं नाहीये एवढ्या लोकांचं पार्टिसिपेशन. तुम्ही विचार करा जगातल्या 180-190 पैकी 80 देशातले लोक इथे पार्टिसिपेट होऊन ते कॉन्ट्रीब्युट करतात आहे. आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते जागतिक पातळीवरती आहे, जागतिक संस्थांना घेऊन आहे, जागतिक लोकांना घेऊन आहे. साहजिकच हा मोठा आणि महत्वाचा आहे कारण तुम्ही या सगळ्यांना इग्नोर करू शकता का? भारत ही नो डाऊट आर्थिक महासत्ता आहे पण बाकीच्या देखील आर्थिक महासत्तेत सामील होत आहे. हाच मोठा अचीवमेंट आहे.
0: श्रोतेहो, यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम आहे प्रभाव क्षमता असलेल्या एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम यांच्या माध्यमातून जोडली गेलेली विश्वासार्ह अशी सर्वसमावेशक जागतिक वित्त प्रणाली. यातले हे 3 तांत्रिक स्तंभ आहेत. एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम याविषयी शेलटकर यांनी माहिती दिली.
1: आता आपण समजून घेऊया ह्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते एक एक करत काय आहेत. एजंटिक AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आहे. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःच्या साधन सामृतीचा मेमरीचा वापर करून निर्णय घेते आणि ते निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला काय मल्टी स्टेप करायला लागतील त्याचेही टास्क देते. आणि त्याचा गोल आहे त्या एजंटिक AI ठरवलेला आहे किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ठरवलेला आहे तो कमीत कमी मानवाचा वापर करून एक्झिक्यूट करून कुठल्याही प्रकारच्या कमीत कमी चुका होणं हे एजंटिक AIचं काम आहे. टोकनायझेशन म्हणजे काय? टोकनायझेशन म्हणजे मूळ माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका गुप्त कोड मध्ये कन्वर्ट करून बदल ठेवायची प्रक्रिया. बँकिंग मध्ये बऱ्याचशा वेळेस ऑनलाईन व्यवहारामध्ये ही फार महत्वाची भूमिका आहे कारण ह्याच्यात तुमचा सुरक्षा जर का नसेल तर तुमचा डेटा लीक होईल, तुमचे अकाउंट एक्सपोज होतील. बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो आपल्या अकाउंट मधले पैसे गायब झाले. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सुरक्षित राहण्यासाठी टोकनायझेशन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. टोकनायझेशन हे ह्याच्यामध्ये हे एक अजून वाक्य ऍड करायला पाहिजे की ही भाषा संगणकाला समजण्यासाठी फार महत्वाची आहे.

0: बेसिकली ह्या सगळ्याच्या मध्ये एक अत्यंत ट्रस्टेड रेसिलियंट आणखीन सिक्युअर फायनान्शियल सिस्टीम बनवायची असेल तर त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करता तेव्हाच ती जास्तीत जास्त फुलप्रूफ होते आणि सेफ होते. लक्षात ठेवा इथे सेफ्टी ऑफ टेक्नॉलॉजी, अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात शेवटी काय उल्लेख केला का बाबा आम्हाला ही जी टेक्नॉलॉजी बनवायची आहे ती सेफ बनवायची आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेफली राहतील आणि त्या आमच्या लोकांना वापरता येतील. चार ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याचा इथे उल्लेख महत्वाचा आहे. एक त्यांनी सांगितलं की फिनटेक सक्सेस स्टोरी सो फार गव्हर्न्ड बाय स्केल स्कोप सिक्युअर सिस्टीम डेमोक्रॅटिक्स टेक्नॉलॉजी ट्रस्ट आणि कोर व्हॅल्यूज या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे काय की भारतीय लोकांना जमेल पटेल समजेल आणि काम करता येईल अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला बनवायची.
1: श्रोतेहो, जगभरात काही ठिकाणी सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता या पार्श्वभूमीवर भारताचा विकासदर यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या तिमाहीत 7.8% म्हणजेच अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक असणं आणि जपानच्या पतमूल्यांकन संस्थेनं भारताचं रेटिंग ए श्रेणीपर्यंत वाढवणं याचा उल्लेख उद्घाटनाच्या भाषणामध्ये झाला. या दोन गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
0: आपण सगळे जाणता की फेब्रुवारी एंडला बेसिकली इस्रायलनी इराणवरती हल्ला केल्यानंतर तेव्हापासूनच जागतिक स्तरावर ऑइल म्हणजे जे सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इम्पोर्टमध्ये जर का काही सगळ्यात जास्त पैसा जात असेल तर तो ऑइलमध्ये जातो. तर ते साधारणतः जे 60-70 डॉलर्स होतं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ते सडनली 100 डॉलरच्या घरात येऊन थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ 30-35% कन्झम्पशन हे ऑइलचं असल्या कारणाने ते तर आपल्याला फारच त्रास देते. असं असताना सुद्धा भारताचा जो जीडीपी ग्रोथ झालेला आहे तो तब्बल 7.8% आलेला आहे. हे इतकं महत्वाचं आहे की भारताचा जीडीपी ग्रोथ म्हणजे काय तर प्रत्येक भारतीयांनी तुम्ही मी सगळ्यांनी टोटल किती देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर किती वाढलं याचं इंडिकेशन आहे. तो 7.8% झाला जो वन ऑफ द हायएस्ट आहे. आणि लक्षात ठेवा हे तेव्हा जेव्हा अख्खं जग संकटात आहे अशी परिस्थिती आहे. त्या ऑइल किमतीचा इम्पॅक्ट सगळ्या जगाला झालेला आहे आणि ओरमुजमुळे आपल्याकडे येणारी तेल जी जहाज आहे ती सगळी अडतायत आणि तिकडे सगळ्या प्रकारची मिसाईल्स आणखीन हे असल्या कारणाने रेस्ट्रिक्शन्स आहेत या परिस्थितीत झालेला आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून तो 7.8% ग्रोथ रेट किती राईट आहे रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे. आपणच सांगितलं तर लोक म्हणतील का तुम्ही स्वतःबद्दल चांगलं म्हणून घेताय. परंतु जॅपनीज रेटिंग एजन्सीनी इकडे भारताचं रेटिंग तब्बल 30 वर्षांनंतर BBB- वरून A+ करणं हे किती मोठं इंडिकेटर आहे की ते ऍक्सेप्ट करतायत जे काय होतंय ते चांगलं होतंय. तर ही माझ्या मते फार मोठी गोष्ट आहे. भारताच्या एकंदरीत त्याच्यासाठी कारण तुम्ही म्हणाल्या रेटिंगमुळे होतं काय तर तुम्हाला मिळणारा व्याजदर जो आहे तो कमी होतो. म्हणजे समजा तुमचं रेटिंग इम्प्रूव्ह झालं तुम्हाला माहितीये सिबिल स्कोर तो तुमचा जेवढा चांगला असेल तेवढा बँका तुम्हाला जे लोन ऑफर करतात त्याच्यावर तो व्याज कमी होतं. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्या $1 बिलियन कर्जावरती जर का 1% रेटचा इम्पॅक्ट झाला $1 बिलियन कर्ज म्हणजे 9,500 कोटीच्या आसपासचं कर्ज त्या 9,500 कोटीच्या आसपासच्या कर्जावरती समजा तुम्ही देत असलेला इंटरेस्ट रेट 10% असेल तर 950 कोटी रुपये होतात आणि त्याच्यावरती जर का 1% हा रेट कमी झाला तर तब्बल 90 कोटी रुपयाचा फायदा आहे देशाला. म्हणजे तुम्ही विचार करा ही किती मोठी गेनची गोष्ट आहे ती. त्यामुळे ही फार महत्वाची घटना आहे.
1: श्रोतेहो, भारताच्या फिनटेक यशाचा कळस म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी निर्माण केलेली UPI यंत्रणा. तिला 10 वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात त्याच्या यशाचा उल्लेख केला. आज जगभरातल्या 11 देशांमध्ये भारताची UPI यंत्रणा वापरली जात आहे. यापुढे विविध देशातील पेमेंट सिस्टीमशी UPIला जोडण्याचा मनोदय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यात किती फायदे व अडचणी असू शकतात यावर शेलटकर यांनी भाष्य केलं.
0: भारताची जी ही UPI व्यवस्था पंतप्रधानांनी जसं सांगितलं माननीय पंतप्रधानांनी की 11 देशात ऑलरेडी वापरली जात आहे. खास करून सिंगापूरमध्ये त्यांनी खास करून उल्लेख केला आणि ते खरं पण आहे. जिकडे तर ती पूर्णपणे इंटिग्रेटेड याच्यात झालेली आहे. तर हे उत्तम अशासाठी आहे की लाखो भारतीय भारताबाहेर आहेत जे बेसिकली पैसे भारतात पाठवत असतात कारण त्यांचे आई वडील कुटुंब अजूनही भारतात आहे आणि ते भारतात जेव्हा पाठवतात तेव्हा त्यांना या फॉरेन बँका 4-7 दिवस घेतात किंवा अगदी 4-5% चार्ज होतानाही मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे हे भारतीय UPI जे आहे त्याच्यामुळे यांचे जे पैसे आहेत ते सरळ सरळ वाचतात. त्याचं कारण

0: ब्रोकरेज किंवा तत्सम गोष्टी जात नाही आहेत, शिवाय 4 ते 7 दिवसाच्या ऐवजी ऑन द स्पॉट झाल्याने जी काही मदत होते ती वेगळीच. तर हे जे आहे याच्यामध्ये धोका एवढाच आहे की कोणीतरी सायबर सिक्युरिटीमध्ये काही कन्सर्न निर्माण करू नये. ते जर का नाही झालं तर काही प्रॉब्लेमच नाही. कारण विचार करा ना, आपण हे कोणा देशाबरोबर करू शकतो? आपण हे सेफ कंट्रीज बरोबर करू शकतो, सिंगापूर सारख्या. पण तुम्हीच मला सांगा, जर का चुकून याच्यामध्ये कुठेतरी पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश असले तर आपल्यापैकी कोणतरी याची गॅरंटी देऊ शकता का की त्यांची सरकार किंवा ते लोक याच्यात काही गडबड नाही करणार? त्यामुळे तो फक्त धोका लक्षात घेऊन भारत कोणाबरोबर हा करार करतोय तर ते बघून भारत सरकारने हा करार करावा आणि युपीआयची डेव्हलपमेंट करावी जे इंटिग्रेटेड सिस्टीमला सपोर्ट करेल.
1: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावरही शेलटकर यांनी माहिती दिली.
0: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळे ऑफिशियल सिस्टीममध्ये येता. म्हणजे एखादा पाणीपुरीवाला असेल, वडापाववाला असेल, किंवा पुरी भाजी विकणारा असेल, किंवा भेळ विकणारा असेल, त्याला मिळणारे पैसे हे ऍक्च्युअल रेकॉर्ड होतात, रजिस्टर होतात. त्याच्यामुळे तो ऑफिशियल इकॉनॉमी मध्ये आल्यानंतर तुम्हाला आज माहिती आहे जो 11-12 लाखापर्यंत तर टॅक्स फारच कमी आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे 7 लाखापर्यंत तर कुठे काही टॅक्स हेच नाहीये. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत हे मूळ कररचनेच्या ह्याच्यात आल्या कारणाने बँका त्यांना सहजगत्या कर्ज देऊ शकतात. परंतु त्यांना जे काही छोटे छोटे 50,000-1,00,000 रुपयाचं हे हवं असतं ते आता कोण करतंय? आता सावकार किंवा लोक करतायत, जे वाटेल तो व्याज देतात. तर हा जो काही एक गोष्ट या छोट्या लोकांना कर्ज अवेलेबल नसल्याने भुर्दंड असायचा तो आज ते फॉर्मुलाइज झाल्याने फार सहजगत्या उपलब्ध होणार आहे थ्रू ऑफिशियल चॅनल, बँकिंग चॅनल. त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी राहील आणि गडबडही होणार नाही. आपण बघतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे सारख्या गोष्टी आपण पेपरातून वाचतो, पण तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द टाइम्स हे सावकाराकडनं घेतलेलं कर्ज असतं आणि त्याच्यात तो शेतकरी एकतर जमीन घालवतो किंवा मग जीव गमावतो. हे पूर्ण थांबायच्या दृष्टीने सरकारचं हे पाऊल फारच महत्वाचं आहे. ह्या सगळ्यामुळे तुमचे जीडीपी आणि त्याचा ऍक्च्युअल ग्रोथ रेट आहे तोही रेकॉर्ड रजिस्टर्ड होतोय, तोही देशाच्या फायद्याचाच आहे.
1: फिनटेकच्या यशाबरोबरच काही धोके देखील संभवतात, ते कोणते आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल यावरही शेलटकर यांनी आपलं मत मांडलं.
0: फिनटेकचे धोके हे पूर्णपणे सायबर सिक्युरिटी या एका गोष्टीच्या आसपासच भोगवतात. आपण जर का ती सायबर सिक्युरिटी व्यवस्थित केली तर तो काही धोका म्हणावा तसा नाहीये. तुम्ही आज बघाल डेटा लीक हा प्रकार आपण सतत पेपरातून वाचत असतो. म्हणजे काय की बाबा मी कर्ज घेतलं आणि माझी सगळी माहिती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला माझ्या बँकेच्या थ्रू गेली कारण त्याची सायबर सिक्युरिटी वीक होती. त्याची काळजी घ्यायला पाहिजे का? जरूर घ्यायला पाहिजे. तर तो धोका आहे का? तो धोका नक्की आहे. कुठल्याही इंटरनेट रिलेटेड माध्यमाने तो धोका आहे. जसं आज तुम्ही बघाल की कोणतरी जर का चुकून तुमच्या ह्याच्यातनं पैसे काढले आणि तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 24 तासाच्या आत कळवलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ती बँक हे दोघे मिळून तुमचे पैसे परत येतील बघतं. भले ते 2-4 दिवसाचं लेट करून येत असेल पण ते येतात ना परत पैसे. तर तशा प्रकारची जर का तुम्ही सिस्टीम ठेवलीत तर हे काही तेवढं असं बाऊ करण्यासारखं नाहीये. हा त्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे का? काळजी घ्यायला नक्की पाहिजे. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही याच्यावर एक पर्टिक्युलर लिमिट ठेवा का? बाबा आज तुम्ही जर का बघितलं असेल तर परदेशात तुम्ही गेला तर दिवसाला 50,000 वरती रक्कम नाही विड्रॉ करता यायची. अशा टाइपची लिमिट जर का तुम्ही तुमच्या कार्डावर टाकलीत किंवा इंटरनेट बँकिंगवर टाकलीत तर हे कंट्रोलेबल शक्य आहे. त्यामुळे हा तसा भाऊ करण्याचा विषय नाही, हा सॉल्व्ह करण्याचा विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही काही वाटेल ते जरी करायचा प्रयत्न केला तरी कोण ना कोण त्याच्यात काही ना काही उपद्रव करायचा प्रयत्न करणारच. तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा अर्थ असा होत नाही की समजा 99 लोकांना या गोष्टीचा फायदा होणार असेल आणि एकाला नुकसान होणार असेल तर ते एकाच्या नुकसानीसाठी 99 लोकांचा फायदा तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही हे बघा ते एकाची नुकसानी कशी कमी करता येईल.
1: श्रोते हो, देशांतर्गत फिनटेक बाजारपेठेची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना केवळ पेमेंट प्रोसेसिंग पुरतं मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन उत्पादनांचा विस्तार वेगानं करण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी भर दिला आहे. याचाच अर्थ हा की फिनटेकच्या माध्यमातून आता मोठी भरारी घेण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्टच्या निमित्तानं केलेला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.

श्रोते हो, आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार आणि शुभसंध्या शेतकरी बांधवांनो. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 18 भाद्रपद शके 1948, दिनांक 9 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया सुरुवातीला हवामानाचा अंदाज ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील. आज ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आकाश अंशतः निरभ्र होतं आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता होती. श्रोतेहो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगळे यांची प्रेरणादायी यशोगाथा आणि त्यानंतर अक्षय ऊर्जेचं महत्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर एस आर काळबांडे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच ऐकूया गाथा तिच्या संघर्षाची. या अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगळे यांची प्रेरणादायी यशगाथा, लेखन निशा औतकर, निवेदन संपदा ढोके यांचं आणि सादर करते सूरज गोळे.
2: श्रोते हो, स्वप्न मोठी असली की परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही. जिद्द, मेहनत आणि योग्य संधी मिळाली तर एक सामान्य महिला देखील असामान्य यशाची गाथा लिहू शकते. ही कथा आहे संघर्षातून उभी राहिलेल्या एका शेतकरी महिलेची. ही कथा आहे स्वतःच्या हिमतीवर नवी ओळख निर्माण करणाऱ्या एका धाडसी स्त्रीची. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथील लताताई विठ्ठलराव इंगळे यांच्या प्रेरणादायी प्रवासाची. मंडळी, आजच्या गाथा तिच्या संघर्षाची या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत एका साध्या गृहिणीपासून ते यशस्वी मत्स्यपालन उद्योजिकेपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास. लताताई इंगळे यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. त्यात उत्पन्नाची मर्यादा, घरची जबाबदारी आणि काहीतरी वेगळं करण्याची ओढ, यातूनच सुरू झाला मत्स्यपालन व्यवसायाचा श्रीगणेशा, ज्यामुळे कुटुंबासह अनेकांना रोजगार मिळाला आणि महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थकी झाले. नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव म्हणजे एक शेतीप्रधान गाव. याच गावात राहते इंगळे कुटुंब. पारंपरिक शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. मर्यादित उत्पन्न, वाढत्या जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता. मात्र लताताई यांच्या मनात एक वेगळं स्वप्न होतं, काहीतरी नवीन करण्याचं, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचं. आणि याच शोधातून सुरू झाला शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाचा प्रवास. यासाठी महत्वाचा टप्पा ठरली

ती केंद्र शासनाची प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना. कारण प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मुख्य उद्देश शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा विकास करणे आहे. या योजनेद्वारे मत्स्य उत्पादन वाढवणे, उत्पन्न दुप्पट करणे, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि नवीन रोजगार निर्माण करणे हा आहे. पारंपरिक शेतीला मत्स्यपालन व्यवसायाची जोड द्यावी या उद्देशाने लताताई अमरावती येथे रंगीत मासोळी प्रशिक्षणात सहभागी झाल्यात. यानंतर मिळालेल्या माहितीनुसार लताताई यांनी प्रथम घरच्या घरी छोट्या टाकीत गप्पी आणि मुली या माशांचे संगोपन सुरू केले. पाण्याचे गुणधर्म, खाद्य व्यवस्थापन आणि प्रजनन यांचा अभ्यास केला. याच काळात त्यांना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती मिळाली आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. कारण लताताईंना प्रशिक्षणात पाण्याचे गुणधर्म, माशांचे संगोपन, खाद्य व्यवस्थापन आणि प्रजनन तंत्रज्ञान यांची माहिती मिळाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली जिल्ह्यातील पहिला रंगीत मासोळी मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्याची. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि शेतीपूरक व्यवसायातून नवा रोजगार. प्रशिक्षणानंतर त्यांनी घरच्या घरी छोट्याशा टाकीत गप्पी आणि मुली या माशांचे संगोपन सुरू केले. सुरुवात लहान होती, पण स्वप्न मात्र मोठं होतं.

0: प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत लताताई इंगळे यांना तब्बल 15 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आणि उभं राहिलं अकोला जिल्ह्यातील पहिलं आधुनिक रंगीत मासोळी प्रजनन आणि संगोपन केंद्र. महाराष्ट्रामध्ये महिला शेतकरी आणि अनेकांसाठी शोभिवंत माशांचे प्रजनन आणि पालन हा उत्तम जोडधंदा ठरतो आहे. कोलकाता, बंगाल, चेन्नई येथून शोभिवंत माशांचे बीज मागवले जात आहेत, तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्येही शोभिवंत माशांचे प्रजनन होणे महत्वाचे आहे. हाच ध्यास घेऊन अकोला जिल्ह्यात शोभिवंत माशांचे प्रजनन आणि पालन या व्यवसायाची सुरुवात झाली. आज त्यांच्या प्रकल्पात गोल्ड फिश, विडो फिश अशा विविध जातींच्या शोभिवंत माशांचे संगोपन केले जाते. दरवर्षी सुमारे 25,000 माशांचे उत्पादन घेतले जाते आणि या व्यवसायातून दरवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळते. शिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. आपल्या या व्यवसायाचे अनुभव सांगताना लताताई इंगळे म्हणतात.
1: नमस्कार, माझे नाव सौ लताबाई विठ्ठलराव इंगळे, राहणार बाबुडगाव जहागीर. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत रंगीत मासोळ्यांचे प्रजनन व संगोपन हा शासनाचा प्रोजेक्ट 2022 रोजी मिळाला असून 2023 रोजी प्रकल्प पूर्ण सुरुवात झाली. या प्रकल्पाला 25 लाख रुपयाचा असून त्यातील 60% सबसिडी असून शासनाने 15 लाख रुपये दिले. या प्रकल्पात रंगीत मासोळ्या जसे की गोल्ड फिश, मोली, गप्पी, विंडो, एंजल इत्यादी मासोळ्यांचे प्रजनन व संगोपन प्रकल्पातून 3 ते 4 लोकांना नोकरी मिळाली असून हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाची देखभाल व व्यवस्थापन माझा मुलगा श्रीकांत करतो.
0: मंडळी, या यशामध्ये लताताई यांच्या कुटुंबाचाही मोठा सहभाग आहे. त्यांचे सुपुत्र श्रीकांत इंगळे यांनी फिशरीज विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. आज ते संपूर्ण प्रकल्पाचे व्यवस्थापन सांभाळतात. आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक पद्धती आणि अभ्यासपूर्ण नियोजनामुळे या व्यवसायाला

0: आईने खूप मेहनत घेतली. सुरुवातीला अडचणी खूप होत्या, पण आम्ही थांबलो नाही. आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन केल्यामुळे उत्पादन वाढलं आणि बाजारपेठही मिळाली, अशी भावना श्रीकांत इंगळे यांनी व्यक्त केली.
1: माझे नाव श्रीकांत विठ्ठलराव इंगळे. माझे शिक्षण फिशरीमध्येच झालेलं आहे. MA BSc झालेलं आहे, मास्टर ऑफ फिशरी सायन्स राजस्थानवरून. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना ही जी योजना आहे, या योजनेचा एक प्रकल्प म्हणून रंगीत मासोळ्यांचे प्रजनन व संगोपन केंद्र, ऑर्नामेंटल फिश ब्रीडिंग अँड रिअरिंग युनिट, हा एक प्रकल्प आम्ही घेतलेला आहे. तो आईच्या नावावरती घेतलेला आहे व आई स्वतः सांभाळते व त्याच्यामधून 2 ते 3 लोकांना नोकरी पण मिळालेली आहे, त्यांना पैसे पण मिळत आहेत व इथून अकोल्यावरूनच माल बाकीच्या गावामध्ये पण पोचवल्या जाते. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनामध्ये 25 लाख रुपयाचा हा पूर्ण प्रकल्प असून त्याच्यामध्ये 15 लाख रुपये सबसिडी या स्वरूपात मिळालेली आहे व 10 लाख रुपये हा स्वतः मी लावलेले आहे. असा तो पूर्ण 25 लाख रुपयाचा प्रोजेक्ट तयार झाला. या प्रोजेक्टच्या मधून आतापर्यंत वर्षाला 5 लाख ते 6 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळालं व तसेच याच्यामधून गोल्डफिश, मोली, लॅटी, सॉटटेल, एंजल, विडो यासारख्या मासोळ्यांची ब्रीडिंग सध्या सुरू आहे. उन्हाळा जर पाहता तर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्याकारणानं त्याचं प्रजनन होऊ शकत नाही व पावसाळ्यामध्ये सुरुवातीलाच त्याचं प्रजनन सुरुवात होऊन जाते, म्हणून पावसाळ्यामध्ये त्याचं जास्तीत जास्त स्वरूपात आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. दरवर्षी 4 ते 5 लाख सीड आपण आपल्या इथून विकतो. हे सीड जे आपले लाभार्थी आहेत त्यांना पण देतो आणि जे दुकानवाले आहेत त्यांना पण देतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून भरपूर लोकांना रोजगाराची पण संधी उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प तुम्ही घ्यावा व प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून लोकांनी याची उन्नती करावी असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.
0: सुरुवातीच्या काळात माशांच्या विक्रीतून मिळाले होते फक्त 10,000 रुपये. अनेकांनी शंका घेतली तर काही या व्यवसायावर हसलेही, पण इंगळे कुटुंबाने कधीही हार मानली नाही. जिद्दीने पुढे जात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महोत्सवात त्यांनी आपला स्टॉल लावला. लताताई इंगळे केवळ शेतीपुरत्या मर्यादित राहिल्या नाही, नवीन काहीतरी करायची जिद्द घेऊन मत्स्य व्यवसाय प्रजनन आणि जतन प्रकल्पामध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आज त्या यश संपादन करीत आहेत, अशी भावना मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश खोपे यांनी व्यक्त केली. श्री दिनेश खोपे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग अकोला म्हणतात.
2: नमस्कार, दिनेश खोपे, सहायक आयुक्त मत्स्य अकोला. बाबूरगाव येथील लताताई इंगळे यांना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत लाभ मिळाला असून या माध्यमातून त्यांनी रंगीत माशाचे प्रजनन आणि जतन केलेले आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना ही अत्यंत महत्वाची असून या माध्यमातून लाभार्थ्यांना रोजगाराच्या पावभात मिळते. जिल्ह्यातील या योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या असून रंगीत माशांचे प्रजनन आणि जतन हा पहिला प्रयोग बाबूरगाव येथे यशस्वी झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
0: आज बाभुळगाव येथील शोभिवंत माशांना विविध जिल्ह्यातून मागणी येत आहे. मत्स्यबीज आणि रंगीत मासे अनेक ठिकाणी पुरवले जात आहेत. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. एक साधी गृहिणी, एक शेतकरी महिला, पण तिच्या मनात होती स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द. आणि आज त्याच लताताई इंगळे अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. शोभिवंत मत्स्यपालन हा केवळ छंद नाही, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक प्रभावी रोजगार

करण्याचा मार्ग बनत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे अशा अनेक लताताई इंगळे घडत आहेत, ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, स्वतःचं भविष्य घडवत आहेत आणि समाजासाठी प्रेरणेचा दीप बनत आहेत. संघर्षातून उमललेलं यश, मेहनतीतून घडलेली ओळख आणि स्वप्नांना मिळालेली नवी भरारी.

0: शेतकरी बंधूंनो, गाथा तिच्या संघर्षाची या अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगडे यांची प्रेरणादायी यशोगाथा आताच आपण ऐकलीत. लेखन निशा औतकर, निवेदन संपदा ढोके यांचं आणि सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, यानंतर ऐकूया अक्षय ऊर्जेचे महत्व याविषयी डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तथा विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन.
1: मंडळी, असं म्हणतात ऊर्जा ही विकासाची गुरुकिल्ली आहे, मात्र पारंपरिक ऊर्जा स्रोत दिवसेंदिवस कमी होत असून पर्यावरणावरही त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत सूर्य, वारा, पाणी आणि जैव ऊर्जेसारखे अक्षय ऊर्जा स्रोत शाश्वत विकासाचा मजबूत पाया ठरत आहेत. आणि आज अक्षय ऊर्जेचे महत्व या अत्यंत समकालीन विषयावर आपण ऐकणार आहोत डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तथा विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केलेले मार्गदर्शन.

0: मी डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी आणि विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे मी कार्यरत आहे. आणि आज आपण अक्षय ऊर्जेचे महत्व आपल्या आकाशवाणीवर विशेष माहिती आपण याविषयी देत आहे. तर आपल्यामध्ये वाढती जी लोकसंख्या आहे, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि ऊर्जेची वाढती गरज, ज्यामुळे भविष्यात आपल्याला स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. आता आपण पाहू की अक्षय ऊर्जा म्हणजे काय. सूर्य, वारा, पाणी आणि जैविक पदार्थ यासारख्या निसर्गामध्ये सतत उपलब्ध होत राहणाऱ्या आणि मानवी वापरापासून संपूर्ण जाणाऱ्या ऊर्जा स्रोतापासून मिळणाऱ्या ऊर्जेला आपण अक्षय ऊर्जा म्हणतो. यालाच आपण रिन्युएबल एनर्जी देखील म्हणू शकतो. आता ऊर्जेचे दोन प्रकार आहे, अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत. आता पारंपरिक ऊर्जा स्रोत मध्ये कोळसा, पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू आणि हे जे आहे हे पारंपरिक जीवाश्म इंधन आहे आणि त्याचा साठा एकदम संपुष्टात येऊ शकतो आणि त्याच्या वापरामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन होते. आणि याउलट आपण अक्षय ऊर्जा जर वापरली तर ही अक्षय ऊर्जा स्वच्छ आहे, नंतर पर्यावरणपूरक आहे आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा देणारी आहे.
1: शेतकरी बंधूंनो, अक्षय ऊर्जा म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण जाणून घेतलं. यानंतर जाणून घेऊया अक्षय ऊर्जेचे नेमके प्रकार कोणते.
0: आता अक्षय ऊर्जेचे जर आपण प्रमुख प्रकार जर बघितले

तर त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे, आपली ही सूर्यप्रकाशापासून याच्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो किंवा सौर उष्णता मिळवता येते. दुसऱ्या पवन ऊर्जा, वाऱ्याच्या गतीच्या ऊर्जेपासून आपल्याला ज्या पवन चक्क्या आहे त्याच्यापासून आपण याच्यामध्ये वीज निर्मिती करतो. जल ऊर्जा, वाहत्या आणि साठवलेल्या पाण्यापासून आपण वीज निर्माण करू शकतो. नंतर जैव ऊर्जा, आपल्याला हे बघा की शेतीमध्ये जे अवशेष आहे किंवा पशुधनाचे जे शेण आहे आणि जो काडी कचरा जो आहे त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करू शकतो, बायोमास ऊर्जा आणि आपण जैव इंधन तयार करू शकतो. नंतर आहे बायोफ्युएल, त्याच्यामध्ये आहे इथेनॉल, बायोडिझेल यासारखी जैव इंधन आपण वाहनामध्ये आणि विविध औद्योगिक वापरासाठी काय करू शकतो. नंतर आहे जिओ थर्मल एनर्जी, औष्णिक ऊर्जा, पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेचा उपयोग करून आपण याची ऊर्जा निर्मिती करू शकतो. त्यानंतर पुन्हा आहे समुद्रापासून मिळणारी ऊर्जा, म्हणजे समुद्राची भरती ओहोटी, नंतर समुद्री प्रवाहापासून ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे. तर ह्या सर्व आपल्या अक्षय ऊर्जा आहे आणि भारतात अक्षय ऊर्जा म्हणजे अपारंपरिक ऊर्जेची सद्यस्थिती जर आपण बघितली तर याच्यामध्ये आपण फार मोठी प्रगती केली आहे. विशेषतः ह्या दशकामध्ये तर खूपच प्रगती झालेली आहे. विशेषतः सौर आणि पवन ऊर्जेच्या क्षेत्रात आपल्या देशाने फार उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आता भारताची आपण जर भौगोलिक स्थान हे जर विचारात घेतले तर आपलं सौर ऊर्जेसाठी अत्यंत अनुकूल असा आपला देश आहे आणि आपल्या भारतामध्ये वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध राहतो. त्याच्यामुळे काय करतो की आपण घराच्या छतावर सौर ऊर्जा किंवा आपण सौर पंप आहे, सौर कुकर, नंतर सौर वाढवणी यंत्र आहे आणि मोठ्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प याचा वापर आता आपल्या भारतामध्ये वाढलेला आहे. त्याचप्रमाणे आपली पवन ऊर्जा आहे, बायोगॅस, बायोमास आणि आपले हे लघु जलविद्युत क्षेत्रामध्ये देखील भरपूर असा विकास झालेला आहे. आणि हे भारताचं उद्दिष्ट आहे की आपल्याला नेट झिरो साध्य करायचं आहे आणि हे साध्य जर करायचं असेल तर आपल्याला ही अक्षय ऊर्जा जी आहे ही आपल्याला वापरावं लागेल आणि त्याचे फार मोठे योगदान राहील.

0: मंडळी, जागतिक पातळीवर सद्यस्थितीचा विचार करत असता अक्षय ऊर्जेचे काय महत्व आहे याबद्दल जाणून घेऊया.
1: सध्याची युद्धजन्य परिस्थिती जर बघितली तर अक्षय ऊर्जेचं फार मोठं महत्व आहे. पहा, आज जगामध्ये अनेक भागामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि यामुळे इंधनाचा पुरवठा जो आहे अनिश्चित झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पेट्रोलियम पदार्थ आहे, नैसर्गिक वायू आणि इतर आयात करणारे आपण जे इंधन आहे तर त्याच्यावर आपण दुसऱ्या देशावर अवलंबून आहोत आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी देखील हे एक आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आपलं ऊर्जा स्वावलंबन आणि ऊर्जा सुरक्षा ही अत्यंत महत्वाची ठरते. त्यामुळे आपण जर सूर्य आहे, नंतर आपला विंड किंवा वारा आपण जे म्हणतो हा आपल्याला काही कोणत्या देशाकडून आयात करावा लागत नाही. त्याच्यामुळे आपण स्थानिक पातळीवर सौर, नंतर आपलं हे पवन ऊर्जा आहे आणि जैव ऊर्जा याचा विकास जर केला तर आपण हे जे आपण इंधन आयात करतो त्याचा आपलं अवलंबित्व कमी होऊन जाईल. आपण आपल्या गावात किंवा शेतावर किंवा घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्माण करून त्याच ठिकाणी वापरली तर भविष्यातील विकेंद्रित ऊर्जा व्यवस्थेची ही दिशा ठरेल. युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात केंद्रीकृत वीज पुरवठा विस्कळीत जरी झाला तरी सौर ऊर्जा आणि बॅटरी आधारित लघु ऊर्जा प्रणाली जी आहे किंवा मायक्रोग्रीड आहे आणि विकेंद्रित ऊर्जा व्यवस्था तर ही महत्वाची भूमिका पार पाडू शकते.
0: मंडळी, शेती आणि शेती संलग्नित व्यवसायांमध्ये अक्षय ऊर्जेचे काय विशेष महत्व आहे याबद्दल जाणून घेऊया.
1: सौर ऊर्जेवर चालणारे ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन किंवा आपल्याला काही अन्न पदार्थ किंवा धान्य वाळवायचं असेल तर त्यासाठी सौर वाळवणी यंत्र आहे, सौर कोल्ड स्टोरेज आहे, नंतर सौर आधारित दुग्ध व्यवसाय किंवा शेतीमध्ये सौर कुंपण, नंतर सौर प्रकाश व्यवस्था असेल, नंतर आपण बायोगॅस तयार करू शकतो, पीक अवशेषापासून आपण बायोमास ऊर्जा आहे, कृषी अवशेषापासून बायोचार आणि जैव इंधन तयार करू शकतो, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण अक्षय ऊर्जेचा वापर करू शकतो. आणि भारत आपला कृषी प्रधान देश आहे आणि ह्या कृषी प्रधान देशात आपण ह्या अक्षय ऊर्जेचा सर्वाधिक परिणाम करणारी

0: कृषी क्षेत्राचा उपयोग आपण करू शकतो. आणि आपण बघतो की आपल्या कृषी क्षेत्रामध्ये डिझेल याचा फार मोठा वापर आहे, कारण ट्रॅक्टर शेतकरी वापरतात. पण अशा ह्या वातावरणात आपण जर अक्षय ऊर्जेचा वापर जर केला तर शेतकऱ्यांसाठी स्वच्छ आणि तुलनेने कमी खर्च असणारी ऊर्जा आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आता मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो आणि आम्ही आमच्या ह्या विभागात कृषी संशोधन नंतर शिक्षण आणि तंत्रज्ञान यामध्ये आम्ही अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्रम या तंत्रज्ञानाचा बराच प्रसार केला आहे. आता कृषी विद्यापीठाच्या संशोधनातून शेतकऱ्यांसाठी विविध अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. यामध्ये बघा, सौर ऊर्जेवर चालणारी विविध उपकरणं, नंतर सौर पंपिंग व सिंचनाच्या संबंधी तंत्रज्ञान असेल, नंतर सौर ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनाचे वाळवण व प्रक्रिया आहे, नंतर बायोमासचा उपयोग करून गॅसिफायर्स आहे, नंतर इम्प्रूव्ड कुक स्टोव्ह, नंतर विद्यापीठाने विकसित केलेले जे तंत्रज्ञान आहे त्याचा मुख्य उद्देश केवळ ऊर्जा निर्मिती करून हा नाही, तर शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च आपल्याला कमी करायचा आहे. विद्यापीठामध्ये सौर ऊर्जेवर आधारित प्राणी व वन्यजीव प्रतिबंधक उपकरण आम्ही तयार केलं आहे, नंतर सौर आधारित कृषी उपयोगाची साधने आहे, नंतर बायोमास व बायोचार संबंधी तंत्रज्ञान आहे. आम्ही याचा जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपण शेतकऱ्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये भेट द्यायला पाहिजे आणि तिचे आम्ही प्रात्यक्षिक देखील त्यांना आपण देऊ शकतो. आता भविष्याची दिशा आपल्याला जर ठरवायची असेल तर हा अक्षय ऊर्जा केवळ पर्यायी ऊर्जा म्हणून हे राहणार नाही, तर ऊर्जा व्यवस्थेचा मुख्य आधार बनणार आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये फार्म एनर्जी इंडिपेंडन्स ही संकल्पना विकसित करणे आता आवश्यक झालेली आहे. म्हणजे शेतावरच सौर ऊर्जा निर्मिती करून त्याच्यावर पंप चालवणे, प्रक्रिया यंत्रे आहे, कोल्ड स्टोरेज आणि इतर कृषी उपकरणे जी आहे ही चालवण्याची दिशा भविष्यातील उपयुक्त ठरणार आहे. आणि मी शेवटी एवढंच म्हणतो की अक्षय ऊर्जा ही केवळ पर्यावरण संरक्षणाची गरज नाही, तर ती आर्थिक विकास आणि ऊर्जा सुरक्षा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय स्वावलंबनाची गुरुकिल्ली आहे. सूर्याची ऊर्जा आहे, वाऱ्याची ऊर्जा, पाण्याची ऊर्जा आणि आपल्या शेतीतील जैविक औषध जे आहे याचा योग्य उपयोग करून आपण स्वच्छ आणि शाश्वत भारत निर्माण करू शकतो. आणि प्रत्येक घराने, प्रत्येक शेतकऱ्याने आणि प्रत्येक संस्थेने आणि गावाने ऊर्जा बचत आणि अक्षय ऊर्जेचा वापर याच्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. म्हणजे ऊर्जा बचत ही ऊर्जा निर्मिती आहे आणि अक्षय ऊर्जा ही भविष्यातली ऊर्जा सुरक्षा आहे आणि स्वच्छ ऊर्जा हाच शाश्वत विकासाचा मार्ग आहे. तर सर्व श्रोत्यांना मी माझा धन्यवाद आणि नमस्कार करतो.
1: शेतकरी बंधूंनो, अक्षय ऊर्जेचे महत्व याविषयी डॉक्टर एस आर काळबांडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तथा विभाग प्रमुख अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.
2: श्रोत्या, आताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील लाभार्थी लताताई इंगळे यांची प्रेरणादायी यशोगाथा ऐकलीत आणि त्यानंतर अक्षय ऊर्जेचं महत्व याविषयी डॉक्टर एस आर काळबांडे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकलं. याचबरोबर माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, आताच आपण माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी अकोला जिल्हा अकोला केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या वेबसाईट 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात,
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण। सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
4: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
5: श्रोते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो। वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई। मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी या वेळेच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये। आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई। गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30। संवादिका आहेत सुचेता गरुडे। उद्या ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या सात महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्यपदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
1: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील. पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले. या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते.
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्ध

असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि सेबी राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान बीकेसीमध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्यपदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 19 गुणांसह पूल अमध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पिगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्यपदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत विठ्ठल थोरात आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं. सुरुवातीला भाविकासाठी उभा हा सेना महाराजांचा अभंग आणि त्यानंतर छुम छननन छुम ही संत एकनाथ महाराजांची गवळण आपण ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीतामध्ये विठ्ठल थोरात आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. उद्याचा आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई. गुरुवारी दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05

ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा 11:05. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:31 आणि 3 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा अमोणकर यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

श्रोते हो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत पतंगा जशी ओढ ज्योतीने. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं समूह स्वरातील हे गीत. शब्द आहेत सरे निराशा अताकालची.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:00 न्यूज @9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग तिलक श्याम. त्यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग तिलक श्याम.

श्रोते हो, आताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन ऐकलं. राग होता तिलक श्याम, त्यांना तबला साथ होती राजेंद्र अंतरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित माधव इंगळे यांचं गायन राग केदार बसंत आणि भैरवी. त्यांना तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे प्रभाकर पेडणेकर यांची. ऐकूया पंडित माधव इंगळे यांचं गायन राग केदार बसंत आणि भैरवी.

श्रोतेहो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित माधव इंगळे यांचं गायन. आपण ऐकलात राग केदार, बसंत आणि भैरवी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. रात्री 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही इथे सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीसाठी 11:11 आणि 11 सेकंद होत आहे. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजचं हवामान आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 33° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 32°सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 27 तर सांताक्रूज इथे 26° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 87

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:12 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरेश वाडकर यांनी गायलेलं अभिजित कर्वे यांचं गीत. संगीत आहे राहुल घोरपडे यांचं.

सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेले गीत आपण ऐकत होता. अशोकजी परांजपे यांची ही रचना संगीतबद्ध केली होती शांक नील यांनी. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. आता ऐकूया जावेद अली यांनी गायलेलं सुनीता मुक्कलवार यांचं गीत. संगीत आहे उदय अभिजीत यांचं.

या पावसात मिलन झालं असतं तुझं आणि माझं, आणि झाली असतीस फक्त माझीच. पण छे, आज हिणवतात मज या पावसाच्या सरी. मग मीच माझं सांत्वन करतो, घेऊन आठवणींचे ओझे उरी. कळून चुकलं मला आज कोण होतीस तू, मोह मला का त्या क्षणांचा. तो तर एक आभास होता माझ्याच मनाचा.

या गीताबरोबरच भावगीताचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोता, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचा अकरा जण 31 मिनिटं होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण आज ऐकणार आहात उस्ताद फारूक लतीफ खान यांचं सारंगी वादन. ऐकूया राग सरस्वती. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साद आहे प्रसून चॅटर्जी यांची. ऐकूया उस्ताद फारूक लतीफ खान यांचं सारंगी वादन राग सरस्वती.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12 अजून 1 मिनिट होत आहे. सादर करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून सुगम रियाज या कार्यक्रम मालिकेचा भाग 8वा आज आपण ऐकणार आहात. लेखन मिथिलेश पाटणकर यांचं.

0: श्रोते हो, कलाकार त्याच्या विचारांनी कलेनी श्रीमंत असतोच, परंतु श्रोता हा देखील त्याच्या रसिकतेने श्रीमंत असू शकतो. जो श्रोता श्रीमंत असतो त्यालाच हे ब्रँड चांगले कळत असतात. कदाचित तो त्याचं शब्दात नेमकं विश्लेषण करू शकणार नाही, परंतु त्याला म्युझिकमधले ब्रँड्स त्याच्याही नकळत कुठेतरी आत जाणवत असतात. यामुळेच थालीपीठ खावं तर आजीच्याच हातचं, या चवीवर तो संगीतातले ब्रँड्स देखील ओळखू शकतो. नवे तो त्याच्या रसिकतेचा एक महत्त्वाचा घटकच असतो. अशा संगीतातल्या ब्रँड ठेक्यांबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत तालवाद्य संयोजक श्री विजय शिवलकर यांच्याशी. काही महत्त्वाचे ब्रँड ठेके किंवा काही ज्याला म्युझिशियन्समध्ये खूप प्रसिद्ध आहेत असे काही ठेके आम्हाला दाखवा.
1: महत्त्वाचे संगीतकार म्हणजे पंचमदा, आर डी बर्मन यांचे सुद्धा खूप ठेके फेमस झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं विशिष्ट एक मादल म्हणून इन्स्ट्रुमेंट असायचं. पंचमदानी मादलचा खूप वापर करून घेतला. मादलमध्ये असे अनेक पॅटर्न बनले पंचमदांकडे.
0: मादल कशा पद्धतीचं वाद्य असतं?
1: मादल तबल्यासारखंच असतो पण छोटं तोंड असतं मादलचं, आणि हाय पिचचा त्याचा सूर असतो मादलचा.
0: पण त्याला किनार असते का तबल्यासारखी?
1: नाही, किनार नसते.
0: किनार नसते,
1: ढोलकीसारखी पुढी असते मादलची. तर साधारण या टाईपने वाजतो तो.
0: बर,
1: तबल्याचा तून वाजतो त्या प्रकारे, पण त्याची आस कमी असते. पंचमदानी वेस्टर्न आणि मादलचा वापर करून कशा प्रकारे केलाय तो बघा.

0: वेगवेगळे पॅटर्न तयार केले त्यांनी. मादल उर्दूबाया, उर्दूबायाचा पण साऊंड असतो या प्रकारे,
1: याला उर्दूबाया
0: उर्दूबाया बोलतात.
1: बरं, म्हणजे ढोलकचाच बाया तू.
0: हा, ढोलकचा बाया, ढोलक उलटा करून त्याला उर्दूबाया असं बोलतात.
1: ढोलकच्याच बायाला उलटा करून वाजवलं जातं.
0: तर उर्दूबाया, मादल आणि ड्रम यांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी पॅटर्न बनवला. दुसरा एक पॅटर्न तरी मादलचा

0: त्यानंतर फोकमध्ये पण आपण खूप असे पॅटर्न्स आहेत. आंबोली पॅटर्न म्हणून आहे, गोव्याचं गाव आहे आंबोली.
1: आंबोली,
0: हा आंबोली असं गाव आहे, त्याच्यामुळे हा पॅटर्न खूप फेमस झालेला आहे आणि तो इंडस्ट्रीमध्ये पॅटर्न आला आपला.
1: बरं.

त्याच्यामध्ये पण गमती आहेत की थाम थाम दत्ताराम म्हणून पॅटर्न येतो. थाम थाम दत्ताराम, थाम थाम दत्ताराम, थाम थाम दत्ताराम सीताराम, सीताराम थाम थाम दत्ताराम सीताराम सीताराम. दुसरा एक लेझिम पॅटर्न येतो, त्याला मॉडिफाय करून शेंगदाने उचल, शेंगदाने उचल.

0: तीन बाया म्हणण्याचं कारण
1: बाया येतात,
0: तीन वेळा बाया वाजवल्या,
1: दोन तीन, एक दोन तीन, म्हणून तीन बाया फक्त म्हणजे पॅटर्न्सला नाव देण्यासाठी ते शॉर्ट फॉर्म तयार केलेलं आहे. तीन बाया, त्यानंतर कच्ची पॅटर्न. त्याला सडक छाप बोलतात.
0: सडक छाप, बर.
1: म्हणजे रस्त्यावरती मुलं सडक छाप मुलं असतात, ती नाचताना त्यांना जास्त हा पॅटर्न आवडतो. धिंदाक धिंदाक धिंदाक धिंदाक धिंदाक धिंदाक धिंदाक धिंदाक असे. दादऱ्यामध्ये पण आपण 3-4 बोलतो. दादऱ्यामध्ये पण खूप प्रकार झालेले आहेत. दादऱ्यामध्ये आपला ओरिजिनल दादरा असा आहे, धिन धिंदा ते ता धिन धिंदा. तर वेस्टर्नमध्ये आपण दादऱ्याला 3-4 बोलतो. वेस्टर्नमध्ये दादरा या प्रकारे वाजतो.

0: मात्रा त्याच आहेत पण वजन वेगळं आहे वाजवण्यातलं.
1: सिक्स एट, सिक्स एट मध्ये पण आपण खेमटा बोलतो सिक्स एटला. सिक्स एट मध्ये पण प्रकार खूप आहेत. हा, बरी बरी सिक्स एट झाला, खाली बरी सिक्स एट,

0: ढोलक आणि तबला मॅच करून असे पॅटर्न बनवले जातात खूप ठिकाणी. नंतर क्लासिकल आणि वेस्टर्नचं कसं फरक झाला, म्हणजे आता रिमिक्स मध्ये ऍक्च्युली नवीन गाणी बनताना सुद्धा तीन तालची गाणी बनलेली असतात. तर दा दिन दिन दा दा तीन तीन ता ता दिन दा दा दिन दिन वेट तेच आहे. पण काय संगीतकार प्रोड्युसरना आवडत नाही गाणं, बेसिक ठेका असल्यामुळे गाणं चांगलं बनलेलं असतं. त्याला धा धिन धिन दा धा धिन धिन दा धा तीन तीन ता दा तो सोल बीट करतात, धिक धिक ताक चित्ता चिक धिक ताक चिक धिक ताक चित्ता चित्ता धिक ताक चिक धिक धिक ताक चित्ता चित्ता चिक ता.
1: या पॅटर्नला सोल बीट म्हणतात.
0: हा सोल बीट बोलतात या पॅटर्नला. नंतर अद्दा असेल धा धिंग दा धा धिंग दा धा धिंग ता ता ता धिंग दा ता धिक ताक चिक धक चिक धक ताक धक चित्ता चिक धिक. आता दुसरा ढोलकचा पॅटर्न असेल झिन कचक धिन धिन कचक धिन धिन कचक धिन
1: त्याचं रूपांतर वेस्टर्न मध्ये अशा
0: पद्धतीने
1: भारतीयच आहेत पण त्याचं रूपांतर
0: इंस्ट्रुमेंट वेगळं आलं, वेट तेच आहे.

0: असे खूप गमतीशीर प्रकार ठेक्यामध्ये आपल्याला ऐकायला
1: मिळतात. याला घुमर असंही म्हणतात का?
0: हा, घुमरही बोलतात. राजस्थानचा ठेका म्हणून तो घुमर डान्सचा एक प्रकार आहे. त्यामुळे राजस्थानी घुमर आणि आपल्यामध्ये भजनी,
1: भजनी म्हणतात.
0: उलटा गेला की भजनी असं.
1: अरे वा.
0: आपले महाराष्ट्राचे इन्स्ट्रुमेंट पण खूप गाजलेले इन्स्ट्रुमेंट आहेत. डफली किंवा डिमडी बोलतात त्याला.
1: डिमडी.
0: हा.

0: हेच बगल बच्चा म्हणून इन्स्ट्रुमेंट आहे.
1: बगल बच्चा
0: भोजपुरी संगीतामध्ये बगल बच्चा म्हणून इन्स्ट्रुमेंट.
1: त्याचं नाव म्हणजे काय? बगलेत घेऊन वाजवतात.
0: बगलेमध्ये त्याची रस्सी जी असते बगलेमध्ये ऍडजस्ट करून दाबल्यानंतर त्याचा साऊंड मुळे ट्युनिंग चढतं त्याचं.
1: बर,
0: साधारण साऊंड त्याचा असा येतो. याच्याबरोबर चोणकं नावाचा प्रकार वाजवतात एक.
1: बरं,

0: वा क्या बात.
1: ऍक्च्युली ओरिजिनल चोणकं या प्रकारे वाजतं हे पण महाराष्ट्राचं इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या चोणकं करून लावणी किंवा तमाशा
0: या
1: लोकसंगीतामध्ये खूप वापर केलेला आहे.

0: वाह वाह वाह.
1: एक रेशो रेशो एक इंस्ट्रुमेंट आहे, त्या इंस्ट्रुमेंटचा पंचमदानी पण खूप वापर केला तबल्याच्या गाण्यामध्ये सुद्धा आणि वेस्टर्न गाण्यामध्ये सुद्धा. रेशो या प्रकारे वाजतो. हे वेस्टर्न स्टाईलने वाजला. तबल्याच्या गाण्याबरोबर असेल तर झिंग झिंग कच झिंग झिंग कच झिंग. या प्रकारे वापर करून घेतला.
0: मेरे सामने वाली खिडकी मला वाटतं या गाण्याचा इंट्रो.
1: रूप तेरा मस्ताना,
0: रूप तेरा मस्ताना मध्ये हाच पॅटर्न आहे.
1: पंचमदानी खास करून या इंस्ट्रुमेंटचा गिटार बरोबर मॅचिंग करायचं पॅटर्न वगैरे खूप वापर करून घेतला.
0: प्रयोग केले, अनेक प्रयोग केले.

0: विजयजी, आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय कमीत कमी वेळात आम्हाला ही एक मोठी बॉलिवूडची आणि फिल्म इंडस्ट्रीची सफर तुम्ही घडवून आणलीत ढोलक आणि ऑक्टोपॅड आणि तबला ह्या वाद्यांच्या सहाय्याने. याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
1: मी पण खूप आभारी आहे मुंबई आकाशवाणीचे.

सुगम रियाज या कार्यक्रमालिकेचा भाग 8 आज आपण ऐकलात. लेखन होतं मिथिलेश पाटणकर यांचं.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकी

निवडणुकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH AIR मुंबई उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम गीतबहार. चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेले हे गीत. गरमीचा बापू या चित्रपटातील गीत शांता शेळके यांची रचना, संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

तुमची खुशी हाच माझा सौदा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार श्रीकृष्ण साक्रीकर आणि संगीतकार प्रभाकर पंडित.

श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत, दत्ता डावजेकर यांचं संगीत, चित्रपट सवत.

किचकवध या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं. गदी माडगुळकर यांचं संगीत होतं. मास्टर कृष्णराव यांचं.

कामापुरता मामा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आणि संगीत होतं यशवंत देवी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात झुंजार या चित्रपटातील गीत, चंद्रशेखर गाडगीळ आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं. बाबासाहेब सौदागर यांचं हे गीत आहे, संगीत आहे शशांक पवार यांचं.

पारधी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं, मधुसूदन कालिलकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते राम कदम. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, आणि चित्रपट आहे हा खेळ सावल यांचा.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:01 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सौम्य कंटक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मालगुंजी आपण ऐकणार आहात. विलंबित बंदेश तिलवाडा तालात निबद्ध असून बोल आहे बनमे चरवत गैया. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहे रेनकारी दरवान. तबला साथ आहे प्रसून चटर्जी यांची. हार्मोनियम साथ केली आहे अनंत केमकर यांनी. ऐकूया सौम्या कंटक यांचं गायन राग मालगुंजी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सौम्या कंटक यांचं गायन. आपण ऐकलात राग मालगुंजी. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीसाठी 1:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 72 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो, या लावणीचे देखील असंख्य प्रकार आहेत बरं का, तरी देखील मुख्य तीन प्रकार जर सांगायचे तर नृत्य प्रधान लावणी, गायन प्रधान लावणी म्हणजे बैठकीची लावणी आणि अदाकारी प्रधान लावणी। प्रारंभीच्या काळामध्ये लावणी ही गेय स्वरूपामध्ये होती, त्यानंतर नृत्य प्रधान लावणी झाली आणि अलीकडच्या काळातली ही अदाकारी प्रधान लावणी आहे। जुन्नरी, हौद्याची लावणी, बालेघाटी लावणी, छक्कड, पंढरपुरी बाजाची लावणी अशी अनेक रूपं या लावणीची सांगता येतील। पूर्वीच्या काळी जुन्नरी आणि हौद्याची लावणी हे प्रामुख्यानं ढोलकी फाडाच्या तमाशामध्ये सादर केली जायची। बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतली लावणी आहे। संगीत नाटक अकादमी पुरस्कार ज्यांना मिळाला त्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। लावणीबद्दल अधिक बोलण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत। झपाटलेला या चित्रपटातली ही लावणी आहे, अर्थात झपाटलेला नंबर 2 हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला होता, तर त्यातली ही लावणी आपण ऐकणार आहोत। काळजात मुक्काम केला।

लावणीच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सध्या आपण बोलतोय. छक्कड म्हणजे द्रुतलयीतली लावणी, उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांना देखील लावणीमधल्या विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे हे आपल्याला माहिती असेलच. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना चव्हाण यांना त्यांच्या सांगीतिक योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. कांताबाई सातारकर यांनी तमाशा सादरीकरण करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकाही रंगमंचावर सादर केलेल्या आहेत हेही विशेषच आहे. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. ही लावणी बेला शेंडे यांनी गायली आहे. रचना संदीप खरे यांची, संगीतकार सलील कुलकर्णी.

अदाकारी युक्त लावण्या पूर्वीच्या काळी सादर केल्या जायच्या. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचं दर्शन घडवणारी लावणी एकदा सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करत होत्या, तेव्हा त्या घाबरलेल्या बालिका वधूच्या 10 भावमुद्रांचं दर्शन घडवत होत्या असा उल्लेख आहे. म्हणजे अंगाला कंप सुटणं, ओठ कोरडे पडणं, डोळ्यातून पाणी येणं, गाल लाल होणं, अशा वेगवेगळ्या मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवत असत लावणी सादर करताना. एकदा पंढरपूरच्या मंदिरामध्ये लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना 10वी अदा कोणती करावी असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले आणि हीच ती 10वी अदा असं सांगितलं, असंही एक वैशिष्ट्य या लावणीच्या संदर्भात सांगितलं जातं. खरं तर लावणी ऐकणं काय किंवा सादर करणं काय, हा नाद खुळा आहे असं म्हणायला हरकत नाही.

यमुनाबाई वाईकरांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक नर्तक बिरुजू महाराज यांच्यासोबत देखील लावणीची अदाकारी सादर केली होती असा उल्लेख आहे. तुम्ही माझे सावकार ही ती विलंबित लयीतली लावणी त्या अदाकारीसह सादर करत असत. याशिवाय पंचकल्याणी घोडा अबलख ही नृत्यप्रधान लावणी किंवा पंचबाई मुसाफिर अलबेला ही देखील एक नृत्यप्रधान अशी लावणी होती. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, राजश्री नगरकर, छाया खुटेगावकर यांनी देखील अनेक लावण्या लोकप्रिय केलेल्या आहेत. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती उर्मिला धनगर आणि रफिक शेख यांनी गायलेली आहे. निवडुंग हा अलीकडेच आलेला एक नवीन चित्रपट आहे. त्यातली ही लावणी प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिली आहे आणि रफिक शेख यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

श्रोते हो, लावणी या कला प्रकाराबद्दल आज मी आपल्याला बरीच अशी माहिती सांगितली. आणखीनही याविषयी आपण या नंतरच्या भागांमध्ये बोलणार आहोतच. आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत उर्मिला धनगर यांनीच गायलेल्या एका ढंगदार लावणीनं, रचना मंदार चोळकर यांची, संगीतकार प्रवीण कुंवर. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

मालिका विशेष कार्यक्रमांतर्गत आपण ऐकत होतात कार्यक्रम मालिका लावण्य रंग. या मालिकेचा भाग 72वा आज आपण ऐकला. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.

फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:20 होत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम क्रीडा विश्व.
1: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्मृती वंधनाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
2: श्रोतेहो नमस्कार. मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत करते. क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू विक्रम रचतात तर काही क्रिकेटपटू विक्रम मोडतात, पण काही क्रिकेटपटू असे असतात जे मैदानावर उतरले की विक्रमांची व्याख्याच बदलून टाकतात. आज भारतीय महिला क्रिकेटमध्ये असंच एक नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, स्मृती मंधाना. सध्या सुरू असलेल्या महिला एशिया कपमध्ये हाँगकाँग विरुद्ध तिने एकाच सामन्यामध्ये 2 विक्रम रचले. पहिला विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं तिच्या नावावर आता झाली आहेत, त्याचप्रमाणे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तिने रचलाय. यावरच चर्चा करण्यासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटवर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी. शुभांगी कुलकर्णी, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार.
3: नमस्कार विशाली.
2: स्मृतीनं एकाच सामन्यात मिताली राजचा सर्वाधिक धावांचा आणि मेग लॅनिंगचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडलाय, तर तुम्ही तिच्या या कामगिरीकडे कसं बघता?
3: ही अगदी मोठी कामगिरी आहे आणि ही ऍक्च्युली फक्त स्मृतीसाठी आहे असं नाही, पण सगळ्या म्हणजे इंडियन्ससाठी आणि इनफॅक्ट विमेन्स क्रिकेटसाठी हा मोठा विक्रम आहे. ऍक्च्युली मिताली राज ही जवळजवळ 22-23 वर्षासाठी इंडियासाठी खेळत होती आणि तिचा हा रेकॉर्ड ब्रेक करणं ही मोठी गोष्ट आहे. तशीच इव्हन मेग लॅनिंगची जे 17 सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडणं हा पण एक मोठा आहे. ऍक्च्युली दोन्ही जर सेपरेटली बघितले तर हे वेगवेगळे विक्रम दोन्ही सेलिब्रेट करण्यासारखे आहे. ते एकत्र ह्या मॅचमध्ये आलेत हे अगदी कोइन्सिडन्स आहे.
2: बरोबरच. आपण बघितलं तर स्मृती मंधानाची खेळी ही अतिशय उत्कृष्ट होती, तर तिच्या या खेळीमधलं एक काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की ती जेव्हा खेळते तेव्हा प्रेक्षकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो?
3: बेसिकली जर स्मृतीला बॅटिंग करताना जर बघितलं तर शी इज अ व्हेरी स्टायलिश आणि ग्रेसफुल प्लेअर. अगदी पहिल्यापासूनच जेव्हा ती खेळायची तेव्हा तिची बॅटिंग बघायला अगदी लोक स्कूटर थांबवून सायकल थांबवून यु नो मॅच बघायचे, कारण ती तेव्हा

0: अट्रॅक्टिव्ह असायची. पण आता जर बघितलं तर तिने खूप तिच्या बॅटिंगमध्ये स्ट्रोक्स पण वाढवलेले आहेत आणि बेसिकली आता तिचे वेगवेगळे रेकॉर्ड्स झाल्यामुळे लोकांना पण त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आलाय. पण बेसिकली तिची स्टाईल, तिचा ग्रेसफुलनेस आणि ती ओव्हरऑल सगळे स्ट्रोक्स खेळू शकते हे सगळं ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह होतं आणि प्रेक्षकांना ते अगदी छान वाटतं बघायला.
1: वयाच्या 30व्या वर्षी आपण बघितलंय की स्मृतीने हा रेकॉर्ड आहे मिताली राजचा आणि मेग लॅनिंगचा विक्रमांना मागे टाकलाय. येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये स्मृतीकडनं आपल्याला आणखी काय अपेक्षा करता येईल क्रिकेट प्रेमींना?
0: मी म्हणेन की म्हणजे अजून तिला जर तिचा फिटनेस जर व्यवस्थित असेल तर 5-8 किंवा 10 वर्ष पण ती खेळू शकते. तर ह्या 30 इयर्सला जर तिने हे जर अचीवमेंट केले असतील तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी अजून पुढे ती कितपत जाऊ शकेल. आणि मला वाटतं हा पुढचा तिचा जो फेज असेल हा खूप एक्सायटिंग राहील. इनिशियली जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा थोडं स्लो असं असायचं. स्लो म्हणजे इन द सेन्स आता 1-2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिचा खेळ थोडा वेगळा झालाय. तर त्याप्रमाणे आता ती जास्ती एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याच्या पुढे जे ती खेळेल ते डेफिनेटली सगळ्यांना इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग ठरणार आहे.
1: स्मृतीच्या खेळाबद्दल आपण तर बोलतच होतो पण आपण भारतीय महिला क्रिकेट तर बघितलं तर आता महिला क्रिकेट हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचलंय किंवा जास्ती पॉप्युलर झालंय आपण असं म्हणू शकतो की लोकप्रियता महिला क्रिकेटची जास्ती वाढलेली आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा आणि आत्ताचं वुमन्स क्रिकेटमध्ये काय बदल झालाय किंवा या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? कारण की तुम्ही खूप महिला क्रिकेटला खूप जवळचा तुमचा एक संबंध आहे तर तुम्ही याचं वर्णन कसं कराल?
0: विमेन्स क्रिकेट आमच्या वेळेला जे होतं आणि आता जे आहे ह्याच्यात खूप खूप फरक आहे. इनिशियली जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा कोणीच म्हणजे बायका क्रिकेट खेळायच्याच नाहीत.
1: बरोबर.
0: कशा खेळतायत असं लोक येऊन बघायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांना क्रिकेट मध्ये बघण्याची उत्सुकता पेक्षा मुली क्रिकेट कसा खेळतायत म्हणजे ते क्रिकेट बॉलनी क्रिकेट खेळतायत का रबर बॉलनी खेळतायत किंवा कुठल्या कपड्यांमध्ये खेळतायत किंवा अंडर आर्म बोलिंग करतायत का ओव्हर आर्म बोलिंग करतायत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. पण जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं अर्थात क्रिकेट मुली व्यवस्थित खेळतात बघितल्यानंतर हा इंटरेस्ट विमेन्स क्रिकेटमध्ये शिकार वाढायला लागला. पण 50 वर्षापूर्वी जे आमचे फॅसिलिटीज असायचे जसं आमचं ट्रॅव्हलिंग आम्ही करायचो आम्ही अनरिझर्व्ह कंपार्टमेंट मध्ये जायचो किंवा आम्ही डॉमिट्रीज मध्ये राहायचो आम्हाला अलाउन्सेस मिळायचे नाही त्यामुळे बरेच वेळेला आम्ही घरून डबे न्यायचो. सो अशा परिस्थितीमध्ये जे सुरू झालं होतं ते आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण एक म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्ही म्हणजे प्लेयर्स अगदी पॅशनेटली खेळायचे तसेच इव्हन ऑर्गनायझर्स जे होते ते खूप पॅशनेट होते. म्हणजे कोणाला त्याच्यातनं काहीही मिळत नव्हतं काही म्हणजे मॉनिटरी काही बेनिफिट्स मिळत नव्हते आणि सगळेजण फक्त त्यांना एक हाऊस होती आणि प्लेयर्सना हाऊस होती त्यांना सपोर्ट करावं ह्या दृष्टीने ऑर्गनायझर्स मॅचेस अरेंज करायचे. हे पहिले जवळजवळ 35 वर्ष असं चाललं होतं. नंतर मग जेव्हा बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट सुरू केलं आणि सगळ्या जे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियासाठी ज्या क्रिकेट खेळायच्या ते सगळं जेव्हा बदललं तेव्हा खूप गोष्टी प्लेयर्ससाठी आणि विमेन्स क्रिकेटसाठी बदलल्या. ऍक्च्युली साधारण 2005-2006 मोठा हा बदल विमेन्स क्रिकेटमध्ये झाला. इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल अगोदर असायचं आणि तसंच इंडियामध्ये विमेन्स क्रिकेट असोसिएशन होतं विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे दोन्ही मर्ज झाले आणि तसंच बीसीसीआयने विमेन्स क्रिकेट चालू केलं. तो खरं टर्निंग पॉइंट विमेन्स क्रिकेटसाठी होता आणि त्याच्यानंतर मग फॅसिलिटीज आणि सगळंच म्हणजे राहणं खाणं ग्राउंड बेसिकली अलाउन्सेस ह्याच्यामुळे मुली इन्व्हेस्ट करायला लागल्या आपल्या क्रिकेटमध्ये. त्यांच्याकडे हातात थोडे पैसे यायला लागले त्याच्यामुळे ते चांगल्या कोचिंग फॅसिलिटीज घेऊ शकलेत किंवा यु नो जिममध्ये जाऊ शकायचे त्यांचं फिटनेस वरती दे कुड स्पेंड ऑन. सो असा हा फरक झाल्यामुळे आणि बेसिकली लास्ट 7-8 वर्षामध्ये आपलं सोशल मीडियामुळे

0: त्यामुळे खूप फरक पडलाय. म्हणजे 2017 वर्ल्ड कप जेव्हा झालं तेव्हा इंडिया फायनल्स मध्ये पोहोचली होती.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉर्ड्सला ती मॅच झाली इंग्लंड वर्सेस इंडिया, तो एक टर्निंग पॉइंट पण विमेन्स क्रिकेटसाठी ठरला. आणि त्याच्यानंतर एव्हरीवेअर ऑल अराउंड द वर्ल्ड विमेन्स क्रिकेटला एक वेगळ्या तऱ्हेचं बूस्ट मिळाला. आणि आता तर इट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. आणि पर्टिक्युलरली प्लेयर्स लाईक आता स्मृती मंदाना आहे किंवा हरमनप्रीत आहे, आणि त्यातल्या त्यात आपण वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जो इंटरेस्ट सगळ्यांमध्ये डिव्हेलप झालाय, तो म्हणजे जे फॅन फॉलोईंग आहे, दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट.
1: बरोबरच आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटसाठी जो भारताने 2025 विश्वकप जिंकला तो किती महत्वाचा होता. त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले, तर तो किती महत्वाचा एक मुवमेंट होती ती आपल्यासाठी.
0: ही मोठी मुवमेंट आपल्यासाठी तर होती, पण ऍक्च्युली विमेन्स क्रिकेटसाठी ऑल ओव्हर द वर्ल्ड हा एकदम मोठा मुवमेंट होता. बेसिकली इंडिया जेव्हा फायनल्स मध्ये पोहोचते तेव्हा बरेच लोक फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर वॉचिंग, त्यामुळे जे टीव्ही कव्हरेज किंवा व्ह्युअरशिप मिळते हे इतकी मोठी असते की त्याचा फायदा विमेन्स क्रिकेटला ओव्हरऑल होत असतो. याचा फायदा मुलींना पण चिकार झालाय आणि हे आपण जिंकलो त्यामुळे बरेच पेरेंट्स आता आपल्या मुलींना क्रिकेट खेळायला एनकरेज करतात. बेसिकली ते विमेन्स क्रिकेटचं प्रोफाईलच वाढलंय, नॉट जस्ट विमेन्स क्रिकेट पण सगळे विमेन्स स्पोर्ट्सला. मला वाटतं की हे जेव्हा आपण मागच्या वर्षी जिंकलो ते बरेच महिला नाही पण इवन पुरुष त्याच्याबद्दल बोलत होते आणि सडनली असं सगळ्यांना फिलिंग यायला लागलं की यु नो विमेन्स क्रिकेट आणि विमेन्स स्पोर्ट्स इज समथिंग बिग आणि द विमेन कॅन अचीव समथिंग. सो हे जे एक बदल झालाय तो मोठा फायदा त्या वर्ल्ड कप जिंकण्यामुळे झालाय. तर इव्हन मॉनिटरी बेनिफिट मुलींना डेफिनेटली त्याच्यामधनं झाले. आणि आता आम्ही बघतोय की खूप मुली आता ग्रासरूट लेवलला क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. आणि मी म्हटलं तसं इव्हन पेरेंट्स एनकरेज करायला लागलेत आणि खूप स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स पण मुलींना आता मिळतात आणि तसंच इव्हन इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप वाढायला लागली.
1: आपण बघितलं तर तरुण महिला क्रिकेटपटूंचा आपण जसं म्हणालात की आता सहभाग हळूहळू वाढत चाललाय, तर या सगळ्या तरुण महिला क्रिकेटपटूंना एक सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही काय तो द्याल.
0: ऍक्च्युली दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा फॅसिलिटीज नसायचे, आम्हाला खेळाच्या बरोबर आम्हाला ऑर्गनायझिंग पण करायला लागायचं, फंड रेझिंग करायला लागायचं. म्हणजे इव्हन इंटरस्टेट मॅचेस साठी जर खेळायचं असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही खिशातनं पैसे खर्च करायचो. पण आताची परिस्थिती इतकी वेगळी आहे की तुम्ही जर स्टेट साठी खेळत असाल किंवा काही डिस्ट्रिक्ट स्टेट इंडियासाठी खेळत असाल तर तुम्हाला एवढे चांगले फॅसिलिटीज मिळतात, तुमचे कोचिंग कॅम्प्स होतात, तुम्हाला ट्रेनर्स असतात. यु नो सो हा जो आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. आत्ताच्या काळामध्ये चॅलेंजेस पण तितकेच आहेत कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे किंवा सोशल मीडियामुळे एक प्रेशर पण प्लेयर्स वरती असतं. पण जसं मेंटल फिटनेस आपण म्हणतो, तुमचं खेळाचं फिटनेस, हार्डवर्क हे जर केलं तर यू विल बी एबल टू अचीव अ लॉट. आणि आत्ताची ही वेळ ही विमेन्स क्रिकेटसाठी चांगली आहे आणि ही आत्ता सुरुवात झाली, म्हणजे ह्याच्यानंतर इट इज गोइंग टू गेट इव्हन बेटर. आणि पर्टिक्युलरली विथ प्लेयर्स लाईक यु नो स्मृती आहे किंवा हरमन आहे आणि आपल्याकडे बीसीसीआय जे फॅसिलिटीज देत आहेत, हे सगळं खूप मोठं पॉझिटिव्ह आहे विमेन्स क्रिकेटसाठी. तर मी त्यांना म्हणेन की ह्याचा सगळा फायदा घ्या. पण एक गोष्ट त्याच्याहून मी अजून एक सांगेन की तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह करायचं बघा, दुसऱ्याला कम्पेअर करून तो काय करतोय म्हणून मी करते असं नका. स्वतःच म्हणजे तुम्ही स्वतःचे कष्ट घेऊन स्वतः जस्ट मेक yourself better than what you were the previous day. So if you work towards that, मला वाटतं की that will be good for them.
1: नक्कीच. आता आपण बघितलं तर हा महिला क्रिकेटसाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे असंच म्हणावं लागेल. शुभांगी कुलकर्णी, तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आताच आपण चर्चा करत होतो भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी यांच्याशी. एका बाजूला चीनची घरच्या मैदानावरची आक्रमक जोडी आणि दुसऱ्या

0: सात्विक आणि चिराग यांचा आत्मविश्वास परतलाय, त्यांचा टॅक्टिकल गेम परतलाय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा विश्वास परतलाय. याविषयी आणि भारताच्या आशियाई खेळांच्या भारतीय बॅडमिंटन पटूंच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड. सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्ते. नमस्ते.
0: भारतीय जोडी सात्विक चिरागनं चायना मास्टर जिंकत इतिहास रचलाय, तर आगामी आशियाई खेळांच्या आधी त्यांना मिळालेलं हे सुवर्ण यश किती महत्वाचं आहे?
1: मला दोन तीन गोष्टी या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. पण नुकताच जागतिक बॅडमिंटन स्पर्धा ही दिल्लीमध्ये झाली, त्या स्पर्धेतला चिराग आणि सात्विक यांचा परफॉर्मन्स मी स्वतः अगदी जवळनं पाहिला, आणि तेव्हा मला थोडंसं कुठेतरी असं वाटलं की विजयाच्या अगदी जवळ येऊन कुठेतरी काहीतरी चुका होतात, अनफोर्स्ड एरर्स किंवा प्रेशर माउंट्स ऑन यू, आणि मग त्या चुकांच्यामुळे आपल्याला हातातोंडाशी आलेला विजयाचा घात गमवावा लागतो. परंतु ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये होऊ दिली नाही. चायना मास्टर्स ही स्पर्धा जगातल्या अत्यंत टफ स्पर्धेमधली एक असते आणि हायेस्ट रँक्ड प्लेयर्स तिथे खेळत असतात, त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं म्हणजे एशियन गेम्सच्या पार्टिसिपेशनमध्ये सुवर्णपदकासाठी प्रयत्न करणं किंवा सुवर्णपदकासाठी कॉन्फिडन्स मिळवणं, या दृष्टीने ही चायना मास्टर्स मधली कामगिरी अतिशय महत्वाची ठरेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो.
0: सर, आपण बघितलं तर पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक चिरागनं सामन्याचं चित्रच पूर्णपणे बदलून टाकलं होतं, तर तुमच्या मते या सामन्यातील कलाटणी देणारा नेमका क्षण कोणता होता?
1: मला असं वाटतं की साधारण पहिला गेम 21-11 या गुणसंख्येवर आपली जोडी हरली होती, परंतु नंतर दुसरा गेम त्यांनी 21-13 असा जिंकला, आणि तो जिंकल्यानंतर जेव्हा सामना बरोबरीत आला तेव्हा दोन्ही जोड्यांचे चान्सेस या ठिकाणी जिंकण्याचे हे जवळजवळ सेम होते. परंतु चिराग आणि सात्विकनी सुरुवात जोमात केली आणि विशेषतः मिड गेम मध्ये जेव्हा एक एक पॉइंट अत्यंत तुल्यबळ अशा खेळाडूंच्या मध्ये खेळवले जातात आणि नेक टू नेक फाईट होते, तेव्हा जी प्लेयर कमी चुका करते आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवून ओपनिंग क्रिएट करून स्मॅश मारून फटक्या फटक्यांनी गुण मिळवते, ती जोडी ही नेहमी अंतिम विजेती ठरत असते. आणि 21-17 अशी गुणसंख्या तिसऱ्या गेमची झाली त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही किती तुल्यबळ खेळाडूंची लढत होती. तर मला असं वाटतं द टर्निंग पॉइंट असं जर का मला विचाराल तर तो मिड ऑफ द थर्ड गेम असा होता, त्यावेळेस 11-9 असा स्कोअर होता आणि तिथून चिराग आणि सात्विकनी पुढे मोसंडी मारली आणि 21-17 असा सामना त्यांच्या खिशात टाकला.
0: बरोबर सर. आणि गेल्या काही वर्षात या जोडीला दुखापतींचा मोठा फटका बसलाय, तर त्याच्यातून सावरून एवढी गगनभरारी घेणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं होतं?
1: मला असं वाटतं याच्यामध्ये ना सगळे जे उच्च दर्जाचे खेळाडू असतात, आता भारताचं जर का उदाहरण घेतलं तर पीव्ही सिंधूनं गेल्याच महिन्यामध्ये चायनाचीच स्पर्धा जिंकून ती मोठं झोकदार अशा प्रकारचं पुनरागमन केलं. ही देखील गेले 2 वर्ष जवळजवळ कुठलीही मोठी स्पर्धा जिंकू शकली नव्हती आणि अनेक दुखापतींचा सामना करत होती, परंतु त्या चायनामधल्या स्पर्धेतल्या विजयानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिने बाकीच्या खेळाडूंना स्फूर्ती आणि मोटिवेशन दिलं की नाही आपण पुनरागमन करू शकतो, इंजुरीज जरी झाली असली तरी त्या इंजुरीजवर मात करून आपण पुन्हा एकदा उच्च दर्जाचं बॅडमिंटन खेळून जिंकू शकतो, हा आत्मविश्वास सिंधूच्या विजयामुळे बाकीच्या भारतीय खेळाडूंना आला. तोच प्रत्यय पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनी उत्तम कामगिरी करून दाखवून दिला, त्याचप्रमाणे महिला दुहेरीमध्ये गायत्री आणि त्रिता या जोडीनी जाणवून दिला, आणि अर्थातच जरी क्वार्टर फायनल स्टेजला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक आणि चिराग हरले होते तरी त्यांना ही एक आतून एक आत्मविश्वासाची डूब मिळाली की ज्यामुळे त्यांनी चायनामध्ये जाऊन आपल्या इंजुरीजवर मात करून आणि आत्मविश्वासपूर्वक खेळून हा मोठा विजय साकार केला.
0: सर, आपण बघितलं तर आशियाई खेळांसाठी आपली जी आता संघ निवड झालीये त्याच्यामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा असा मिलाप आपल्याला दिसून येतोय, तर या संपूर्ण संघाचा जो संघ आहे आपला तो संघामध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो एशियन गेम्स मध्ये?
1: मला असं वाटतं की आपल्या सगळ्या अशा या 3 इव्हेंट्सवर जास्ती करून केंद्रित आहेत मेडलसाठी असं मी म्हणेन.
0: बरोबर.
1: आणि इन द ऑर्डर ऑफ मेरिट पहिली संधी आहे ती सात्विक चिराग यांना पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक जिंकण्याची.

0: त्यानंतर पी व्ही सिंधूला महिला एकेरीमध्ये आणि नंतर गायत्री ट्रेसा यांना महिला दुहेरीमध्ये. मी लक्ष्य सेनला मुळीच कमी लेखत नाहीये, त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि तो कुठलीही सामना जिंकून अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारू शकतो इतकी त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. परंतु इन ऑर्डर ऑफ मेरिट अँड प्रेझेंट फॉर्म मी असं म्हणेन की पहिली सुवर्ण पदक जिंकण्याची संधी चिराग सात्विकलाच आहे, त्या पाठोपाठ सिंधूला आहे आणि नंतर महिला दुहेरीच्या आपल्या संघाला आहे. आपला एकंदर 20 जणांचा संघ या एशियन खेळासाठी निवडला गेलेला आहे आणि हे सर्व खेळाडू उत्तम भरात असलेली प्रॅक्टिस करतायत, त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे, दे आर इंजुरी फ्री आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षकांचं पाठबळ देखील चांगलं आहे. त्यामुळे एशियन गेम्स हे नक्कीच भारतीय बॅडमिंटनपटू गाजवतील असं मला या ठिकाणी वाटतं.
1: सर, तन्वी शर्मा, उन्नती हुडा यासारख्या युवा बॅडमिंटनपटूंना एक मोठं व्यासपीठ एशियन गेम्सच्या निमित्ताने उपलब्ध झालंय, तर त्यांच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय?
0: मी असं म्हणेन की या खेळाडू या आपल्या भारताचं भवितव्य आहे आणि त्या उत्तम खेळत आहेत, परंतु वरच्या लेवलच्या स्पर्धांमध्ये मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म करण्यासाठी त्यांना चांगला ड्रॉ मिळाला पाहिजे आणि जर का चांगला ड्रॉ मिळाला आणि ती संधी त्यांनी आपल्या हातातनं घालून नये असं आपल्याला वाटत असेल तर दे हॅव टू राइज टू द ऑकेजन. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु ऑन पेपर त्यांना अजून परिपक्वतेची निश्चितपणे जरूर आहे आणि हा एशियन गेम्सचा प्लॅटफॉर्म हा टू राइज टू द ऑकेजन या दृष्टीने त्याकडे बघायला पाहिजे आणि हे खेळाडू देखील तितकेच इन्क्लुडिंग आयुष शेट्टी हे तितकेच यंग खेळाडू हे निश्चितपणे चांगली कामगिरी उच्च दर्जाची करतील असा मला ठामपणे विश्वास वाटतो.
1: सर, आपण मगाशी सिंधूच्या अनुभवाबद्दल बोलत होतात, तर सिंधूचा अनुभव या सगळ्या स्पर्धांमध्ये किती महत्वाचा असेल भारताच्या दृष्टीने?
0: खूपच, भारताच्या दृष्टीने देखील असेल आणि सिंधूच्या दृष्टीने देखील असेल.
1: बरोबर,
0: कारण ती आता ज्या खेळाडूंची टॉप लेवलला कॉम्पिटिशन खेळते त्यातले युरोपियन खेळाडू हे एशियन गेम्सला असणार नाहीत, कारण ह्या स्पर्धा या आशियाच्या खेळाडूंसाठी आहेत. त्यामुळे जपान, कोरिया, थायलंड आणि मलेशिया, इंडोनेशिया हे आपले मेन प्रतिस्पर्धी आहेत बॅडमिंटनमधले आणि त्यातल्या सर्व खेळाडूंशी सिंधू आजवर खेळत आलेली आहे, तिचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, तिला त्यांनी हरवलेलं देखील आहे. त्यामुळे सिंधूचा अनुभव हा या खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल आणि मला असं वाटतं दॅट विल बी अ मेन फॅक्टर फॉर सिंधूज सक्सेस.
1: सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात संक्षिप्त स्वरूपात. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेला नीरज चोप्रा दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. भारतीय ऍथलेटिक महासंघानं त्याच्या जागी भालाफेकपटू यशवीर सिंगची निवड केली आहे. भारताचे माजी फलंदाज VVS लक्ष्मण 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळतील. ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 आयोजन भारतात होणार आहे. ही स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाईल. सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम गट सामन्यात भारतानं बांगलादेशला 3-0 पराभूत केलं आणि भारतीय संघ 20 वर्षात प्रथमच AFC Under-20 आशियाई चषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. श्रोते हो, क्रीडा विश्वमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण स्मृती मंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोते आपण ऐकत होतात कार्यक्रम क्रीडा विश्व, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

एक डाव संसाराचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शंकर महादेवन यांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं, संगीत होतं अशोक पत्के यांचं.

अन्वेषा दत्ता गुप्ताने गायलेलं बबन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. डॉक्टर विनायक पवार यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अर्चल अभिजेते अभिराजे यांनी. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं आणि त्यांना साथ लाभली आहे जसराज जोशी यांची. डबल सिटी या चित्रपटातील ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

निळकंठ मास्तर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र हिरे यांचं हे गीत. संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीत ऐकूया अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

गुलकंद या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रोहित राऊत, सावनी, रवींद्र आणि अश्वी, आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं, सचिन मोटे यांचं हे गीत होतं. संगीत होतं आमिर हडकर यांचं. आता ऐकूया या कार्यक्रमातील शेवटचं गीत. मोरिया या चित्रपटातील फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांनी सहकार्याने गायलेलं, संदीप खरे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे मिथिलेश पाटणकर यांचं.

या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. वेळ झालेली आहे भावगीतांची. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

सुरेश वाडकर आणि सहकार यांनी गायलेलं, संजय राज गौरीनंदन यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सतीशचंद्र मोरे यांचं. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार आहेत जयश्री कुलकर्णी अंबादास आणि संगीत आहे अभिजित राणे.

गजानन वाटव्यांनी गालेल्या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. सादर करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. सुरेश वाडकर आणि नोबिना मिरजणकर यांनी गायलेलं सरकारनामा या चित्रपटातील गीत ऐकूया. अजय झणकर यांचं हे गीत, संगीत आहे आनंद मोडक यांचं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आहे. शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीत. संगीता जोशी यांचं गीत ऐकूया, स्वरणी. संगीत आहे भीमराव पांचाळे यांचं.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. दिभोज्योती गुप्ता यांनी यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. ऐकूया राग चारुकेशी. मध्यलय गत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे भूषण परचोरे यांची. दिव्योज्योती गुप्ता यांचं सतारवादन ऐकूया. राग चारुकेशी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 4:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया गोपाळ चक्रवर्ती यांचं गायन. ऐकूया राग अहिर भैरव. विलंबित गत एकतारा निबद्ध आहे. बंदिश बोल आहेत सजन ऐसे भय. द्रुतबंदिश आधा तीन तालात निबद्ध असून बोल आहेत मोहे छेडो ना गिरीधारे. तबला साथ आहे शंतनू किंजवडेकर यांची. हार्मोनियम साथ केली आहे अनंत केमकर यांनी. ऐकूया गोपाळ चक्रवर्ती यांचं गायन राग अहिर भैरव.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गोपाळ चक्रवर्ती यांचं गायन. आपण ऐकलात राग अहिर भैरव. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेच्या

एक होता विदूषक या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं नादव महानोर यांचं हे गीत, संगीत होतं आनंद मोडक यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं वाईल विडा या चित्रपटातील गीत ऐकूया. प्रभाकर नायक यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

आता ऐकूया गावची इज्जत या चित्रपटातील विठ्ठल शिंदे आणि सहकार्याने गायलेलं मीना बिडीकर यांचं गीत, संगीत आहे कुमार सेनगुप्ते.

सुधीर फडक्यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संत गोरा कुंभार या चित्रपटातील हे गीत होतं. संगीतकार होते सुधीर फडके. श्यामची आई या चित्रपटातील गीत ऐकूया हृदयनाथ मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. प्रल्हाद केशवात्रे यांचं हे गीत, संगीत आहे वसंत देसाई यांचं.

आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आशा भोसलेने गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते सुधीर फडके. उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया सौभाग्याचं लेणं या चित्रपटातील हे गीत. मुरलीधर गोडे यांचं हे संगीत आहे, ऋषिराज यांचं.

मधुबाला जवेरी आणि सहकारी यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गदी माडगुळकर यांचं हे गीत होतं, संगीत होतं वसंत पवार यांचं. गीतबार या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया, देऊळबंद या चित्रपटातील नंदेश उमप आणि सहकारी यांनी गायलेलं प्रणित कुलकर्णी यांचं गीत. संगीत आहे नरेंद्र भिडे यांचं.